अजित कडकडे यांनी गायलेल्या संत तुकडोजी महाराजांच्या या अभंगाबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला आरंभ होईल.

वंदे मातरम, सुप्रभात आणि नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 18 आश्विन, शके 1948, दिनांक 10 ऑक्टोबर 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. मंगल संगीतानं आजच्या पहिल्या सभेला आरंभ करत आहोत.

संत एकनाथ महाराजांचा भंग वंदना खांडेकर यांनी गायलेला होता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. शशी परळीकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं दत्तगीत.

संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता ऐकूया अनिता गोस्वामी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूला हे आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
0: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

वैदेही करंबेळकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया भूषण मेहता आणि सहकलाकारांच्या आवाजात वसंत बापट यांचं देशभक्तीपर समूह गीत.

0: संगीत कानुघोष यांचं होतं या देशभक्तीपर समूहगीताबरोबरच. मंगलप्रभात कार्यक्रम समाप्त होत आहे. 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सुप्रभात श्रोतेहो, नमस्कार. आजच्या जगूया आनंदी कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, महात्मा गांधींना दांडी यात्रेच्या सत्याग्रहाच्या वेळी अनेकांनी हलक्यात घेतलं होतं, म्हणजे मोठमोठ्या पुढाऱ्यांनी सुद्धा. मिठासारख्या क्षुल्लक गोष्टीसाठी सत्याग्रहाची काय गरज असं त्यांना वाटायचं. पण महात्मा गांधी आपल्या निर्णयावर ठाम होते. गोरगरिबांच्या जीवनातलं मिठाचं महत्त्व त्यांना पुरेपूर ठाऊक होतं, कारण मिठावर कर लादल्यामुळे हे मीठ गरिबांना महाग झालं होतं. गरीब त्यापासून वंचित झालेले होते. आणि हे वास्तव ज्यांना ठाऊक नव्हतं ते गांधीजींना परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. हे कशासाठी करायचं असंही अनेकांनी विचारलं, तेव्हा महात्मा गांधींनी त्यांना एकच सांगितलं, अहो करून तर पहा. आणि तो ऐतिहासिक सत्याग्रह कमालीचा यशस्वी झाला. ब्रिटिश सरकारला एक धडा त्यातून मिळाला आणि गांधीजींना विरोध करणाऱ्या पुढाऱ्यांनी गांधीजींना संत्र सांगितलं,

की महात्मा जी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही करून पाहिलं बरं का? मंडळी, जीवनाच्या चाकोरीमध्ये बदल हवा, परिवर्तनामधून नवसर्जन व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर जीवनातल्या आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी हवी. पण होतं काय की अनेकदा अहंकार असेल किंवा आधीचा अनुभव असेल, तर्क असेल, कधीकधी या निर्णयाच्या आड येतो. आणि अशावेळी आपल्या मनाचा कौल प्रमाण मानावा, कारण अशावेळी आपलं मन सांगत असतं, अरे करून तर पहा.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती। जगूया आनंदी आपण ऐकत होतात। रोज सकाळी 6:30 अवश्य ऐका हा कार्यक्रम जगूया आनंदी। आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आज सकाळी 8:40 राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम। लेखक बळीराम वाघ, निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची। अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, भाग 151 सकाळी 9:00 वाचक स्वर मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर। स्वरांजली ह्या कार्यक्रमात या महिन्याचं गीत आज सकाळी 9:30 गीत जयंत भिडे यांचं, गायक सुहास शामगावकर, संगीत विजय पवार, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची। कृषीवाणीचा आजचा विषय आहे ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर, सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00। आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05। लहान मुलांमधील दंत समस्या भाग 2, तज्ज्ञ डॉक्टर दीपिका चंडोक। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसरमध्ये जलव्यवस्थापन भाग 2 याविषयी माहिती, सहभाग डॉक्टर अपरूप अडावतकर। प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सकाळी 7:25 ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम विक्रम स्वीटनेस सकाळी 7:40 वनिता मंडळ दुपारी 12:00 महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 या संदर्भात कृषी उपसंचालक नंदकुमार माने यांची मुलाखत आणि बोल कायद्याचे या मालिकेत ॲडव्होकेट वर्षा जाधव यांचं मार्गदर्शन भाग 4। जालना जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दुपारी 1:40 सहक्षेपित केलं जाईल। संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये व्यायाम आणि समतोल आहार याविषयी विश्वनाथ बकाळी यांची मुलाखत। हिंदी सभा संध्याकाळी 6:30 विविधा, यामध्ये कमलेश पाठक यांचं काव्यवाचन, शक्ती की आराधना से आत्मशक्ती की पहचान तक या विषयावर प्रदीप कुमार यांचं भाषण आणि आपकी भाषा आपका गौरव हे संपादकीय। 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी, केंद्रीय कृषी आणि कृषक मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम। रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आचार्य जी उपाध्याय यांचं कर्नाटक शैलीत गायन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। आज सकाळी 10:30 नादब्रह्मांतर्गत उस्ताद निजामुद्दीन खान यांचं तबलावादन झपताल आणि रूपक ताल ऐकता येईल। दुपारी 2:30 कर्नाटक संगीतात धारिणी वीर राघवन यांचं गायन राग आरंभी आणि हेमवती। संध्याकाळी 5:02 शिवकुमार अनंतरामन यांचं व्हायोलिन वादन राग नाटकुरुंजी, कल्याणी आणि सिंधुभैरवी। ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा। जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज 5:30 नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात काल आकाश निरभ्र होतं। कालचं कमाल तापमान कुलाबा 37, सांताक्रूज 38, किमान कुलाबा 27, सांताक्रूज 25°C। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 81% नोंद झाली। येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज, आकाश मुख्यतः निरभ्र असेल, उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे, कमाल तापमान 36 आणि किमान 26°C आसपास राहील असा अंदाज आहे। मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही। शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज, ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र असेल। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होता। 6:40 झाली आहे। शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत कृषीवाणी।
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ठिबक सिंचनातून पाण्यामध्ये विरघळणारी खतं आणि मूलद्रव्य योग्य त्या प्रमाणात आणि पाहिजे त्यावेळी परिणामकारकरित्या देता येतात। पाण्याबरोबर खतं आणि मूलद्रव्य देण्याच्या या प्रकाराला शास्त्रीय भाषेमध्ये फर्टिगेशन असं म्हटलं जातं। खतं ठिबक सिंचनातून दिल्यास काही फायदे होतात। यामध्ये खतांचा अधिक कार्यक्षमतेनं वापर होतो, खतांच्या मात्रेमध्ये बदल होतो, खतांच्या उपलब्धतेमध्ये वाढ होते, मजुरीच्या खर्चामध्ये बचत होते, पिकांच्या गरजेनुसार खताची मात्रा देता येते, तसंच दर्जेदार आणि अधिक उत्पन्न मिळतं। ठिबक सिंचनातून आपण जेव्हा खतं देतो तेव्हा काही काळजी घेणं सुद्धा आवश्यक असतं। यामध्ये खतं पाण्यात लवकरात लवकर विरघळणारी असावीत, खतांची विरघळण्याची क्षमता अधिक असावी। पाण्यामध्ये विरघळताना या विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचं अविद्राव्य स्वरूपामध्ये एकत्रीकरण होता कामा नये। खतं शेतातील वापरासाठी सुरक्षित असावीत। खतांची पाण्यामध्ये असणाऱ्या क्षारांबरोबर कोणत्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया होणार नाही याची काळजी घ्यावी। एकाच वेळी एकापेक्षा अधिक खत एकत्र द्यायची असतील तर त्यांची आपापसात कोणतीही रासायनिक अभिक्रिया होणार नाही अशीच खतं एकत्रित द्यावीत। ठिबक संचातून युरिया, डाय अमोनियम फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं देता येतात। नत्रयुक्त खतांमध्ये अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराईड, कॅल्शियम नायट्रेट आणि युरिया ही पाण्यात विरघळणारी नत्रयुक्त खतं बाजारामध्ये उपलब्ध आहेत। पिकं नायट्रोजन हा नायट्रेट रूपात घेतात। अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराईड यातील नत्र थोड्या वेळातच नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होतं, परंतु या खतांमुळे जमिनीतील आम्लता वाढते, त्यामुळे सामू कमी होतो। परिणामी कालांतरानं जमिनी नापीक बनतात। अशा जमिनी सुधारण्यासाठी चुना वापरावा लागतो, त्यामुळे ही खतं कमी प्रमाणात वापरावीत। युरिया हे सर्व नत्रयुक्त खतांमध्ये सर्वात उत्कृष्ट पाण्यात विरघळण्याची क्षमता असलेलं खत आहे, त्यामुळे ते अधिक प्रमाणात वापरलं जातं। स्फुरदयुक्त खतांमध्ये सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट, बोन मील आणि रॉक फॉस्फेट हे प्रकार आहेत। सुपर फॉस्फेट पाण्यामध्ये विरघळतं, परंतु त्याची विरघळण्याची क्रिया फार हळू आहे, त्यामुळे ठिबक सिंचनातून हे खत देणं त्रासाचं होतं। त्यामुळे स्फुरदाची मात्रा फॉस्फोरिक ॲसिडमधून देतात। पालाशयुक्त खतांमध्ये म्युरेट ऑफ पोटॅश आणि पोटॅशियम सल्फेट या स्वरूपामध्ये ती मिळतात। पोटॅश पाण्यामध्ये सावकाश विरघळतं आणि आवश्यकतेनुसार ठिबक सिंचनातून देता येतं। ठिबक सिंचनातून युरिया आणि सुपर फॉस्फेट यांचं मिश्रण देणं अपायकारक आहे, कारण असं मिश्रण एकत्र दिलं तर सुपर फॉस्फेटचं रूपांतर फॉस्फोरिक ॲसिडमध्ये होतं आणि ते वायुरूपी असल्यामुळे संचाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते। याशिवाय सध्या बाजारात नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म मूलद्रव्य यांचे घटक असलेली पाण्यात विरघळणारी खतं उपलब्ध आहेत। गरजेनुसार आणि मात्रा ठरवून ही खतं ठिबक सिंचनातून देणं योग्य असतं।
0: वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा होता, सादरकर्ते रोशन जाधव। आज दुपारी 2 वाजता हीच माहिती आपण पुन्हा ऐकू शकाल।
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
0: ~6:45 झालेली आहे।
4: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ, त्यासोबतच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक. नमस्कार डॉक्टर.
5: नमस्कार.
4: डॉक्टर, आता गेल्या भागात आपण सांगितलं की दोन प्रमुख समस्या असतात लहान मुलांमध्ये, एक तर दात किडणे आणि दुसरं म्हणजे क्राउडिंग, दात जवळजवळ असतात किंवा तिरपे असतात, ही एक समस्या असते. या दोन्ही समस्यांची कारणं आपण आमच्या श्रोत्यांना सांगितली. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना याची लक्षणं काय दिसून येतात ते सांगाल.
5: तर दात जेव्हा किडणं चालू होतं तर सगळ्यात आधी आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की लवकरात लवकर आपण त्याला डिटेक्ट कसं करावं बिईंग अ पेरेंट. तर आई वडिलांना मी हेच सांगू इच्छिते की मध्ये मध्ये आपल्या मुलांच्या दातांचं आपण प्रॉपर इन्स्पेक्शन करावं. आणि ते इन्स्पेक्शन कसं करता येईल की आपल्या मुलांना जवळ बसून तोंड उघड्याला लावायचं आणि समोरून मागून दात व्यवस्थित चेक करायचे. आता चेक करताना आपण काय बरं बघायचं, सगळ्यात आधी दातांचा एक कलर असतो, एक ट्रान्सल्युसंट कलर असतो, म्हणजे एक शायनीसा असा कलर असतो, कारण की दातावरनं इनॅमल नावाचा एक सबस्टन्स असतो. तर जेव्हा कीड चालू होते एकदम असा काळा होत नाही दात, पण तो जो इनॅमल असतो त्याचं कंटिन्युटी तुटल्यामुळे दात असा चॉकी व्हाईट दिसतो, जसा आपला खडू असतो ना व्हाईट पण एकदम असा चॉकी व्हाईट. तर दाताचा कलर सडनली चेंज होतो आणि स्पेसिफिकली असे डॉट्स दिसतात. तर असे ठिपके ठिपके जर आपल्याला दातावर दिसायला लागले आणि त्याचा कलर असा ट्रान्सल्युसंट म्हणजे असा ट्रान्सपरंट टाईपचा नसून तो असा डार्क पांढरा चॉकी व्हाईट आपण ज्याला म्हणतो असे ठिपके जर दिसायला लागले तर आपण लवकरात लवकर जर या स्टेजला डॉक्टरांकडे दाखवलं, डेंटिस्टकडे दाखवलं, तर या स्टेजवर एक छोटीशी ट्रीटमेंट जरी केली तर हा जो किडण्याचा प्रॉब्लेम आहे हा इथेच आपण थांबवू शकतो. आता ह्याचा सेकंड स्टेज येतो जेव्हा चॉकी व्हाईट नंतर दात ब्राऊन कलरचे व्हायला लागतात आणि पूर्ण पूर्ण दात असा ब्राऊन नाही होत, दाताचे

0: काही काही पार्ट्स होतात, मेनली आपण ज्या पार्टनी जेवतो स्पेसिफिकली ज्या दाडा असतात त्या लवकर किडतात, कारण की आपलं जेवण आपण दाडांनीच जास्ती चावतो. पुढच्या दातांचं काम जरा कमी असतं, तर मागच्या दातांना स्पेसिफिकली चावणाऱ्या सर्फेसेसवर आपण चेक करावं आणि त्याला चॉकी व्हाईट नंतर ते ब्राऊन होतात आणि ब्राऊन नंतर थर्ड स्टेजमध्ये तो दात ब्लॅक पडतो आणि हळूहळू साईज ऑफ द लिजन आपण ज्याला म्हणतो म्हणजे जो कीड आहे त्याचं आपण साईज वाढत राहतो. तर जेवढ्या लवकर आपण हे डिटेक्ट करू, जेवढ्या लवकर आपण डॉक्टरांना दाखवू तेवढ्या लवकर आणि तेवढ्या व्यवस्थित त्याचं ट्रीटमेंट होता येईल. नाही तर पुढे जर खूप जास्ती किडला दात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो दात काढावा लागतो. तर दात वाचवणं खूप जरुरी आहे आणि त्याकरता आपल्याला सतर्क राहणं खूप जरुरी आहे. आपण आपल्या मुलांना पण सांगू शकतो की ब्रश करताना तू प्रॉपरली दात आपले चेक कर आणि कुठेही असे स्पॉट्स दिसले व्हाईट कलरचे किंवा ब्राऊन कलरचे तर आम्हाला नक्की सांग.
1: तर हे प्रमुख लक्षण मानल्या जाईल दात किडण्याचं. त्या व्यतिरिक्त मग दात जे आडवे तिडवे येतात किंवा खूप जवळजवळ येतात तर त्यामागे नेमकं लक्षणं काय दिसून येतात?
0: तर दात आधी जे दुधाचे दात असतात ते नॉर्मली एवढे तिरपे तारपे नसतात कारण की ते लहान असतात. जेव्हा मोठे दात येतात तोंडामध्ये तेव्हा ते तिरपे तारपे येणं चालू होतं. आता सगळे दात सोबत येत नाही, काही दात आधी येतात काही दात नंतर येतात, पण जसे जसे दात येणं चालू झालं तेव्हाच जर आपल्याला दिसत आहे की दात सरळ येत नाही आहे, एकावर एक येत आहेत किंवा तिरपे येत आहेत किंवा खूप पुढे येत आहेत, तर लवकरात लवकर त्या स्टेजवरही जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर आपल्याला कमीत कमी वेळेत पुढची ट्रीटमेंट करून आपल्याला ते दात सरळ करता येईल. जर आपण सगळे दात येईपर्यंत थांबलो आणि मग त्यांची ट्रीटमेंट करायला गेलो तर ट्रीटमेंट होते पण त्याचा टाइम ऑलमोस्ट दुप्पट किंवा तिप्पट लागतो. तर जर ऍक्च्युली आधीच आपण जे बघितलं की दात आपले तिरपे तारपे येत आहेत तेव्हाच्या तेव्हा आपण ऍट द अर्लिएस्ट डॉक्टरला दाखवावं म्हणजे ती ट्रीटमेंट तेव्हाच सुरू करता येईल.
1: हा म्हणजे जसं लक्षात आलं तसं डॉक्टरकडे जाणं महत्वाचं ठरतं.
0: अगदी.
1: डॉक्टर दीपिका चंढोक, आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसंच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झाली आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.

नमस्कार. पाणी म्हणजे जीवन असं आपण म्हणत असतो. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिला दो लगे उस जैसा, हे चित्रपट गीत आपण ऐकलेलं असेल. हे पाणी आपल्या जीवनात विविध माध्यमातून रंग भरत असतं. माणसाने आपल्या जीवनाच्या विविध गरजा पूर्ण कर

जगुजपरा यांनी बनलेलं आहे. या पाण्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात. शारीरिक स्वच्छतेसाठी, आपल्या त्वचेची निगा राखण्यासाठी, शरीरातील योग्य रक्ताभिसरणासाठी,

अन्न मिसळण्याचे माध्यम म्हणून तसेच आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. थोडक्यात काय तर मनुष्याला जगण्यासाठी हवा पाणी आणि अन्नाची गरज भासते. कुठलाही मनुष्य 3 मिनिटांपेक्षा अधिक काळ हवेपासून राहू शकत नाही. तसेच पाण्याशिवायही तो 2 ते 3 दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. तरी देखील कशाही पद्धतीने चांगलं पाणी अमर्यादित स्वरूपात वापरून आपण त्याचा प्रचंड अपव्यय करीत असतो हे आपण लक्षात घ्यायची वेळ आली आहे. घरगुती वापर जसे अन्न शिजवण्यासाठी पिण्यासाठी तसेच इतर छोट्या मोठ्या कामांसाठी स्वच्छ पाणी आवश्यकच आहे. परंतु काही कामं ही पिण्याच्या शुद्ध पाण्याचा वापर टाळून करणं जमायला हवं. विशेषत गाड्या वाहनं धुणं संडासातील फ्लश टाक्यांमध्ये बागकाम बांधकाम या सगळ्यांकरता प्रक्रिया केलेलं हाताळणी आणि आरोग्यासाठी धोकादायक नसलेलं सांडपाणी आपण वापरायला हवं. ती वेळ आता आलेली आहे. हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण घटू शकतं. दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते तेव्हा हे असं नियोजन करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच पाणी पुरवठा योजनेत कुठे कुठे पाण्याचं गणित बिघडत आहे याचा अभ्यास करावा लागेल. वॉटर गव्हर्नन्सवर भर द्यावा लागेल. सामान्य जनतेमध्ये जागृती अभियान चालवावं लागेल. नवीन कमी पाणी खर्च होणाऱ्या पद्धतींचा विकास करावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे आपल्या सवयी बदलाव्या लागतील. हे सगळं केलं तर कठीण परिस्थितीवर मात करणं शक्य होईल आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काहीतरी ठोस केल्याचं समाधान देखील आपल्याला लाभेल, नाही का? आपण पृथ्वी तलावरील जीवसृष्टीमधील एक महत्त्वाचा घटक आहोत. पृथ्वीचा स्वामी नाही याचं भान ठेवणं आवश्यक आहे. चला तर मग पाणी बचतीची सुरुवात आपण आपल्यापासून करूया. धन्यवाद.

परिसर आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: आरक्षि संस्थया जंतर मंतर क्षेत्रे प्रस्तावितस्य प्रदर्शनस्य अनुमतिः नैव प्रदत्ता। महानगर्यां दिल्ल्यां सुरक्षा व्यवस्था अत्यन्तं कठोरा वर्तते। पञ्चचत्वारिंशत् मेट्रो स्थानकानि च पिहितानि सन्ति। राष्ट्रिय राजधान्यां शान्ति व्यवस्थायाः रक्षार्थं दिल्ली आरक्षि प्रशासनेन स्पष्टीकृतं यत् विहितानां समयानाम् अभावात् जंतर मंतर क्षेत्रे प्रदर्शनस्य अनुमतिः प्रदातुं न शक्यते। क्षेत्रे अस्मिन् भारतीय नागरिक सुरक्षा संहितायाः 63-शत नियमानुसारं निषेधाज्ञा प्रवृत्ता वर्तते। सुरक्षा कारणात् दिल्ली मेट्रो रेल विभागेन राजीव चौक केंद्रीय सचिवालयं समेत्य 45 मेट्रो स्थानकानि पिहितानि। यातायात नियंत्रण विभागेनापि मार्ग परिवर्तनस्य मार्गदर्शिका प्रकाशिता अस्ति। प्रशासनेन नागरिकान् प्रति सुगम गमनाय अग्रिम मार्ग निर्धारणस्य परामर्शः प्रकल्पितः। नवदिल्ल्यां महिला बाल विकास मंत्रालयस्य राष्ट्रिय शिखर सम्मेलनस्य समापन सत्रे भाषणं कुर्वन् प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी किशोरीनां स्वास्थ्याय पोषणाय सर्वांगीण विकासाय च विशेष ध्यानं दातुं समाहूतवान्। जनसहभागिता भावनावर्धनाय प्रधानमंत्री प्रोक्तवान् यत् आंगनवाड़ी केन्द्राणि केवलं प्रशासनिक संस्थाः न भूत्वा सामाजिक सहयोगस्य जीवंत केन्द्राणि भवेयुः। साक्षात्कारात् परं वार्ताहरान् संबोधयन् कांग्रेस दलस्य अध्यक्षः मल्लिकार्जुन खड़गे प्रोक्तवान् यत् विपक्ष नेतारः विशेष गहन संशोधन SIR इत्यस्य प्रक्रियायाः कथित विसंगतीनां विषये राष्ट्रपति महोदयां ज्ञापितवन्तः। तैरपि निर्वाचन यंत्राणां EVM प्रयोगं समाप्य मतपत्रैः एव निर्वाचन संपादनस्य याचना विहिता। मतदात्री सूच्यां सामूहिक अपत्तीनां रोधनाय निर्वाचन आयोगेन प्रपत्र सप्त आवेदनस्य सीमा निर्धारिता। निर्वाचन आयोगेन सर्वेषां राज्यानां केन्द्रशासित प्रदेशानां च मुख्य निर्वाचनाधिकारिणः प्रति प्रेषित पत्रे स्पष्टीकृतं यत् प्रस्तावित आपत्ति अवधौ एकेन मतदात्रा अधिकमतेन 10 प्रपत्राणि एव प्रस्तौतुं शक्यन्ते। तथैव सतत नवीनीकरण काले प्रतिमासं केवलं 5 आवेदनानि स्वीक्रियन्ते। रांची नगरे द्वितीय T20 प्रतिस्पर्धायां वेस्टइंडीज दलेन भारतं 6 कन्दुकावपातैः विजित्य श्रृंखला 1-1 इति समाकृता। तृतीया स्पर्धा श्वः इंदौर नगरे भविष्यति इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। सकाळचे 7 वाजले आहेत। ऐसी अक्षरे रसिके
2: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख।
3: मंडळी आज मी तुम्हाला कवयित्री शिरीष पै यांची आणि माझी पहिली भेट कशी घडून आली आणि त्या भेटीचं काय फलित झालं हे सांगणार आहे। बघा 1999 साली साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान मिळाल्यामुळे माझा पहिला कविता संग्रह रेशीमधारा हा प्रकाशित होणार होता। तर त्यासाठी प्रस्तावना मिळावी म्हणून मी कवयित्री शिरीष पै यांच्याकडे गेली। त्यांनी माझी कवितेची वही बघितली, माझ्यासमोरच चाळली, मग म्हणल्या मेघना या पहिल्या विभागात 3-3 ओळींच्या कविता आहेत, त्यात तर काही हायकू लिहिलेत तू। मंडळी तुम्हाला खरं सांगते तोवर हायकू हे नावही मी ऐकलं नव्हतं। त्यांनी माझ्याच ओळी मलाच वाचून दाखवल्या आणि म्हणत्या हे बघ तू आता लिहिलंयस की नाही, फुलदाणीतली फुले आत्ताच घे पाहून उद्या जातील कोमेजून। अगं छान आहेत या ओळी, उद्या जातील कोमेजून म्हणजे नंतर तारुण्य ओसरून जाणार आहे, आत्ताच या क्षणाचा आनंद घे असं तुला म्हणायचं आहे ना। मी म्हटलं हो अर्थ तर तसाच आहे। दुसरी त्रिवेणी वाचली त्यांनी माझी, पाऊस रात्रीच गेलाय कोसळून, पाऊस रात्रीच गेलाय कोसळून, आंब्याची पानं ठिबकतायत अजून। छान दृश्य उभं केलेस पण अर्थ किती वेगळा।

0: रात्रीच्या आठवणी अजून मनात रेंगाळत आहेत असाच अर्थ आहे ना? म्हटलं हो. अगं सगळ्यात उत्तम हायकू त्यांनी जो निवडला तो मी आता इथे देते. तो डोंगर तिथेच होता, माझ्याच पुस्तकातला बरं हायकू. तो डोंगर तिथेच होता पण वणवा पेटला तेव्हा लोकांना दिसला. या तीन ओळी मी लिहिल्या तर होत्या, हा हायकू आहे मला माहीत नव्हतं. हायकू म्हणजे काय हे त्या दिवशी त्यांनी मला समजावून दिलं. मेघना तुला हायकू काय माहिती नाही बरं का, आणि तरी तू लिहिलास म्हणजे असं की तुझा स्वभाव आहे तू दृश्यातून तत्वज्ञान शोधण्याचा. पुढे शिरीष पै यांच्याकडे माझं येणं जाणं सुरूच राहिलं. त्यांच्या प्रोत्साहनामुळे पुढेही मी हायकू लिहायला लागले. 2017 साली एम ए झाल्यावर हायकू हा विषय मी MPhil साठीच घेतला. म्हणजे त्या शीर्षक असं होतं विषयाचं, 1980 नंतरचा मराठी हायकू, एक काव्यप्रकार, स्वरूप आणि चिकित्सा. म्हणजे मराठी हायकू हा विषय घेतला होता मी. त्यानंतर माझं हायकूचं एक पुस्तक प्रकाशित झालं, असा बरसला हायकू. त्यातले काही हायकू मी आपल्यासमोर ठेवते. परतण्यापूर्वी लाटा करतात किती जल्लोष. दुसरा एक हायकू, धारा पडल्या निमगच आकाश शांत झालं. तिसरा एक आहे, स्वप्न येतात कळतही नाही रात्रीसही. बघा ना, आपल्या डोळ्यात जी स्वप्न असतात रात्री आपण पाहत असतो, पण ते रात्रीला काय शेजारच्या माणसालाही कळणार नाहीत अशी असतात की नाही गुप्त. म्हणजे आपल्या मनामध्ये काय भावना असतात ते दुसऱ्याला कळत नाही असा त्याचा अर्थ. काही विनोदी हायकू पण लिहिले होते बघा. माझेच बूट बरं का, माझेच बूट मलाच चावतात असेही असते. अर्थ तुम्हाला सहज कळला असेल. आता बघा, दुकानात जातो आपण आणि शोकेसमध्ये बघतो. हां, शोकेसमध्ये दुकानात चपला मग रस्त्यावर. मंडळी कळला का याचा अर्थ? मराठी हायकूकारांमध्ये खूप वैविध्य आहे. आता महमूद सारंग म्हणून एक आहेत कुसुमाकर तर्फे, त्यांनी शहरातले हायकू असं पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत शिरीष पै म्हणतात, एखादी नाट्यपूर्ण घटना मग ती निसर्गात घडो वा शहरी जीवनात, तिच्यातून जीवन चैतन्याचं स्पंदन जेव्हा सूक्ष्मपणे जाणवतं तेव्हा त्या घटनेतून हायकू कवितेचा जन्म होतो. आता बघा शहरातले हायकू, किती उशिरा बस आली थांब्यावर न थांबता परस्पर निघून गेली. एखाद्याच्या नशिबात सुख उशिरापर्यंत येईल असं वाटतं, तो थांबलेला असतो सुखासाठी थांबलेला असतो, पण तेही घडत नाही. सुख हाती लागता निसटलं, थांब्यावर न थांबता परस्पर निघून गेली. अजून एक हायकू, भिकाऱ्यांना पैसे द्यायला खिशात हात घातला तर तोच कापलेला, काय नशिबाचा आहे बघा. हायकूकर अगदी साध्या सोप्या नादवय भाषेतून वाचकांसमोर चित्र उभे करतात आणि त्यातून जीवन कळत जातं. मराठी हायकूकरांमध्ये असं वैविध्य आहे.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. ह्या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र. यानंतर थोड्याच वेळात ठीक 7:07 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: शांती,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज आणि उद्या बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट. यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर. आणि दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव करत वेस्ट इंडिजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय पथकानं काल राज्यातल्या विविध जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या नाणेगाव, अंबड तालुक्यातल्या किणगाववाडी, जामखेड आणि गल्लाटी परिसरातल्या पिकांचं नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती या पथकानं घेतली. बीड जिल्ह्यात या पथकानं गेवराई तालुक्यातल्या तूर, कापूस, ऊस आणि तुतीच्या शेतीची पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमनी शिवारातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात उपळई ठोंगे आणि पानगाव गावालाही भेट दिली. यावेळी सोयाबीन, तूर पिकांची स्थिती तसंच पानगाव इथल्या पूर्णपणे कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी या पथकानं केली. अहिल्यानगर जिल्ह्यात या पथकानं चास कर्जत तालुक्यातील टाकळी, खंडेश्वरी, चिंचोली, काळदात या ठिकाणी पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापैकी 18 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करण्याचा शासन आदेश सरकारनं काल जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ई KYC अभावी पीक कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्ज माफीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी

0: 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार रमण सेनाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 4 उमेदवारांनी माघार घेतली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले. 2022 2023 आणि 2024 या वर्षांमध्ये हे पुरस्कार जाहीर झाले होते. विकास प्रकल्पांमुळे विस्थापित व्हावं लागलेल्या आदिवासी समुदायांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सरकार मार्गी लावेल आणि त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. पालघर जिल्ह्यात धामणी धरणासाठी विस्थापित झालेल्या कुटुंबांना जमिनीचा मालकी हक्क देणाऱ्या शासन निर्णयाची प्रत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामस्थांना वितरित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया युरिया खताबाबतच्या निर्णयाविषयी.
1: 2014 पर्यंत शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या युरियाच्या साठ्यातला बराचसा साठा उद्योगांसाठी वापरला जायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान इतरांच्या वैयक्तिक लाभासाठी वापरलं जायचं आणि शेतकऱ्यांना नेहमीच युरिया खताचा तुटवडा जाणवायचा. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं सप्टेंबर 2015 भारतात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या युरिया खतांसाठी कडुनिंबाचं आवरण सक्तीचं केलं. यामुळे अनुदानित खताचा उद्योगासाठी वापर होणं थांबलं, शिवाय खताची गुणवत्ता देखील वाढली. कडुलिंबामुळे रोपांची या खतामधला नायट्रोजन शोषून घेण्याची क्षमता वाढल्यामुळे शेतीसाठी ते जास्त फायदेशीर झालं. धानाची उत्पादकता 5.79% वाढली, तसंच मक्याची आणि सोयाबीनची 7% तर तुरीची आणि ऊसाची उत्पादकता 17% वाढली. कडुलिंबाच्या एका आवरणामुळे कित्येक दशकांपासून सुरू असलेला युरिया खताचा काळा बाजार रोखण्यात मदत झाली आणि शेतकऱ्यांचाही फायदा झाला. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीरचा जॅकी 92-18 वाण. जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य, मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. येत्या 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गौरव पदक 30,000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल सांगितलं. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत झालेल्या विभागीय शिखर परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं. विविध राज्यांमधल्या प्रभावी पद्धती, अंमलबजावणीतील अडचणी आणि व्यवहार्य उपायांवरील विचारमंथन महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात मनजागृती आणि मनसंवाद या संदेशातून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल सांगितलं. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नागरिकांना वेळेत मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. टेलिमानस हेल्पलाईन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचं जाळं बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे अशी माहिती त्यांनी दिली. मानसिक आरोग्याबाबत जागरूक, संवेदनशील आणि कलंकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे. प्रत्यक्ष अनुभव कथन खरे आवाज वास्तव बदल ही यंदाच्या दिनाची

0: संकल्पना आहे. यानिमित्त मानसिक आरोग्याविषयी सांगत आहेत डॉक्टर रोहन जहागीरदार.
1: यंदाची जी थीम आहे याच्यामध्ये काय म्हटलं जातंय, नॉन जजमेंटल विचारांनी एखाद्याला पहा, त्याला ती सेफ स्पेस म्हणजे त्याला सुरक्षित जागा बोलायला द्या आणि त्यांच्या भावनांना रिस्पेक्ट, त्यांना तो तेवढा आदर द्या. म्हणजे काय करायचं नक्की, एखाद्या व्यक्ती म्हणतोय मला भीती वाटते, तर याच्यात घाबरण्यासारखं काय, हे काय त्याचं उत्तर होऊ शकत नाही. तो असं का म्हणतोय, त्या मागचं काय कारण आहे, किंवा त्या व्यक्तीला ते तसं का वाटतंय, हे थोडं न चुकीचा विचार करता, म्हणजे हा मुद्दाम करतोय किंवा हे असं होऊ शकत नाही अशी काही कल्पना न ठेवता त्याला ते शेअर करणं, त्याला ती सेफ स्पेस देणं, ह्याची ही सुरुवात आहे. मानसिक स्वास्थ्याकडे बघा, आपल्या भावनांना तो आदर स्वतः पहिल्यांदा द्या म्हणजे सगळे देऊ शकतील. आणि नेहमी म्हणतो, ईट ऑन टाइम, स्लीप ऑन टाइम अँड प्लीज माइंड युअर ओन बिझनेस, म्हणजे आपण आपले काम आपल्या जबाबदाऱ्या करत राहिलो तर बरेच अडचणी कंट्रोलमध्ये राहतात. स्टे हेल्दी, प्लीज टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ.
0: क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. रांची इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं दिलेलं 250 धावांचं लक्ष वेस्ट इंडिजनं 19व्या षटकात पार केलं. मालिकेतला तिसरा सामना उद्या इंदूर इथं होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर मराठवाडा आणि विदर्भात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट. यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर. आणि दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव करत वेस्ट इंडिजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
4: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगे
5: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो, एका अतिशय छान व्याख्यानाचं आपल्याला आयोजन निमंत्रण द्यायचं आहे। हे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या बदलापूर नगर शाखेतर्फे। विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्तानं या जाहीर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। व्याख्यानाचा विषय आहे स्वामी विवेकानंदांच्या विचारातून युवा शक्तीला नवी दिशा। वक्ते आहेत अभिनेते, लेखक, विश्वपर्यटक, कला समाजकारण अशा विविध क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून ठसा उमटवणारे प्रेरणादायी वक्ते दीपक करंजीकर। आज शनिवारी संध्याकाळी 6 ते 8 या वेळात हे व्याख्यान होणार आहे। स्थळ आहे गुप्ते म्हस्कर सभागृह, घोरपडे चौक, कात्रप, बदलापूर या ठिकाणी। तेव्हा अवश्य लक्षात ठेवा विश्वबंधुत्व दिनानिमित्त स्वामी विवेकानंदांच्या विचारातून युवा शक्तीला नवी दिशा हे जाहीर व्याख्यान। वक्ते दीपक करंजीकर, बदलापूर इथं आज संध्याकाळी 6 ते 8 या वेळात। निवेदन संपलं।

0: राष्ट्रीय टपाल दिनाच्या निमित्तानं आज सकाळी 8:40 समन्वित कार्यक्रम ऐकता येईल. पोस्टमन नात्यांचा संदेशवाहक. लेखक बळीराम वाघ. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. आकाशवाणी मुंबई केंद्र. 7:25 झालेली आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलाशा या अंतिम भागात मी अवंती विनोद देसाई आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, परंपरेचा वारसा जपत खादी आणि ग्रामोद्योगातील आधुनिक बाजारपेठेशी जोडणे ही आजची महत्वाची गरज आहे. आकर्षक ब्रँडिंग, आधुनिक डिझाईन, डिजिटल आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून विक्री तसेच पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती यामुळे खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रातील पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, कारागिरांचे कौशल्य विकास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी तसेच भविष्यातील वाटचाल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, तुमचं या अंतिम भागात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आपण बोललो की सिल्क आणि या सगळ्या गोष्टी, एकूणच आपण पर्यावरणाबद्दल बोललो तर पर्यावरण पूरक पण शाश्वत असं खादी व ग्रामोद्योग आपण तयार करण्याच्या दृष्टीने या सगळ्याकडे कसं पाहता येईल आणि मंडळ यासाठी काय कसं काम करेल?
1: नाही, एक तर असं आहे ना की या सगळ्या योजनांची यशस्वी कार्यवाही करणं म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण करणं आहे. जसं खादी हा विषय, की आपण म्हणालात की गांधीजी म्हणायचे की खादी हा वस्त्राचा विचार आहे. आपण खादीचं वस्त्र वापरणं म्हणजे एका अर्थाने पर्यावरणालाच आपण मदत करत असतो. त्यामुळे खादीची वस्त्र अधिकाधिक कशी वापरता येतील याचा प्रचार तर आम्ही करतोच. आपण रुमालाने सुरुवात करा. सर्वांनी ठरवलं पाहिजे की खादीचा एक तरी कपडा मी विकत घेईन. सर्वांनी ठरवलं तर ह्या खादी या विषयाला प्रतिष्ठा मिळेल. त्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की जसं आम्ही म्हटलं की आम्ही हर घर खादी घर घर खादी या ही घोषणा दिलेली आहे. खादीच्या साड्या आहेत महिलांसाठी, खादीचे ड्रेस मटेरियल आहे, पोशाख आहे, पुरुषांसाठी खादीचे शर्ट आहेत, कुर्ते आहेत, जॅकेट आहे. या सगळ्या गोष्टी आपण वापरायच्याच. नंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या घरात अनेक वस्तू खादीच्या आपण वापरू शकतो. जसं स्नानासाठी आपण खादीचा पंचा वापरला पाहिजे, खादीच टॉवेल वापरला पाहिजे. आपल्या घरातले जे पडदे आहेत हे पडदे आपण खादीचे करू शकतो. आपल्या घरातल्या उशा असतात, त्या उशांचे आभरे आपण खादीचे करू शकतो. आपल्या गादीची चादर आहे, ही चादर आपण ज्याला बेडशीट म्हणतो ही खादीची आपण घेऊ शकतो. अनेक अनेक पर्याय आहेत खादी वस्त्र म्हणून त्याला करायचं असेल, प्रतिष्ठानाची असेल तर. दुसरं असं की आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, हे पंतप्रधान म्हणतात की खादी म्हणजे केवळ वस्त्र वापरणं नाही खादीचं, त्याचं वापरायलाच पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या कपाटात खादीचं एक वस्त्र पाहिजेच. जशी अन्य वस्त्र आपले असतात तसं खादीचं एक वस्त्र पाहिजेच, एक कपडा पाहिजेच. पण आपले पंतप्रधान काय म्हणतात की खादी म्हणजे केवळ तो खादीचा कपडा वापरणं नाहीये, खादी म्हणजे आपल्या ग्रामीण भागातला जो उद्योजक आहे त्या उद्योजकाने तयार केलेली वस्तू आहे, ही वस्तू आपण वापरणं. म्हणजे उद्या शॅम्पू आहे, साबण आहे, तेल आहे, अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, छोट्या छोट्या हस्तकलांच्या माध्यमातून होणाऱ्या वस्तू आहेत, किंवा खाण्याचे पदार्थ आहेत, पापड लोणच्यांपासून चपला आहेत, अशा सगळ्या गृहोपयोगी वस्तू आहेत. या वस्तू वापरणं म्हणजे खादी आहे. वस्त्र तर आहेच, पण या छोट्या वस्तू ज्या ग्रामीण भागातल्या आपल्या कारागिरांनी तयार केलेल्या आहेत या वस्तूंना आपण उपयोगात आणणं. म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की तुम्ही जर वस्तू घेतलीत ती ग्रामीण कारागिरीने बनवलेली या ग्रामीण उद्योजकांनी बनवलेली तर त्याच्या घरातली ज्योती जळेल, म्हणजे त्याला आर्थिक मदत मिळेल, ही खरी खादी. त्यामुळे अशा प्रकारे हा अशा प्रकारचा प्रचार खादीचा आपण करतोय. ठिकठिकाणी त्यासाठी प्रदर्शनं आपण भरवतोय. राष्ट्रीय स्तरावर खादी आयोग करतच आहे, पण महाराष्ट्र सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची प्रदर्शनं करणं, हे वृत्तपत्र आणि अशा सगळ्या माध्यमांचा उपयोग करून आम्ही तो प्रचार करतो.
0: सर, आत्ताच आपण राष्ट्रीय बाजारात बद्दल बोलतोय किंवा तिथपर्यंत आपण खादी कसं पोहोचवता येईल त्याबद्दल चर्चा करतोय. सर, आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करायला गेला तर आपण सामान्यतः कायमच बघतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या किंवा भारतात उत्पादन होणाऱ्या गोष्टींची खूप क्रेज असते, खूप मागणी असते. तर खादीची नेमकी कशी मागणी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि त्यासाठी मंडळ काय पावलं होतं?
1: हे बघा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उत्पन्न करणं हा खादी मंडळाचा म्हणजे महाराष्ट्राचा विषय नाही, या केंद्राच्या खादी आयोगाचा. ते खादी आयोग करतच आहे. अनेक ठिकाणी खादीची मागणी वाढत चाललेली आहे अनेक देशांमध्ये. आपल्या देशाचे पंतप्रधानच खादीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यामुळे ते जिथे जातात तिथे खादीचा प्रचार करतात, त्यामुळे आपोआप जॅकेट्स आणि कुर्ते त्या देशात पोहोचतात. पण हा केंद्रीय स्तरावरचा विषय आहे. महाराष्ट्र मंडळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उत्पन्न करण्यासाठी महाराष्ट्र मंडळाची तेवढी आत्ता ताकद नाहीये, पुढच्या काळात करणार नाही असं नाही, पण आत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावरचं करणं हे आमच्या कक्षेत आत्ता तरी बसत नाही.
2: बरोबर. पण एक राष्ट्रीय स्तरावर जे आयोग आहे, खादी मंडळ आयोग, ते कुठची पावलं उचलत आहे आपलं खादी हे वस्त्र?
1: त्यांचं ब्रँडिंग आणि त्यांचं मार्केटिंग त्या माध्यमातून चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे.
2: बर.
1: आणि त्याच्यात काही खासगी संस्थाही उतरलेल्या आहेत.
2: बरोबर.
1: त्यामुळे ते त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहेत. दुसरं असं की आणखीन एक खादी आयोगाचा एक संकल्प आहे, तो जसं मी मगाशी म्हटलं की खादी मॉल. आज झारखंड राज्यात खादी मॉल आहे, आज दिल्लीत खादी मॉल आहे, असं प्रत्येक राज्यात खादी मॉल करणं असं खादी आयोगाचं एक मोठं धोरण म्हणा किंवा त्यांचा एक संकल्प आहेच. दुसरं असं की सर्व खादी संस्था, आमच्या सगळ्या खादी मंडळांची मातृसंस्था ही खादी आयोगच आहे, त्यामुळे आमच्यातलाही समन्वय हा उत्तम रीतीनं आहे, कारण त्यांच्याच माध्यमातून आम्हाला प्रदर्शनासाठी काही ठिकाणी पैसे मिळतात. त्यांच्या आता पीएमईजीपी योजना आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना, प्रधान

0: प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा खादी आयोगाचाच आहे. आम्हाला त्यांनी या महाराष्ट्रात आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून ही योजना आपण राबवतो. त्यामुळे खादी आयोग मोठ्या प्रमाणात खादीचा प्रचार करतच आहे. नाशिकला त्यांची मोठी जमीन आहे, तिथे अशा प्रकारचं मोठं केंद्र उभं करण्याची त्यांची कल्पना आहे.
1: सर, आपल्या मंडळाची आगामी काळात प्राधान्यक्रमाने कोणती उद्दिष्ट असेल?
0: एक तर महाराष्ट्रात खादीला एक प्रतिष्ठा मिळवून देणं हे आमचं सर्वात मोठं कर्तव्य आहे आणि आमचा संकल्प आहे. मी मगाशी म्हटलं की खादीला एक सल्लागार समिती करणं हा एक आमचा संकल्प आहे. नंतर अशी एक आणखीन कल्पना आहे की खादी दूत, खादी दूत म्हणून किंवा ज्याला स्वयंसेवी पद्धतीने किंवा व्हॉलंटरीली ज्याला आपण म्हणू, कुठची अपेक्षा न करता खादीचा प्रचार करायचा आहे, त्याला आम्ही खादी दूत अशी संकल्पना आम्ही मिळेल की ज्याला काम करायचं आहे आमच्या मंडळाकडे संपर्क करा, आम्ही तुम्हाला काम देऊ. त्यामुळे हा एक विचार आहे. नंतर खादी यात्रा काढणं मी तुम्हाला म्हटलं तो एक विचार आहेच. नंतर केवळ अनुदानावर खादी अवलंबून न राहता ती आत्मनिर्भर कशी बनेल, तंत्रज्ञानाचा वापर करून ती कशी आणखीन चांगली विकसित करता येईल, आणि कारागिरांचे समूह ज्याला क्लस्टर आपण म्हणू की हे पुढच्या काळात निर्माण करण्याची आमची कल्पना आहे, आणि पेळूचा कारखाना की ज्याची आज महाराष्ट्रात कमी आहे असा पेळूचा कारखाना सुद्धा पुढच्या काळात करणं अशी आमची कल्पना आहे. नंतर मी असं म्हणेन की खादी हा विषय की इंग्रजी भाषेत आपण म्हणायचं झालं तर खादीचं स्पेलिंग येतं KHADI. मी अनेक ठिकाणी सांगतोय की या KHADI ला अर्थ आहे की K म्हणजे नॉलेज म्हणजे ज्ञान, H म्हणजे ऑनेस्टी प्रामाणिकता, A म्हणजे अलर्टनेस तुम्ही कायम सजग राहिलं पाहिजे, D म्हणजे डिसिप्लिन तुमच्या जीवनात शिस्त पाहिजे, आणि I म्हणजे इंटेग्रिटी तुमची निष्ठा तुमची प्रामाणिकता. हे म्हणजे खादी आहे. त्यामुळे या सगळ्या आजच्या नागरिकांना आजच्या तरुणाला असं की खादीचं वस्त्र वापरणं ते वापरायलाच पाहिजे, पण खादीची ही जी मूलतत्व आहे त्याच्या मागचा जो विचार आहे हा विचार आपल्या जीवनात आपण जिथे काम करतो तिथे आपण ह्या सगळ्या मूल्यांचा आपण आग्रह धरणं आणि त्याप्रमाणे आपली जीवन रचना करणं ही खरी खादी आहे. मला असं वाटतं की हे सर्व लोकांना आव्हान आहे.
1: सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की आजकालची तरुण जी मंडळी आहे की जी या क्षेत्रात येऊ पाहते, खादीचा उद्योग करू पाहते, तरुण कारागीर असेल तर त्याला या क्षेत्रात एक शाश्वत आपण म्हणू त्याचं करिअर होऊ शकेल, ह्या दृष्टीने मंडळ नक्की काय सल्ला देऊ इच्छिते?
0: म्हणजे आम्ही जे धोरण सरकारपुढे ठेवलेलं आहे आम्ही 100 संस्था सुरू करण्याचं आमच्या डोक्यात आहे. ज्याला संस्था सुरू करायची म्हणजे त्याला अंबर चरखे आमच्या PMEGP योजनेत आम्ही त्याला अंबर चरखे देऊ की पेळूचा कारखाना उद्या निर्माण होणार त्यामुळे उद्या त्याला आम्ही कच्चा माल सुद्धा त्याला देऊ आणि त्याला त्याच्या विक्रीची हवी जेवढे अधिकाधिक वस्त्र निर्माण होईल तेवढी मागणी आहे. त्या मागणीसाठी आज आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात वस्त्र पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते नाहीये. त्यामुळे जेवढे आणि त्यातनं रोजगार सुद्धा निर्माण होतो. आता आम्ही जे धोरण म्हटलंय आम्ही शासनाला दिलेलं आहे त्याच्यात पुढच्या 5 वर्षात 40,000 रोजगार निर्माण होतील. प्रत्येक वर्षी 20 कोटी सरकारने आम्हाला अनुदान द्यावं अशा 5 वर्षात 40,000 ते 50,000 रोजगार निर्माण होतील या महाराष्ट्रात. त्यामुळे तरुणांना किंवा जे व्यवसाय करू इच्छित आहेत त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी ह्या व्यवसायात उतरा. आणि मी म्हटलं की खादी व्यवसायात उतरा याचा अर्थ खादीचं केवळ वस्त्र नाही, या सरकारच्या योजना आपण ज्याची चर्चा केली की पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, आमचा मधमाशी पालन किंवा विश्वकर्मा कौशल्य योजना, या योजनेचे लाभ घ्या आणि त्यातनं स्वयंरोजगार आपण निर्माण करा, स्वतःसाठी उद्योग निर्माण करा. आणि तुम्ही केवळ उद्योग करू नका, म्हणजे तुम्ही केवळ स्वयंरोजगार तर आहेच पण तुम्ही त्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आणखीन 4 लोकांचे संसार उभे करा. हे खरं आजच्या तरुणांना माझं आव्हान.
1: श्रोते हो, खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या भविष्यातील वाटचालीविषयीचा आपला हा संवाद आज येथे संपत आहोत. परंपरा, कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान, नवउद्योजकता आणि शाश्वत विकास यांची सांगड घालत खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची दिशा या संवादातून स्पष्ट झाली. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण कारागिरांच्या कौशल्याला आणि श्रमाला बाजारपेठ मिळवून देणे, तसेच नव्या पिढीला स्वयंरोजगार आणि उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देणे या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. आजच्या संवादासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती

माननीय श्री रवींद्र साठे सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या संवादासह. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूला हे आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
0: सात वाजून 40 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
3: तुमच्या फिटनेससाठी फक्त विक्रम्स फिटनेस.
4: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
3: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
4: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
3: संपर्क 90111 32 500
4: 9011 32 5000.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोत्यांनो नमस्कार.
7: विक्रम, आजच्या केसेस बघूयात. आता या केस फाईल वरती हे डॉक्टर आहेत, आपण त्यांचं नाव बदललंय, डॉक्टर स्वप्नील असं त्यांचं नाव समजूयात.
8: येस.
7: त्यांचं वय आहे 42 वर्ष, उंची खूप चांगली आहे 180 सेंटीमीटर.
8: बरोबर.
7: पण वजन तुझ्याकडे आले तेव्हा वजन झालं होतं 113 किलो.
8: बरोबर.
7: त्यामुळे त्यांना लोअर बॅक पेन चालू झाला होता.
8: येस.
7: सो काय केस होती त्यांची?
8: सांगतो स्वप्नील सरांची केस. वजन उंचीनुसार खूपच जास्त होतं, म्हणजे 180 सेंटीमीटर उंचीला 113 किलो वजन, म्हणजे 31 किलो वजन जास्त होतं. ते डॉक्टर असल्यामुळे त्यांना माहिती होतं की त्याच्यामुळेच आपल्याला लोअर बॅक पेन चालू झाला. आणि हे मी नेहमी लोकांना सांगतो की जेव्हा स्पेशली पुरुषांचं जेव्हा पोट खूप वाजवीपेक्षा जास्त वाढतं तर तेव्हा वेटचा इम्बॅलन्स होतो माणसाला उभं राहताना, कारण का पुढे वजन जास्त खेचतं माणसाला आणि त्यामुळे माणसाचं उभं राहण्याचं पोश्चर हे स्लाइटली बदलतं. आणि त्यांचं वजन वाढण्याचं कारण म्हणजे प्रचंड हेक्टिक शेड्यूल, कारण का 2-3 हॉस्पिटलमध्ये अटॅच्ड असणं, झोपण्याची सुद्धा कधी कधी वेळा चुकत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं वजन वाढलं होतं. फॉर्च्युनेटली ते डॉक्टर असल्यामुळे त्यांनी एवढी काळजी घेतली होती की त्यांना कुठलेही लाईफस्टाईल इश्यूज, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीस, थायरॉइड घेतलं काहीच नव्हतं, एकही गोळी खात नव्हते, तसे फिट होते, फक्त वजन वाढलेलं आणि लोअर बॅक पेन होता. आणि हे दोन्ही म्हणजे त्यांना, आणि त्यांना हेही माहिती होतं की वजन कमी झाल्यानंतर लोअर बॅक पेन जाणार आहे, त्यामुळे वजन कमी करणं हा एकमेव उद्देश घेऊन ते बेसिकली आपल्याकडे आले होते.
7: ओके. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011 32500 9011 32500 90111 32500. सो विक्रम, आपण बोलतो आहोत डॉक्टर स्वप्नील यांच्या केस बद्दल. आपण त्यांचं नाव बदललंय, त्यांचं वजन तुझ्याकडे आले तेव्हा 113 किलो झालं होतं.
8: बरोबर. तर मग व्यवस्थित सगळी चर्चा झाली. आता ते डॉक्टर असल्यामुळे त्यांना ज्या काही

0: गोष्टी बोलत होतो त्या पटापट कळल्या.
1: बरं.
0: थोड्याफार प्रमाणामध्ये एक्सरसाइज आठवड्यातनं 2 ते 3 दिवस ते करतच होते आणि त्यांना फक्त एक 2-3 गोष्टी मी सांगितल्या की थोडंसं म्हणलं शेड्यूल तुम्हाला कुठे ना कुठेतरी पाळायला लागेल, एस्पेशली रात्रीचं जे शेड्यूल आहे आणि तीही त्यांना कल्पना होती. ते आपल्याकडे जॉईन जेव्हा करायला आले होते तेव्हा ते तयारीनेच आले होते. त्यांनी त्यांच्या शेड्यूलमध्येही काही ऍडजस्टमेंट्स केल्या होत्या जेणेकरून काही झालं तरी रात्री 7:30-8 वाजता ते घरी पोचतील आणि सकाळी घरातनं 9 वाजता बाहेर पडतील आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 8 मध्ये त्यांची कामही उरकता येतील त्यांना. अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचं शेड्यूल हे सगळं सेट करूनच ते आपल्याकडे आले होते. बाकी तर काय, डाएट हे घरच्याच खाण्याचं होतं, एक्सरसाइज ते कधी आपल्या जिमवरती येत होते कधी घरनं करत होते जसं जमेल तसं, आणि मग सगळं व्यवस्थित त्यांनी त्याच्यामध्ये फॉलो करायला चालू केलं आणि सगळ्याच गोष्टी त्यांना छान फॉलो करायला जमल्या. कारण त्यांना माहिती होतं, त्यांनी आपले रेडिओचे प्रोग्राम भरपूर वेळा ऐकले होते, त्याच्यामधनं त्यांना हे नक्की कळलं होतं की एक्झॅक्टली आपल्याला साधारण करायला काय लागणार आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी शेड्यूलमध्ये चेंजेस करणं स्वतः करता दुपारी जेवायला एक स्पेसिफिक टाइम काढणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केल्या आणि त्याचमुळे आज आपण जर का त्यांचा रिझल्ट बघितला त्यांना अजून आपल्याकडे जॉईन करून 2.5 महिन्यात आज त्यांचं 9 किलोनी वजन कमी झालंय. 113 जे होतं वजन ते आता 104 वरती आलेलं आहे. माझ्या मते अजून 1-1.5 महिन्यामध्ये ते 2-digit weight मध्ये जातील. अत्यंत हॅपी आहेत. मेन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोअर बॅक पेन हा त्यांच्या पहिल्या महिन्यात अर्ध्यावरती गेला आणि आज आपण बघितलं तर त्यांना लोअर बॅक पेन त्यांचा ऍबसेंट झालेला आहे.
1: अच्छा, चांगले रिझल्ट्स आहेत. 2.5 महिन्यात 9 किलो वेट लॉस आहे. या केस बरोबर वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-3250 9011-3250 90-111-3250. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस थिंक फिट स्टे फिट. निर्मिती बाळ एम जोगळेकर. संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:45 झालेली आहेत. कार्यक्रम भावधारा.

0: मधुकर जोशी यांचं गीत अभिषेक भालेकर यांनी गायलं होतं.
1: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

अबोली गद्रे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकत होतात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया शरद जांभेकर आणि सहकलाकारांनी गायलेलं देशभक्तीपर समूह गीत.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. सीजेपीच्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. एसआयआर बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही, दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं आहे. नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विषयावरील 2 दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. लोकसहभागाच्या महत्वावर भर देत अंगणवाडी केंद्रांचा विकास सामूहिक सहभागाची केंद्र म्हणून करावा असं आवाहन त्यांनी केलं. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करताना महिलांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सक्षमीकरण या विषयांवर मुलांसाठी वयानुसार योग्य असे अभ्यासक्रम किंवा माहितीपर सत्र विकसित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसंच विविध विभागांच्या समन्वित प्रयत्नातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या महत्वावरही त्यांनी भर दिला. या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते. प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल या परिषदेत सांगितलं. यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं. युवा पिढीनं आपली कौशल्य सातत्यानं अद्ययावत करण्याची आणि वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. चीनमध्ये शांघाय इथं होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय चमूमधील युवकांशी काल पंतप्रधानांनी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय बाजाराला अनुसरून आपली कौशल्य विकसित करण्याचं आवाहन करून या पथकानं कौशल्य विकासाचे दूत बनावं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सीजेपीच्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांनी नकार दिला आहे. याआधीच्या आंदोलनादरम्यान पक्षानं सार्वजनिक सुरक्षा नियमांचं आणि पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्यामुळे आंदोलनाची परवानगी नाकारत असल्याचं दिल्ली पोलीस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी काल माध्यम प्रतिनिधींना सांगितलं. सध्या जंतरमंतर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत असं सांगून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान नवी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोनं आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 45 मेट्रो स्थानकं प्रवेशासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनीही विविध ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. लोकांनी विनाकारण प्रवास करू नये आणि प्रवास करायचा असल्यास

पूर्वनियोजित करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींना निवडणूक आयोगाच्या विशेष व्यापक पुनरीक्षण अभियानातील कथित त्रुटींची माहिती दिल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांना सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घ्यावं अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली असून त्यांनी यासंदर्भातले पुरावे सादर करायला सांगितलं आहे. आम्ही हे पुरावे सादर करू असं खरगे म्हणाले. या शिष्टमंडळात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांचा समावेश होता. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नसल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. भारतात कामकाज करण्यासाठी स्टारलिंकला परवानगी देण्याबाबतच्या काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ते बोलत होते. स्टारलिंक, जिओ सॅटेलाईट कम्युनिकेशन्स आणि युटेलसॅट वन वेब या तीन कंपन्यांनी उपग्रह आधारित संपर्क सेवेचे परवाने मिळवले असल्याचं सिंधिया यांनी सांगितलं. यासंदर्भातील कार्यपद्धती निश्चित झाल्यावर सरकार महसूल वाटपाच्या तत्वावर या कंपन्यांना स्पेक्ट्रमचं वाटप करेल असं त्यांनी स्पष्ट केलं. उपग्रह आधारित संपर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना विहित सुरक्षा निकष आणि इतर नियामक आवश्यकतांची स्वतंत्रपणे पूर्तता केल्यानंतरच सेवा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल यावर त्यांनी भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली असून राष्ट्रीय सुरक्षा केवळ सशस्त्र दलांच्या ताकदीवरच नाही तर संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स समारंभात बोलत होते. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं सिंह यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला तर तमिळनाडूमधल्या दोन जागांवरच्या पोटनिवडणुकीत तमिळ वेत्री कळघम पक्षानं विजय मिळवला. पुदुच्चेरीत थट्टन चावडीची जागा AINRC पक्षानं आपल्याकडे राखली. दरम्यान आसाम आणि पश्चिम बंगालमधल्या पोटनिवडणुकीतल्या विजयामुळे जनतेच्या मनातला भाजपप्रणित NDA आघाडीवरचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता पाचही मतदारसंघातलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात लढत होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार रमण सेनाड यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 4 उमेदवारांनी माघार घेतली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मतदारांनी वैयक्तिकरित्या अर्ज 7 दाखल करण्यावर निवडणूक आयोगानं मर्यादा घातली आहे. दावे आणि हरकतींच्या काळात जास्तीत जास्त 10 वेळा आणि मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाच्या काळात महिन्यातून 5 वेळा अर्ज करण्याची परवानगी आयोगानं दिली आहे. मतदारांनी वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्याला आळा घालण्यासाठी ऑनलाईन आणि प्रत्यक्षात अर्ज सादर करण्यावर ही मर्यादा घातली आहे. या हरकती खोट्या असल्याचं किंवा हेतुपुरस्सर दाखल केल्याचं आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकावर हल्ला करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला दहशतवादी हल्ल्यासाठी आधीच तयार केलं होतं असं या UAEच्या तपास पथकानं काल स्पष्ट केलं. या संशयित आरोपीनं विमानाचं नियंत्रण बंद पडण्याची योजना आखली होती आणि हे विमान तेल अवीव इथल्या विमानतळावर आत्मघाती हल्ला करण्यासाठी वापरण्याचा त्याचा हेतू होता असं UAEच्या महाधिवक्त्यांनी म्हटलं आहे. तेल अवीवचं विमानतळ आणि हवाई मार्गाची माहिती करून घेण्यासाठी हा वैमानिक आधी 2 वेळा तिथं सहवैमानिक म्हणून गेला होता असंही तपासात आढळून आलं आहे. अमेरिकेनं रशियाच्या डिझेलच्या विक्रीवरील निर्बंध काल उठवले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करून अमेरिकी जागतिक बाजारपेठेला डिझेल पुरवठा करण्याचा करार केल्यानंतर काही मिनिटातच अमेरिकेच्या कोषागार विभागानं ही घोषणा केली. क्रिकेट

0: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात काल वेस्ट इंडिज संघानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. यामुळं 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 250 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं 18 षटकं आणि 3 चेंडूत 4 गडी गमावून 252 धावा करत सामना जिंकला. कर्णधार शाय होपनं 45 चेंडूत 102 धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला, तर शेरफेन रुदरफोर्डनं 37 चेंडूत 84 धावा करत विजयात मोलाचं योगदान दिलं. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 249 अशी धावसंख्या उभारली. भारतातर्फे संजू सॅमसननं 41 चेंडूत 82 धावांची खेळी करत सर्वाधिक धावा केल्या, तर ईशान किशननं 22 चेंडूत 43 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. CJP च्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. SIR बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही, दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त ऐकूया समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेशवाहक. लेखन बळीराम वाघ यांचं. पात्र परिचय मंदा वैजयंती नांदगावकर, रेखा स्मिता नामदे, सविता अनुप्रिता भाले, सागर नयन पवार, शरद अनिल नरवडे. चला तर ऐकूया समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेशवाहक.
3: डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया.
4: मंदा.
5: काय ग?
4: अगं चहा घे.
5: हो हो घेते ना.
4: किती वेळ झाला कप हातात धरून बसलीस?
5: घेते ग, पण ना तुझ्या हातचा चहा प्यायला मिळाला की पोस्ट ऑफिसच्या कॅन्टीनची आठवणच येत नाही.
6: कॅन्टीनचा चहा इतका वाईट नव्हता.
5: तुम्ही पुरुष लोकांना चहा आणि जेवण यात फरकच कळत नाही. खरंच किती दिवसांनी आपण सगळे असे निवांत बसलोय ना.
7: निवांत? मी आलोय म्हणजे आता निवांतपणा संपला.
5: हे मात्र खरं.
7: काय ना, मी 40 झालोय खरा, पण अजून माझ्या बॅगेत वय ठेवायला जागा नाही ना.
4: तुझ्या बॅगेत वय नसेल पण गप्पा मात्र भरपूर असतील.
7: काय करणार, माझं तोंड म्हणजे रजिस्टर्ड पोस्ट ऑफिस आहे ना ताई. एकदा सुरू झालं की पोहोचल्याशिवाय थांबतच नाही.
5: सविता ताई, हे तुझं जुनं कपाट अजून असंच आहे का ग?
4: हो ग, जुने फोटो, कागद, काही आठवणी.
5: अरे वा, ए हा फोटो बघा ना
7: ताई. हा फोटो इतकं जुना आहे की पोस्टने पाठवला असतं तर पुरातन वस्तू म्हणून परत आला असता.
5: अरे हे काय, पत्र?
4: हो, माझ्या वडिलांचं. मी नोकरीला नवीन लागले होते, पहिल्यांदा घरापासून दूर गेले होते. एक दिवस पोस्टमन माझ्यासाठी पत्र घेऊन आला. लिफाफ्यावर माझं नाव होतं. मी पत्र उघडलं. बाबांनी लिहिलं होतं, काळजी करू नकोस, मन लावून काम कर, वेळेवर जेव, एवढंच.
5: एवढंच?
4: हो, पण त्या 4 ओळींमध्ये माझं घर होतं, आई होती, बाबा होते आणि माझी काळजी होती.
6: काही पत्र शब्दांनी छोटी असतात पण मनाने फार मोठी.
7: आज आपण मोबाईलवर कितीतरी मेसेज करतो पण कधी कधी 2 शब्दही पुरतात ना. काळजी घे.
5: अगदी खरंय. वा सागर, आज फारच तत्वज्ञान सुरू आहे.
7: काय करणार, 40 चा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना.
5: अगदी बरोबर. पण खरंच आपण किती पत्र पोहोचवली असतील की नाही आतापर्यंत?
6: मोजली असती तर आकडा मोठा झाला असता.
4: आणि त्या प्रत्येक पत्रामागे एक वेगळी कहाणी होती.
6: एक मनी ऑर्डर मला अजून आठवते. एक कामगार शहरात काम करायचा, महिन्याचे पैसे गावाकडे पाठवायचा. मी पैसे घेऊन त्याच्या घरी गेलो. घरात बायको आणि दोन मुलं. मी पैसे दिले. मुलगा म्हणाला,
5: काय म्हणाला?
6: आई आता माझी फी भरशील? मुलगी म्हणाली, आई माझी नवीन चप्पल? आई दोघाकडे पाहून म्हणाली, दोघांचंही होईल. त्या क्षणी जाणवलं ती मनी ऑर्डर फक्त पैशाची नव्हती, त्यात त्या वडिलांची जबाबदारी होती, मुलाचं शिक्षण होतं आणि घराची काळजी होती.
7: दादा, म्हणूनच आपल्या बॅगेत असलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत ना तिच्या कागदावर किंवा रकमेवर ठरत नाही.
5: हो, कधी एखादं पत्र लाख मुलाचं असतं, नाही का? चला आता सागरचा किस्सा.
7: हो, माझ्याकडं काय आता ही पोतडी जी आहे ती किस्स्यांनीच भरलेली आहे म्हणा.
5: तर
7: काय झालं होतं, एकदा मला एका गावात पत्र द्यायचं होतं आणि मी खूप वेळ बघितलं या पत्रावर जो आपण पत्ता बघतो ना तो काय आहे वगैरे.
5: अच्छा, काय होतं?
7: त्याच्यावर असं लिहिलं होतं, गणपतीच्या मंदिराच्या मागे मोठे चिंचेचे झाड जवळ तिसरं घर. मी म्हणलं अरे हा काय पत्ता आहे का देवा? पण मी आपल्या गेलो म्हणलं जाऊया, पहिलं काय सापडते ते बघूया.
5: अच्छा, गाव छोटं असेल म्हणून असेल तसा पत्ता तो.
7: हो, पण म्हणलं पहिलं काय शोधायचं, चिंचेचं झाड का गणपतीचं मंदिर? पण नशीब बरोबर होत त्यावेळेस,
5: गणपतीचं मंदिर पण
7: हा आणि चिंचेचं झाड पण आणि तीन तीन घर असेल कदाचित. मग मी गेलो तर मला पहिलं मंदिर सापडलं.
5: वा,
7: म्हणजे निम्मा मार्ग आलेला आहे.
5: चला, गणपती प्रसन्न झालेला आहे.
7: मग त्याच्यानंतर चिंचेचं झाडही दिसलं.
6: अच्छा,
7: म्हणलं चला म्हणजे आता 50% काम झालंय. पण बघतो तर काय, तीन घर पुढून तिसरं का मागून तिसरं. मी म्हणलं आता काही खरं नाही.
5: मग दोन्ही शोधलेस का?
7: नाही, मग काय झालं, तिथं मी बघितलं तर एक आजी होत्या. त्यांना विचारलं, म्हणलं आजी हे अमुक व्यक्तीचं घर कुठलं? त्या म्हणाले, मला काय माहिती दादा. मग तिथे एक दुसरे आजोबा होते. मला वाटलं ते आजोबा तरी सांगतील, यांना विचारून बघाव, ऊन पण होतं भरपूर. मी म्हणलं आजोबा हे घर माहिती का? ते तर एवढे मिश्किल, ते काय म्हणायचे का? मला माहिती पण मी सांगणार नाही. काय माहिती? ते म्हणे, हा तू पोस्टमन आहे ना, मग शोध की स्वतः.
5: बरोबर आहे त्यांचं.
7: मग म्हणलं आता काय की आपल्याला शोधणं गरजेचं होतं.
6: मग सापडलं घर.
7: हो, मग पोस्टमन घर न शोधता कसा काय जाईल बरं.
5: अगदी बरोबर.
7: मग एका छोट्या मुलाने ना मला विचारलं की काका तुम्ही आमच्याच घरी आलात ना? मी म्हणलं कदाचित हेच घर दिसतंय बरं का, आपल्याला ह्याच घरी बोलवलंय म्हणजे हेच घर असणार आहे. त्या दिवशी मला एक गोष्ट नक्की कळाली आणि ती गोष्ट म्हणजे अशी की गुगल मॅप असो किंवा नसो, गावातली मुलं हीच खरी पोस्टमनची नेव्हिगेशन सिस्टीम बरं का.
5: अगदी बरोबर.
7: पण काय झालं ना, त्या कामात मला असा एक प्रसंग आला की जो मला अजूनही विसरता येत नाही.
5: तो कोणता?
7: एक वृद्ध गृहस्थ होते आणि त्यांचा मुलगा दूर परदेशात होता. एक दिवस त्याचं पत्र आलं होतं. मी ते पत्र त्या आजोबांना दिलं. आजोबांनी हातात पत्र पण घेतलं पण ते असे शांत होते. मला, मी म्हणलं आता पत्र दिलंय, माणसाला उत्सुकता असते ना काय लिहिलंय काय लिहिलंय वाचण्याची. पण त्यांनी काय पत्रच उघडलं नाही.
5: का?
7: ते म्हणाले, बाळा हे पत्र तूच वाचून दाखव ना. मग मी ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, बाबा माझी काळजी करू नका, मी सुखरूप आहे. इतकं वाचलं तर त्या आजोबांनी लगेच माझा हात धरला आणि म्हणाले, बस आता पुढचं मी उद्या वाचेल.
5: का बर?
7: मला पण तोच प्रश्न पडला. मम्मी म्हणले की ठीक आहे पण का बरं उद्या? ते म्हणाले की माझा मुलगा सुखरूप आहे ना, एवढं मला कळलं ना, आज एवढाच आनंद पुरेसा. त्या दिवशी जाणवलं की आपण फक्त पत्र पोहोचवतो पण कधी कधी त्या पत्रासोबत आपण कोणाला तरी जगण्याची ताकदही पोचवत असतो.
5: अगदी.
7: रेखाताई तुझा काय अनुभव होता गं?
5: आहे ना, माझ्याकडे पण खूप छान अनुभव आहे. मलाही एक प्रसंग आठवतो. ते जे पत्र होतं ना ते एका जवानाचं होतं आणि ते पत्र त्याच्या आईला द्यायचं होतं. आईनं पत्र घेतलं आणि आई मला म्हणाली तूच वाचून दाखव म्हणे. मग मी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं आई मी सुखरूप आहे. ती लगेच म्हणाली बस थांब आता. ती म्हणाली माझा मुलगा सुखरूप आहे हे कळलं ना, आता बाकीचं मी स्वतः वाचून घेईन. म्हणजे त्यांना वाचता येत होतं पण त्यांना फक्त तेवढं ऐकून घ्यायचं होतं माझ्याकडे.
7: म्हणजे सुखरूप आहे याच्यातच त्यांचं समाधान झालं.
4: कसं आहे ना, जवानाचं पत्र आलं की कधी कधी आईला ही पण भीती असू शकते की त्या पत्रात न जाणो
5: काय
4: काय लिहिलेलं असणार,
5: काय बातमी आहे
4: आणि ते मी कशी वाचू. माझ्या मुलाची जी सुखरूपता कळली तर हेच माझ्यासाठी खूप आहे, नाही का?
5: तसंच त्यांचं काहीच घडलं.
4: कधी कधी दोन शब्दांचं पत्र संपूर्ण आयुष्याला आधार देत.
7: काय ना सविताताई, माझ्या वडिलांचे खूप चांगला अनुभव होता लहानपणाचा. म्हणजे 70s गोष्ट होती. माझे वडील आहे ना मामाच्या गावाला शाळेला होते, तर त्यांच्या आईचं म्हणजे माझ्या आजीचं ना वडिलांवर खूप प्रेम होत. आणि वडिलांना कसं की घरचं जेवण आवडायचं म्हणून वडील एक दिवशी गुपचूप आहे ना आमच्या आजोबांना ना सांगता घरी निघून आले.
4: अच्छा.
7: घरी निघून आल्यानंतर आजोबा शेतातून ज्यावेळी संध्याकाळी बघितलं तर वडील समोर माझे. असा आजोबांना राग आला की हा आलाच कसा शाळा सोडून. मग आजी म्हणाली जाऊ द्या बा, मुलगा आलाय जेवण करेल उद्या जाईन. वडील म्हणे नाही मी 2-3 राहणार वगैरे. आजोबा म्हणे ते काही लाड चालणार नाही, उद्या सकाळी तुला 4 जावं लागेल. आजी म्हणे सकाळ सकाळ 4 कसं काय जायचं वगैरे. तर आजोबा म्हणाले तू काही काळजी करू नको, मी बघतो काहीतरी गावामध्ये. आजकाल आपल्याला पोस्टमन पोस्ट वुमन असं म्हणतात ना, त्यावेळेस त्यांना टपाल्या म्हणायचे, टपाल पोहोचवणारा.
4: अच्छा.
7: हा, तर मग आजोबांनी काय केलं, गावातला एक टपाल्या होता त्याला सांगितलं मुलगा आलाय असं असं आहे त्याला पोहोचवायचंय वगैरे. तो म्हणे काही काळजी करू नको, तुझ्या मुलाला मी सकाळी 4 घेऊन जाईन, त्याला फक्त तयार करून ठेव. घरी आले आजोबा, आजोबा वडिलांना म्हणाले याला सकाळी 4 तयार करून ठेव. वडिलांना असं वाटलं की उगाच आलो मी, एक तर थंडीचे दिवस, सकाळी 3:30 उठून आंघोळ वगैरे करून वडील एकदम तयार. त्या टपल्याने काय केलं माहितीये, वडिलांना घेतलं तो 20 चालत गेला.
4: बापरे.
7: वडिलांना तसंच नेलं
4: तेवढं पायी चालायला.
7: हा, त्याच्यानंतर 20 वर गेल्यानंतर मग तिथे दुसरा टपाल्या आला. यांनी काही त्याची पत्र जी होती ती दिली आणि माझे वडील पार्सल म्हणून त्या टपाल्याला नेलं.
5: म्हणजे त्यांच्यासोबत पुढे
7: त्यांच्यासोबत पुढे 10
5: अरे बाप.
7: आणि मग वडील दुपारची शाळा होती, दुपारच्या शाळेत वडील पोहोचले. हा, म्हणजे टपाल्याला त्यावेळेस हे पण काम करावं लागेल. म्हणजे खरंच टपाल्या त्यावेळेस नात्यांचा संदेश वाहक हा होता.
4: शरद, तुझा तो पावसाचा प्रसंग सांग ना.
6: हो सांगतो. एकदा डोंगराच्या पलीकडच्या गावात टपाल घेऊन गेलो. दुपारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला.
4: कसा गेलास तू?
6: सांगतो. रस्ता बंद, नदीला पाणी, परत येणं शक्य नव्हतं.
7: अरे बापरे.
6: ज्या घरात पत्र द्यायचं होतं तिथं पोहोचलो.
4: पोहोचलास एवढं करून?
6: हो, पत्र दिलं. घरचे म्हणाले आता परत कसे जाणार? मी म्हटलं जाईल. ते म्हणाले रस्ता बंद आहे.
4: म्हणजे पोस्टमनला त्या दिवशी होम डिलिव्हरी मिळाली तर.
6: त्या रात्री त्यांनी मला घरी ठेवून घेतलं.
7: म्हणजे मुक्कामच झाला तर?
6: हो, भाकरी पिठलं खायला दिलं.
7: अरे वा.
6: त्यांच्या मुलाचं पत्र होत. पत्रात लिहिलं होत दिवाळीत घरी येण्याचा प्रयत्न करतो. वृद्ध वडिलांनी पत्र छातीशी धरलं. माझ्याकडे पाहून म्हणाले तुम्ही आलात म्हणून आज माझ्या मुलाची बातमी आली. त्या रात्री मला जाणवलं पाऊस मला थांबवत होता पण कुणाची तरी वाट पाहणं मला पुढे घेऊन गेलं.
7: तुम्हाला सांगू का, मला एक असा खूप छान प्रसंग आठवतो बघा. एक दोन तीन वर्षांपूर्वी काम करत होतो आपलं, आणि एक मुलगा

0: आला तिथे तो मुलगा म्हणे, काका मला एका ठिकाणी जायचं आहे, मी नवीन आहे या भागात, पण आता हे घर शोधू कसं? तर मी त्याला म्हणलं, बघू बरं पत्ता कोणता आहे. तर तो पत्ता बघितला, तर पत्ता जो आहे तर तो जिथं मी पत्र देतो ज्या भागात त्याच भागातला होता.
1: अच्छा.
0: मग मी त्या मुलाला म्हटलं, आता तू कसा जाणार वगैरे? तर तो म्हणे, मी काय गाडी वगैरे काय आणली नाहीये. त्याला म्हणलं, थोड्या वेळ थांब, मी आता 11 वाजता पत्र घेत असतो, तर तुला त्या भागात घेऊन जातो. मग तो मुलगा म्हणे की ठीक आहे काका, मी थांबतो. मग तो मुलगा थांबला थोड्या वेळ, मी पत्र वगैरे घेतली सर्व, आपली बॅग वगैरे ठेवली, तो मुलगा मस्तपैकी गाडीवर बसला मागे, मी त्याला त्या घरी सोडलं. तो म्हणे, थँक्यू काका. मी त्याला म्हणलं, पण तू असा आला कसं ना इकडे, की पोस्ट ऑफिस मध्ये तुझं कामच नव्हतं, तुला तो पत्ता शोधायचा होता. तर तो काय म्हणे, माझ्या आईने सांगितलं होतं की जर तू कधीतरी चुकलास ना तर शेजारच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायचं जवळच्या, तो माणूस तुला घरी नेऊन सोडेल. म्हणजे पोस्ट ऑफिसचा असं पण उपयोग होत आहे.
1: रस्ता सापडत नसला तर पोस्टमनला विचारा, आम्ही सांगती रस्ते. बरोबर.
0: रेखाताई तुझा छान किस्सा असेल ना.
1: अरे सागर, आता तुला किस्से काय सांगू, आजकाल तर पत्र किती कमी झालंय हे आपण सगळे बघतोच की नाही. मोबाईल, मेसेज, ईमेल, व्हिडिओ कॉल यामुळे आपलं कामच किती कमी झालंय.
2: हो ना. आणि आता तर पोस्टमनच्या आधी नोटिफिकेशन येत.
0: आणि नोटिफिकेशन आलं की पहिला प्रश्न, कोणाचा मेसेज असेल? आणि मग दुसरा प्रश्न, तर सर्वांनाच माहिती आहे,
3: रिप्लाय का नाही केला?
4: माध्यम बदललं पण माणसाला आजही कुणीतरी आपली आठवण काढावी असंच वाटतं.
5: पूर्वी पत्राची वाट पाहायचे, आता मेसेजची. भावना मात्र तीच आहे.
2: अरे हो, आपण एवढ्या वेळापासून बोलतोय पण आजचा दिवस कशासाठी हेच नाही सांगितलं, नाही का?
0: हो. अरे आजचा दिवस तर खास आहे ना.
5: आज आहे
3: टपाल.

0: टपाल दिन म्हणजे फक्त पोस्टमनचा दिवस नाही, तो त्या प्रत्येकाचा दिवस आहे ज्यानं कधीतरी एखाद्या पत्राची वाट बघितलेली आहे.
1: त्या आईचा, त्या जवानाच्या आईचा,
2: त्या वडिलांचा
3: आणि त्या पोस्टमनचा, जो ऊन पाऊस चिखल काहीही असो टपाल मात्र पोहोचवत राहतो. पोस्टमन फक्त टपाल घेऊन जात नाही, तो कुणाचं प्रेम घेऊन जातो,
1: कुणाची आठवण,
3: कुणाची आशा,
1: कुणाची काळजी.
3: तो
1: फक्त पत्ता शोधत नाही, माणूस शोधतो.
2: तो फक्त लिफाफा देत नाही,
3: तो संदेश देतो.
4: आणि कधी कधी एक छोटस पत्र संपूर्ण घराचा दिवसच बदलून टाकत.
0: म्हणूनच
5: पोस्टमन नात्यांचा संदेश वाहक.
4: काळ बदलला, संवादाची माध्यम बदलली, पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज आजही तितकीच आहे.
0: एका पत्रात प्रेम असतं
1: आणि एका पोस्टमनच्या पावलांमध्ये कुणाचं तरी सुखदुःख घेऊन जाण्याची जबाबदारी असते.
3: टपाल दिनाच्या निमित्ताने या नात्यांच्या संदेशवाहकांना मनपूर्वक सलाम.

राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेश वाहक आताच आपण ऐकलं. लेखन बळीराम वाघ, सहभाग वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, नयन पवार आणि अनिल नरवडे यांचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य स्मिता नामदे यांचं. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई भाग 151.

0: नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुंबे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत राणीच्या बागेतल्या प्राणीसंग्रहालयाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: राणीच्या बागेतील तुलनेने छोट्या जागेत असलेलं प्राणीसंग्रहालय गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जावं आणि तिथे मात्र प्राण्यांच्या देखभालीकरता आवश्यक असणारा खर्च भरून निघण्यासाठी प्रवेश शुल्क आकारावं असा एक प्रस्ताव निधीसाठी मार्ग शोधणाऱ्या समितीने सुचवला होता. यावेळी प्राणीसंग्रहालयात 2 सिंह, 3 वाघ, 5 चित्ते, 28 विविध प्रकारची हरणं, 22 कांगारू आणि 17 माकडं होती. त्या व्यतिरिक्त पक्षी आणि सरपटणारे प्राणी होतेच, त्यांची संख्या वेगळी. हे सगळं प्राणी पक्षी वैभव उचलून दुसरीकडे घेऊन जाणं बोलायला सोपं असलं तरी सोपं मात्र नक्कीच नव्हतं. चौपाटीची जागा सरकारच्या अखत्यारीत होती, ती मिळवणं सोपं नव्हतं. म्युनिसिपल कमिशनर चार्ल्स ऑलिव्हंट यावेळेस रजेवर असल्यामुळे त्यांच्या जागी प्रभारी म्हणून F.L. Charles आले होते. प्राणीसंग्रहालयाच्या स्थलांतरासाठी प्रभारी कमिशनर अनुकूल होते, मात्र त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. तरीही त्यांनी सरकारकडे चाचपणी केली पण सरकारने काहीही प्रतिसाद दिला नाही.
2: पुढची 2-3 वर्ष अशीच गेली. पैसा आणि जागेअभावी प्राण्यांची अवस्था गंभीर होत चालली होती. अशातच 15 जून 1888 रोजी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सचिव H.M. Phipson यांनी प्रभारी पालिका कमिशनर F.L. Charles यांना पत्राद्वारे एक प्रस्ताव दिला. या प्रस्तावानुसार सोसायटी गिरगाव चौपाटी इथे स्वतःचं प्राणी संग्रहालय स्थापन करू इच्छित होती. या प्राणी संग्रहालयासाठी पालिकेने जर राणीच्या बागेतील प्राणी सोसायटीला दिले तर त्यांचा सांभाळ करण्यास सोसायटी तयार होती. मात्र त्यासाठी महापालिकेने सोसायटीला वार्षिक अनुदान द्यावं. त्या बदल्यात सोसायटी केवळ सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या प्राणी संग्रहालयात शुल्क आकारून मुंबईकरांना प्रवेश देण्यास तयार होती. इतर दिवशी मात्र त्यात कुणालाही प्रवेश मिळणार नव्हता.
1: बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे हा प्रस्ताव आला तेव्हा महापालिका कमिशनर ऑलिव्हंट रजेवर होते. विषयाची तातडी लक्षात घेऊन त्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलं. ऑलिव्हंट यांनी उलट टपाली पत्र लिहून या प्रस्तावाला विरोध केला. त्यांनी विरोध करताना जी मतं मांडली ती आजही विचार करण्यासारखी आहेत. त्या काळातील अधिकारी जनतेचा कसा विचार करत होते त्याचा हा उत्तम नमुना आहे.
2: त्यांनी लिहिलं, महापालिकेकडे असलेला निधी जनतेचा आहे, तो एखाद्या खाजगी संस्थेला देता येणार नाही. त्यासाठी कायद्यात बदल करायचे प्रयत्न झाल्यास त्याला ते कडाडून विरोध करतील. मुंबई शहराचं भूषण असलेलं हे प्राणी संग्रहालय एखाद्या खाजगी संस्थेच्या ताब्यात देणं सरकार किंवा महापालिकेला शोभणारं नाही, त्याला त्यांचा विरोधच राहील. एवढं लिहून त्यांनी प्राणी संग्रहालयातील जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. जागेचा प्रश्न निकालात निघाल्यास महापालिकेतर्फे विशेष निधी मंजूर करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
1: कमिशनर ऑलिव्हंट यांनी बागेत प्रवेश शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याचं आवाहन सदस्यांना केलं. फक्त ते दररोज न आकारता आठवड्यातील काही ठराविक दिवशी आकारावं असं सुचवलं. तिकिटाची आकारणी कधी, कशी आणि कुणावर करावी त्याचा तक्ताही त्यांनी पाठवून दिला होता. त्याशिवाय सवलतीच्या दरात पास देण्याबाबतही पालिका सदस्यांनी विचार करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.
2: अधिक देणग्या मिळवण्यासाठीही त्यांनी काही मार्ग सुचवले होते. उदाहरणार्थ 100 रुपये देणगी देणाऱ्यांना तह हयात पास देण्यात यावा, 500 रुपये देणगी देणाऱ्यांची नावं बागेत ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी लावली जावीत, प्राण्यांसाठी प्रशस्त पिंजरे बनवून देणाऱ्या दात्यांची नावं त्या पिंजऱ्यावर दिसतील अशी लावली जावीत, असे काही अभिनव मार्ग त्यांनी सुचवले होते. प्राणी संग्रहालय पालिकेच्या हातून जाऊ नये आणि ते सामान्य जनतेसाठी उपलब्ध असावं याची कळकळ कमिशनर चार्ल्स ऑलिव्हंट यांच्या पत्रात स्पष्ट दिसते. त्यांनी पत्रातून सुचवलेल्या इलाजांवर पालिका सदस्यांकडून मात्र कोणताही तातडीचा निर्णय घेण्यात आला नाही.
1: 1889 वर्ष मात्र आशा पल्लवित करणारं ठरलं. 17 जून 1889 ला झालेल्या स्टँडिंग कमिटीच्या सभेत कमिशनर ऑलिव्हंट यांच्या पत्रावर सविस्तर चर्चा झाली. ऑलिव्हंट यांनी पत्रात सुचवल्याप्रमाणे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारण्यात आला. बाग आणि प्राणीसंग्रहालय पालिकेच्याच अखत्यारीत ठेवण्याचा निर्णय झाला. प्राणीसंग्रहालयात करावयाच्या सुधारणांच्या खर्चाचं अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. कमिशनरांनी सुचवलेल्या प्रवेश शुल्काच्या आकारणीवर चर्चा होऊन सवलतीचे शुल्क आकारण्यास मान्यता मिळाली. या आकारणीनुसार 5 व्यक्तींच्या कुटुंबासाठी वार्षिक 10 रुपयांचा फॅमिली पास वितरित करण्यास मान्यता मिळाली. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस 1 आण्याचं तिकीट लावण्यास मंजुरी मिळाली. या तिकीटावर 4 व्यक्तींना प्रवेश मिळणार होता.
2: 23 जानेवारी 1990 ला झालेल्या स्टँडिंग कमिटीच्या सभेत आणखी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. राणीच्या बागेच्या पूर्व दिशेची 13 एकर क्षेत्रफळाची जमीन खास प्राणी संग्रहालयासाठी खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या जमिनीची पातळी समान करण्यासाठी 5000 रुपयांच्या खर्चासाठी मान्यता देण्यात आली. प्राणी संग्रहालया सभोवती भिंत बांधण्यासाठी 6000 रुपये देण्यात आले. प्राणी संग्रहालयाच्या सेवक वर्गासाठी निवासस्थान बांधण्याकरिता आणखी 5000 रुपये मंजूर करण्यात आले. आणखीही बऱ्याच खर्चांसाठी मंजुरी देण्यात आली.
1: या सभेत घेतलेले सगळे निर्णय क्रांतिकारी ठरले. प्राणी संग्रहालयासाठी जमीन खरेदी केल्याने बागेचा विस्तार 33 एकरांवरून 46 एकर झाला. नवीन जागेत केवळ प्राणी संग्रहालयाचा संसार थाटला जाणार होता. वाघ सिंहांसारख्या मोठ्या प्राण्यांना फिरण्यासाठी मोठी जागा मिळाली. हरण, काळवीट अशा तृणभक्षी प्राण्यांसाठी विस्तीर्ण कुरण तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला. आजारी प्राण्यांच्या विलगीकरणासाठी जागा उपलब्ध होऊ शकली. महत्वाचं म्हणजे बाग आणि प्राणी संग्रहालय जनतेची संपत्ती म्हणून महापालिकेच्याच ताब्यात राहिलं.
2: राणीची बाग आणि प्राणी संग्रहालय मुंबई पालिकेच्या अखत्यारीत येऊन आता 135 वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. अलीकडे या प्राणी संग्रहालयाला राणीच्या बागेच्या नावातही स्थान मिळालं आहे. आज ही बाग आणि प्राणी संग्रहालय वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय या नावाने ओळखली जातात.
0: आणि श्रोते हो, ही होती राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

अज्ञात मुंबई या पुस्तक वाचन मालिकेचा भाग 151 आपण ऐकलात. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: त्या माणसागत आपले शेपूट फिरून जाईल.
1: पाहुरे किती वाट या चित्रपटातलं हे गीत होतं. आशा भोसले, रेखा डावजेकर आणि सहकलाकारांच्या आवाजातलं गदी माडगूळकर यांची गीतरचना, संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं.
2: टिकूजी 100 ग्राम पेढे द्या ना.
3: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
2: अरे का,
3: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
2: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
4: बँक अकाउंट विना मिनिमम?
2: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
3: दे बाबा.
5: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

सवाल माझ्या प्रेमाचा या चित्रपटातलं हे गीत जगदीश खेमूळकर यांचं होतं. संगीत अच्युत ठाकूर, गायिका उत्तरा केळकर. चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

जयवंत कुलकर्णी, विष्णू वाघमारे आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं लाथ मारीन तिथे पाणी या चित्रपटातलं. कार्यक्रमात आता ऐकूया मल्हारी मार्तंड चित्रपटासाठी सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत, संगीत वसंत प्रभू यांचं.

0: चित्रपट संगीत आपण ऐकत होतात गीतबहार कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आज सकाळी 10 वाजता चित्रपट संगीत आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 9:30 वाजले आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच
1: सुरू करूया. इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आकाशवाणी पुणे केंद्र सादर करीत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरचित्र.

0: श्रोते हो, समन्वित कार्यक्रमांतर्गत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित या महिन्याचं गीत. हे गीत लिहिलंय कवी जयंत भिडे यांनी. या गीताला संगीतबद्ध केलंय संगीतकार विजय पवार यांनी. गायक कलाकार आहेत सुहास शामगावकर. तर श्रोते हो, या गीताचा आनंद घेण्यापूर्वी आपण ऐकूया कवी जयंत भिडे यांनी आपल्या कवितेविषयी व्यक्त केलेलं मनोगत आणि काव्यवाचन.
1: श्रोते हो, नमस्कार. मी कवी जयंत भिडे आज सादर होणाऱ्या आनंदी विश्व व्हावे या माझ्या गीताविषयी मनोगत व्यक्त करणार आहे. जीवन एक आनंद यात्रा आहे. निसर्ग न्याहाळत गेलात तर आनंद क्षणांना फुलांसारखं वेचून उंजळीत घेता येतं, त्या गंधात रममाण होता येतो. आनंद देत आनंद घेत जगावं, आकाशात मुक्त विहार करणाऱ्या एखाद्या विहगासारखं. ओठावरी दिशांच्या आनंद गीत यावे, ओठावरी दिशांच्या आनंद गीत यावे. स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे. आभाळ हे अथांग मन मोकळे असावे, होऊन श्याम मेघ बरसून मुक्त जावे. पसरून पंख दोन्ही विहगापरी जगावे, पसरून पंख दोन्ही विहगापरी जगावे. स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व.

विश्व व्हावे. वेचून या क्षणांना क्षण ओंजळीत घ्यावे, वेचून या क्षणांना क्षण ओंजळीत घ्यावे. सोनेरी क्षण फुलांनी जगणे सजून जावे, सोनेरी क्षण फुलांनी जगणे सजून जावे. झेपावत्या झऱ्यात लय शोधुनी रमावे, झेपावत्या झऱ्यात लय शोधुनी रमावे. स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे. माती नभापरिया नाते जगी जपावे, माती नभापरिया नाते जगी जपावे. आजन्म दान द्यावे आनंद घेत जावे, आजन्म दान द्यावे आनंद घेत जावे. होऊनी चंद्रसूर्य उजळीत विश्व जावे, होऊनी चंद्रसूर्य उजळीत विश्व जावे. स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे.

श्रोते हो, समन्वित कार्यक्रमांतर्गत मराठी सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरचित्र, यामध्ये आत्ताच आपण ऐकलत या महिन्याचं गीत. कवी आणि गीतकार जयंत भिडे यांची ही शब्दरचना संगीतबद्ध केली होती संगीतकार विजय पवार यांनी. आणि श्रोते हो, हे गीत गायलं होतं सुहास शामगावकर यांनी. काव्यवाचन जयंत भिडे, संगीत संयोजन विवेक परांजपे. यामधील सहभागी वादक कलाकार: हार्मोनियम विष्णू गरुड, बासरी मृगेंद्र मोहाडकर, ऑक्टोपॅड विजय भोंडे, तबला अमित कुंटे आणि इलेक्ट्रॉनिक ऑर्गन विवेक परांजपे. निवेदन लौकिका रास्ते. सादरकर्त्या प्रभा जोशी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. स्वरचित्र हा मराठी सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दर रविवारी सकाळी 8:40 प्रसारित केला जातो.

स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकलात. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दर शनिवारी सकाळी 9:30 हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येतो. 9:43:25 होत आहेत. ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग.

0: अनंत दामले यांनी गायलेलं सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं पद आपण ऐकलं.
1: टिकूजी 100 ग्राम पेढी द्या ना.
2: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
1: अरे का,
2: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
1: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
3: बँक अकाउंट विना मिनिमम?
1: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
2: दे बाबा.
4: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे पद होतं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं. गायिका आशा खाडीलकर, संगीत पंडित जितेंद्र अभिषेक यांचं होतं. या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना, ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.
0: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
3: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही.
0: सकाळचे 10 वाजले आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

अहो गणा संगती आल्या गवळणी पायाला बांधूनी भवरा आणि सौमुलखाला डंका वाजू दे फडाचा।

उषा मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजातलं हे गीत होतं, दोन बायका फजिती ऐका या चित्रपटातलं. कार्यक्रमात त्यानंतर सुरेश वाडकर, श्यामा चित्तार आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातलं गीत ऐकूया.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो, पण आपल्या आजूबाजूला हे आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर हॅशटॅग नवदुर्गा
0: उत्सव प्रेरणेचा.
1: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
2: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका, उमेद जीवनाची.
1: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
2: उमेद जीवनाची.
1: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
2: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
1: उमेद जीवनाची.

तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुशीला या चित्रपटातलं गीत ऐकूया.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया कोर्टाची पायरी या चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. मादा देवकाते यांची रचना, संगीतकार राम कदम.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार या गीताबरोबरच समाप्त होत आहे. 10:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या कार्यक्रमात उस्ताद निजामुद्दीन खान यांचं तबला वादन ऐकूया. ताल झपताल आणि रूपकताल त्यांना सारंगी लेहरा साथ अनंत कुंटे यांनी केली आहे. ऐकूया नादब्रह्म या कार्यक्रमात उस्ताद निजामुद्दीन खान यांचं तबलावादन झपताल आणि रूपकताल.

0: उस्ताद निजामुद्दीन खान यांच्या तबलावादनात ताल झपताल आणि रूपक ताल आत्ता आपण ऐकलात. त्यांना सारंगी लहरा साथ केली होती अनंत कुंटे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीबरोबर.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण ऐकत आहात 537.6 मीटर सतत 558 किलोहर्ट्सवर भावतारा कार्यक्रम. अजित कडकडे यांना चुकवा, तिला ऐकूया.

अलका सोनी यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच अच्छा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून 12:00 वाजले. ध्वनिता मंडळाचा कार्यक्रम.

0: सगळ्यांचं मंगल करणारी नारायणी या देवीचं स्तवन वरदा उद्यापासून आपण करणार आहोत.
1: हो,
0: नवरात्र बसतंय आणि आपल्याला माहितीये की या 9 दिवसांमध्ये या देवीचं पृथ्वी तलावर वास्तव्य असतं अशी एक भावना आपल्या सगळ्यांची आहे.
1: आणि या शारदीय नवरात्रामध्ये देवीची केलेली उपासना फलद्रूप होत असते, सगळ्यांचंच मंगल करणारी असते अशी भावना भक्तांची असते, नाही का?
0: बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आता या देवीचं स्तवन होईल, उपास काही जण करतात, पण वरदा मंगल भाव ही इच्छा प्रत्येकाची असते आणि त्या इच्छेनुसार मंगल घडतच.
1: हो,
0: पण त्याही पलीकडे जाऊन जर काही अमंगल घडत असेल तर त्याला चाप लावण्याचं सामर्थ्य सुद्धा आपल्यामध्ये असायला हवं.
1: मंगल घडू शकतं याची जाणीव, त्याचा उद्घोष आपल्याला या 9 दिवसात देवीच्या उपासनेतून घडत असतो.
0: म्हणजे ज्या देवीची आपण उपासना करतो ही देवी, तिनं महिषासुराचं मर्दन केलं, म्हणजे असुरी शक्तीचा नाश केला, ती तसा नाश करणारी आहे हे आपल्याला माहितीये. हा महिषासूर जो होता तो भारभूत झालेला होता राक्षस कुळातला, आणि उच्छात मांडलेला हा राक्षस होता, आणि त्याचं मर्दन करणारी, त्याला यमसदनाला पाठवणारी अशी ही पराक्रमी देवता आहे.
1: बरोबर. आणि साहजिकच तिची उपासना करताना आपल्या क्षमता वाढाव्यात अशीच आपण तयारी केली पाहिजे, हो ना?
0: बरोबर आहे. म्हणजे ना संत तुकाराम महाराज म्हणतात की नाही, रात्रंदिनाम हा युद्धाचा प्रसंग. आपल्याला हे सगळं आजूबाजूला दिसतच आहे, तर अशा वेळी या देवीचा आदर्श समोर ठेवून सगळ्यांचा मंगल होईल या भावनेनं जर उपासना करायची असेल तर आपल्या उपासना पद्धतीचा सुद्धा आपण विचार करायला हवा.
1: आज अज्ञान अंधकार याविरुद्ध लढायचं असेल तर आपल्याला ज्ञानाची कास धरायला हवी. अनारोग्याशी लढण्यासाठी आरोग्यपूर्ण सवयी लावून घ्यायला हव्यात.
0: हे तर अगदी गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला माहितीये की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देणारी आहे.
1: खरं.
0: त्यामुळं ती दूर करता आली तर आपण प्रयत्न करायला हवा. म्हणजे आरोग्यपूर्ण आयुष्य जीवन आपल्या सगळ्यांना मिळेल.
1: श्रोते हो, गेल्या काही दिवसातल्या घटना बघितल्या तर स्त्री शक्तीवर प्रहार झालाय आणि त्याचाही प्रतिकार आपण करायला हवा. हे सगळं केलं तरच मंगल होईल. आणि फक्त प्रार्थना नाही तर जाणीवपूर्वक सार्थपणे कृती करायला हवी आणि त्यासाठी क्षमताही आपल्या अंगी बाळगायला हव्यात.
0: अगदी. उद्यापासूनच आता हा अश्विन महिना सुरू होत आहे. परत आणखीन एक महत्वाचं म्हणजे हा जो अश्विन महिना असतो हा परतीच्या मान्सूनचा महिना, परतीच्या मान्सूनचा काळ म्हणून आपण त्याच्याकडे बघतो.
1: बरोबर.
0: पण या वर्षीची जी काही आपल्या आजूबाजूला परिस्थिती दिसतीये, दुष्काळाचं सावट आपल्यावर आहे, म्हणून त्याचाही विचार करायला हवा आणि आपल्या जीवनशैलीमध्ये त्याही दृष्टीनं काही बदल करता येतात का हे बघायला हवं.
1: उन्हाळा सुद्धा खूप जाणवतोय तर पाणी आपण जपून वापरूयात आणि पाणी वापरण्याची जी साक्षरता आहे तर त्याचाही आपण अवलंब करूया आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये.
0: अगदी गरजेची गोष्ट आहे ती आता.
1: याशिवाय आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि सकारात्मकतेचाही विचार करूया, त्याचाही अवलंब करूया.

0: आणि मैत्रिणींनो, यानंतर आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया नंदकुमार माने यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार. भारत हा कृषीप्रधान देश आहे आपण नेहमी म्हणतो जाणतो, आणि मुख्य व्यवसाय शेती असणाऱ्या आपल्या देशात अनेकदा महिला ज्या शेतात काम करतात, राबतात, त्यांच्या कामाकडे काहीसं दुर्लक्ष होतं. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय त्यात काम करणारा हा महिला वर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या कामाचं मोल व्हावं आणि या महिला शेतकरी सक्षम व्हाव्यात म्हणूनच शासनाच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याचविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी कृषी उपसंचालक श्रीयुत नंदकुमार माने

0: तर हा जो अधिनियम आहे त्याचा काय फायदा होणार आहे?
1: आजपर्यंत आपण पाहिलं तर महिला शेतकरी म्हणलं तर ज्यांच्या नावावरती शेती असते अशा महिलांना आपण महिला शेतकरी समजत होतो, परंतु शासनाने या अधिनियमाद्वारे ज्या महिला शेतकरी स्वतः शेतकरी आहेतच परंतु शेतीशी निगडीत जे वेगवेगळे उद्योगधंदे आहेत म्हणजे जोडधंदे म्हणू आपण त्यांना, ह्याच्याशी ज्या निगडीत महिला आहेत यांना देखील महिला शेतकरी म्हणून ओळख निर्माण व्हावी त्या अनुषंगाने महिला शेतकरीचं हे प्रमाणपत्र देण्याचं शासनाचं धोरण आहे. याच्यामध्ये महिलांना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कृषी निगडीत जे कुटीर उद्योग आहेत काम करण्यासाठी बऱ्याच महिलांना आपल्याला कर्जाची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते, तर त्या अनुषंगानं या महिलांना जर शेतकरी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं तर त्या प्रमाणपत्राच्या आधारे सर्व त्या महिला शेतकरी भगिनींना कृषीविषयक अर्थसहाय्य मिळू शकेल, अनुदानाची उपलब्धता होईल, तसेच बियाणे खते इतर कृषी निविष्टांचं त्यांना व्यवस्थितपणे वितरण करता येईल, तसेच त्यासाठी लागणारे जे कृषी पतकर्ज आहेत, कृषी पीक विमा आहेत आणि इतर कृषी विस्तार सेवा आहेत याचा लाभ त्यांना होऊ शकतो.
0: म्हणजे जे कुटीर उद्योग असतात किंवा दुग्धपालन आहे,
1: मत्स्यपालन आहे,
0: मधुमक्षिका पालन आहे, अशा सगळ्याच ज्या मध्ये काम करतायत महिला त्यांना याचा फायदा होणार आहे. आणि हा फायदा म्हणजे कर्ज घेणं असेल, विम्याचं संरक्षण
1: असेल,
0: म्हणजे यासाठी 7-12 स्वतःच्या नावावर हवाच अशी काही अट आहे?
1: अशी कोणतीही अट नाही. ह्याच्यामध्ये एकच की ती महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे आणि त्यांची 18 वर्ष वयाची पूर्ण असली पाहिजे.
0: बरं, इतकं जर असेल तर ह्या सगळ्या आपल्या ज्या भगिनी आहेत या योजनेला पात्र ठरू शकतात. ह्या ज्या महिला शेतकरी आहेत तर त्यांना जर अर्ज करायचा असेल आणि हे प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर कशा पद्धतीनं त्यांनी अर्ज करायला हवा?
1: तर हे प्रमाणपत्र महिलांसाठी प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत साधी आणि सोपी पद्धत शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये सदरचा अर्ज हा महिलांनी हे ऑनलाईन करायचा आहे, एक लिंक उपलब्ध करून दिलेली आहे, ती लिंक आम्ही सर्व महिला ज्या बचत गट असतील, वेगवेगळे कृषीशी संलग्न जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच आमचा जो क्षेत्रीय स्तरावरती काम करणारा जो स्टाफ आहे म्हणजे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी यांना ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच ग्रामविकास अधिकारी आहेत, ग्राम महसूल अधिकारी आहेत यांना देखील आपण ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तर या लिंकद्वारे महिलांनी लॉग इन केलं तर अतिशय साधी सोप्या स्टेप आहे त्याच्यामध्ये. प्रथमतः त्या महिलेचं नाव त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव आणि गावाचं नाव एवढं निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर एक OTP जाईल, त्या OTPच्या आधारे त्या महिला शेतकऱ्यांचं जे काही प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्यांची नोंदणी होईल त्याच्यावरती.
0: अगदी, म्हणजे घर बसल्या करता येण्यासारखं
1: अत्यंत साधी सोपी पद्धत आहे.
0: फारच छान. तर हे दाखल अर्ज करत असताना काही अडचण आली तर काय करायचं?
1: तर याच्यामध्ये बहुतांश महिला शेतकरी जे आपण प्रमाणपत्र वितरित करणार आहेत ह्या ग्रामीण भागातल्याच आहेत, तथापि काही शहरी भागातल्या म्हणजे नगर पंचायत भागातल्या पण असू शकतात. पण याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायत स्तरावरती जे विविध विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते देखील त्यांना मदत करू शकतात, किंवा आमचा स्वतंत्र जो क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी आहेत हे देखील त्यांना मदत करू शकतात. यासाठी तालुका स्तरावरती तालुका कृषी अधिकारी यांना महिला शेतकरी सहाय्य अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि जिल्हा स्तरावरती कृषी उपसंचालक यांना महिला शेतकरी सहाय्य अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्या त्या ठिकाणी महिलांना जर अडचण आलीच तर हे अधिकारी त्यांना अर्ज करण्यासाठी येणाऱ्या अडचणीसाठी मदत करू शकतात.
0: फारच छान. म्हणजे ऑनलाईन अर्ज भरताना अडचण आली तर या मंडळींकडे गेले तर त्यांचा हा अर्ज छान प्रकारे ऑनलाईन ते भरून देतील. हा अर्ज आता एकदा भरला गेला, OTP आला, पूर्ण अर्ज सबमिट झाला, तर त्यानंतर काय होणार आहे?
1: परिपूर्ण माहिती भरल्यानंतर सदरची जी माहिती आहे ही त्या लिंकवरतीच आमच्या ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत स्तरावरती सहाय्यक कृषी अधिकारी जे कार्यरत आहेत त्यांच्या लॉग इनला हा अर्ज जाईल.
0: बरं.
1: आणि तो त्यांनी ग्रामसभेमध्ये त्याचं वाचन करायचं आहे. मग ग्रामसभेमध्ये जे सरपंच, उपसरपंच, महिला सदस्य असतात किंवा इतर सदस्य असतात यांच्यापुढं त्या महिलांची पडताळणी होईल की बाबा ह्या महिला खरोखरच इतर कृषीविषयक जे काही आपले उद्योग आहेत छोटे छोटे त्याच्याशी काम करतात का, तर जवळजवळ 99% म्हणजे काम करतच असतात, फक्त त्याच्यामध्ये ते पडताळणी होईल त्याच्यामध्ये की ही महिला ह्या गावातली आहे आणि ही महिला ही कृषीशी निगडीत काम करत आहे. आणि असं जर खात्री झाल्यानंतर त्याच्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी जे आमच्या ग्रामस्तरावरचे ते त्याला मान्यता दिल्यानंतर ते प्रमाणपत्र डायरेक्ट ज्या महिलेने ज्या मोबाईलमधून ती लिंक मारून माहिती अपलोड केली होती त्याच महिलेच्या मोबाईलवरती ते प्रमाणपत्र उपलब्ध होईल.
0: अच्छा, हे ग्रामसभेबद्दल झालं, म्हणजे छोट्या गावातलं झालं आणि नगरपंचायत.
1: आता नगरपंचायतमध्ये कृषी विस्तार अधिकारी म्हणून जे आहेत ते तिथले अप्लिकेशन म्हणजे पडताळणीसाठी ते तिथे अधिकारी नेमणूक झालेली आहे. याच्यामध्ये अगदी थोड्या ठिकाणी अशी बाब येणार आहे की जिथे नगरपंचायत

0: रिलेटेड जिथं काय महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देणं शक्य होणार आहे त्या ठिकाणी ते कृषी विस्तार अधिकारी ते त्यांची प्रक्रिया पूर्ण करतील.
1: बरोबर, म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्रामसभेची जी भूमिका आहे ही महत्त्वाची
0: आहे. नगरपालिकेची सर्वसाधारण सभेमध्ये त्यांना ते मान्यता देऊ शकतात.
1: बरोबर,
0: नगरपालिका क्षेत्रामध्ये आणि ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ग्रामसभेमध्ये त्यांना मान्यता दिली जाईल.
1: बरोबर बरोबर. अर्ज एकदा नीट भरला की यांच्याकडून पडताळणी होईल आणि त्यानंतर हे जे काही प्रमाणपत्र आहे ते महिलांना त्यांच्या मोबाईलवर
0: ऑनलाईन
1: मिळून जाणार आहे. साधारण हा अवधी जो असणार आहे म्हणजे अर्ज दाखल केल्यानंतर हे प्रमाणपत्र मिळण्यापर्यंतचा हा कालावधी किती दिवसांचा असणार आहे, किती दिवस या महिला त्याची वाट बघू शकतात?
0: साधारणतः अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा ज्या ज्या वेळेला आयोजित केली जाईल किंवा नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा आयोजित केली जाईल त्या प्रत्येक सभेमध्ये ज्या ज्या महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या महिलांना तिथं पडताळणीनंतर मान्यता दिली जाईल. मासिक सभा ह्या दर महिन्याला असतात.
1: बरोबर,
0: त्या सभेमध्ये यांना मान्यता दिली जाईल.
1: समजा एखाद्या आपल्या भगिनीचा अर्ज नाकारला गेला तर काय करायचं तिनं?
0: ज्या महिलेंचा अर्ज नाकारला जाईल अशा 7 दिवसाच्या आत त्यांना आपण लेखी सूचना देणार आहोत.
1: बर,
0: आणि त्याच्यानंतर ती पुढं कारवाई करायची आपल्याला. ह्याच्यामध्ये अर्ज नाकारल्यास अपिलाची मुदत ही महिलेसाठी 120 दिवसाची आहे लेखी आम्ही कळवल्यानंतर, आणि अपील अधिकाऱ्याला 30 दिवसाच्या त्याच्यावरती निर्णय घ्यायचा
1: आहे. बरोबर. महिला शेतकऱ्यांना या प्रमाणपत्रांमुळे खूप फायदे मिळणार आहेत, तर थोडंसं विस्तारानं सांगा ना की कोणकोणते फायदे मिळू शकतात.
0: आज आपण बघितलं तर ज्या सर्वसाधारण महिला शेतकरी आहेत त्यांना विविध योजनेअंतर्गत आपण लाभ देत असतो. याच्यामध्ये आमची यांत्रिकीकरणाची अतिशय चांगली योजना आहे. त्याच्यामध्ये महिलांसाठी तर प्राधान्यानं अर्जांची निवड केली जाते आणि याच्यामध्ये आज वेगवेगळ्या अर्जासाठी वेगवेगळं म्हणजे अनुदानाची आर्थिक मर्यादा आहे. की जसं की ट्रॅक्टरला बघितलं तर साधारणतः 1.25 लाख रुपये अनुदान आहे, म्हणजे 1,25,000 रुपये. तर रोटावेटर, कल्टिवेटर, अजून वेगवेगळे अवजारे त्याच्यामध्ये 50% अनुदान आहे. तर अशा वेगवेगळ्या ज्या अनुदानाच्या ज्या लाभ मिळत होता त्या महिलांना जसा मिळत होता तसं याही महिलांना जर आपण बघितलं तर लाभ मिळू शकतो. जरी यांची स्वतःची शेती नसली तर आज आपण बघितलं की प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग हा जो खास महिलांसाठी आपण जर केंद्र सरकारनं राबवलेला आहे त्याच्यामध्ये सांगली जिल्हा चांगल्या प्रकारे काम करत आहे. परंतु अशा महिलांनी देखील जर ह्या महिला प्रमाणपत्राच्या आधारे उद्योग जे काही छोटे छोटे जर सुरू केले तर त्यांना कर्ज मिळणं अत्यंत सोयीचं होऊ शकतं आणि त्यांना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते त्यांच्या मालाला तयार केलेल्या.
1: आता तुम्ही या प्रमाणपत्रामुळे काय काय फायदे आपल्या भगिनींना मिळू शकतात हे सांगितलं, पण काही वेळा असं होतं ना की त्या एकल महिला असतात, घटस्फोटीत असतात किंवा विधवा असतात, परितक्त्या असतात, तर अशा महिलांना या प्रमाणपत्राचं काही वेगळं महत्त्व आहे का?
0: त्या प्रमाणपत्राच्या आधारे आपण सांगितल्याप्रमाणे विधवा, घटस्फोटीत किंवा एकल महिला जरी शेतकरी असल्या तर त्यांच्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योगमध्ये अतिशय चांगली संधी अशा महिलांना उपलब्ध झालेली आहे. याच्यामध्ये महिलांना 35% अनुदान मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये महिला जो शेतीच्या मालावरती प्रक्रिया करणारे जे छोटे छोटे उद्योग आहेत घरगुती प्रकारचे ते त्याच्यावरती सुरू करून आपला चांगल्या प्रकारे आर्थिक उदरनिर्वाह करू शकतात.
1: अगदी, स्वतःच्या पायावर उभं राहणं त्यांना सहज शक्य आहे आणि या प्रमाणपत्रामुळे कर्ज किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या सहज मिळू शकतात. बरोबर. हा अर्ज करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची गरज लागणार आहे?
0: या महिलांना वयाची 18 वर्ष पूर्ण असण्यासाठी त्यांना एक पुरावा लागणार आहे की जो त्यांना 18 वर्ष पूर्ण असल्याचा तो दाखला असेल किंवा काही जे इतर कागदपत्र असतील त्यांना द्यावे लागतील. जन्माचा दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल आणि एक रहिवाशाचा दाखला की ते महाराष्ट्राच्या नागरिक असतील. एवढी 2 डॉक्युमेंट लागणार आहेत कागदपत्र, बाकीची इतर कोणतीही कागदपत्र याच्यामध्ये आवश्यकता नाहीये.
1: हे अपलोड करावी लागणार आहेत का कागदपत्र?
0: नाही, ती कागदपत्र अपलोड करावी लागणार नाहीये. त्याच्यामुळे महिलेचं नाव ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये गाव, तालुका, जिल्हा आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर आणि जर त्यांच्या घरातल्या इतर शेतकऱ्यांचा जो ॲग्रीस्टॅक क्रमांक जो आहे जो शेतकरी फार्मर आय डी म्हणतो आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण नोंदणी करत आहोत की ती शेतकऱ्यांची एक युनिक आय डी तयार होणार देश पातळीवरती. तर त्यांच्याच घरातील व्यक्तीचा जर तसा आय डी त्यांच्याकडे असेल तर तो आय डी तिथं नमूद करावा आणि आपला अर्ज सबमिट करावा. त्याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर कुठल्याही कागदपत्रांची कोणतीच आवश्यकता
1: नाहीये.
0: कमी वयाच्या महिलेनं अर्ज केला आणि ग्रामसभेमध्ये जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्यावेळेला कदाचित ते मागणी करू शकतात किंवा अपिलामध्ये ते सादर करू शकतात.
1: छान. यामागचा मूळ उद्देश काय, म्हणजे हा सगळा डेटाबेस तयार करणं माहिती घेऊन याचा मूळ उद्देश काय असावा?
0: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष जे साजरं करतोय आपण त्याच्यामध्ये आज

0: देशामध्ये पहिलं आपलं राज्य आहे की त्याच्यामध्ये हा डाटाबेस तयार करण्यासाठी हे पहिलं पाऊल उचललेलं आहे. ह्याच्यामध्ये एकच की आपल्याला भविष्यामध्ये शेतकरी महिला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वेगवेगळ्या ज्या कृषीविषयक योजना असतील, इतर विभागाच्या ज्या काही स्कीम्स वगैरे असतील, याच्या महिलांचा यांना लाभ मिळणारच आहे. आणि एकंदरीतच महिलांच्या बाबतीत आपण किती महिलांनी लाभ घेतला, किती महिलांनी ऍप्लिकेशन केलं, आणि खरोखरच ह्या महिलांना प्रमाणपत्र दिल्यानंतर याचा काय फायदा झाला आहे का, असा एक निश्चित एक डाटाबेस तयार होईल. आणि त्या अनुषंगानं भविष्यात पण काही योजनेची अंमलबजावणी किंवा योजना आखण्यासाठी त्यांना ती मदत होऊ शकते.
1: आत्ता आपण आकाशवाणी सारख्या माध्यमातून ही जनजागृती करत आहोत की महिलांनी यात सहभागी व्हावं आणि हा फॉर्म जो आहे तो भरावा. त्याचबरोबरीनं अजून कोणकोणत्या माध्यमातून शासनामार्फत ही जनजागृती केली जाते?
0: ह्याच्यामध्ये शासनाचे जे विविध विभाग आहेत, ग्राम विकास खातं आहे, सहकार खातं आहे, पशुसंवर्धन आहे, मत्स्य विभाग आहे, तर अशा वेगवेगळ्या विभागांचं एकत्रितपणे आपण आवाहन करतो महिला शेतकरी अर्ज करण्यासाठी. याच्यामध्ये आमचे कृषी मेळावे असतील, प्रशिक्षण असतील, याच्यामध्ये पण आम्ही आवाहन करतोय. तसे गावात ज्या ज्या महिला भेटीच्या दरम्यान उपलब्ध होतील त्यांना अर्ज करूनच देत आहोत आपण त्यांना, जेणेकरून एकही महिला याच्यामध्ये वंचित राहता नाही अर्जाशिवाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपण याची प्रचार प्रसिद्धी करतोय.
1: शासन पातळीवर हा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
0: हा, आमच्या कृषी सचिव महोदयांनी अतिशय चांगल्या याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे आणि यांचा आमचा रोजचा दररोजच्या दररोज पाठपुरावा सुरू आहे. प्रत्येक तासाला जी काय ऑनलाईन आकडेवारी आहे ती आम्हाला दिसून येते. कुठल्या तालुक्यामध्ये अर्ज कमी झालेले आहेत त्या तालुक्यांना आम्ही फोन करून अजून त्यांची अर्जाची गती वाढवण्यासाठी आम्ही त्यांना सूचित करत आहोत.
1: याच बरोबरीनं महिला शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे आणखीन कोणकोणत्या योजना राबवल्या जातात, त्यांना सक्षम व्हावं, त्यांनी आपलं काम जे आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं करावं यासाठी?
0: तर महिलांच्या बाबतीत जर बोललं तर आपण वेगवेगळे कृषी पुरस्कार देत असतो शासनामार्फत. जिजामाता कृषीभूषण पुरस्कार म्हणून दरवर्षी देत असतो. प्रत्येक जिल्ह्यातून एक महिला निवडली जाते, तर ती पुरस्काराची चांगली अत्यंत योजना आहे. रोख स्वरूपात त्यांना मानधन पण दिलं जातं आणि त्यांचा पती पत्नी शाल श्रीफळ राज्यपाल महोदयांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार केला जातो. तर ही महिलांसाठी अत्यंत चांगली म्हणजे योजना आहे की ज्याच्यामध्ये त्या महिलांचा इतर महिलांनी आदर्श घेऊन आपल्या शेतीमध्ये तशी प्रगती करावी. यांत्रिकीकरण असेल, ठिबक तुषार असेल, फळबाग लागवड असेल, परत एकात्मिक फलोत्पादन अभियानमध्ये मल्चिंग असेल, वेगवेगळे शेततलाव असेल, शेततलाव अस्तरीकरण असेल, यांत्रिकरण असेल, अशा सर्व बाबीमध्ये आपण जर बघितलं तर असं मोठ्या प्रमाणामध्ये महिला याच्यामध्ये भाग घेऊन पुढे येत आहेत. तर त्याचा निश्चितपणे महिलांना ह्या विविध योजनेचा लाभ होतच आहे.
1: या सगळ्या योजना महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याचा लाभ
0: निश्चितपणे पोहोचले
1: आणि त्यांच्या प्रेरणेतून त्यांचं हे काम बघून बाकीच्यांना पण प्रोत्साहन.
0: अजून आपण पाहिलं तर आपण गटशेती मोठ्या प्रमाणामध्ये आता शासन प्रोत्साहन देत आहे. ह्याच्यामध्ये ग्राम पातळीवरती विविध महिला जर एकत्रित आल्या आणि गट निर्माण केला तर त्यांना निश्चितपणे मार्गदर्शन करणं सोपं जातं. परत शेतीसाठी लागणारे ज्या वेगवेगळ्या निविष्ट आहेत, बियाणं, खतं असेल किंवा एकंदर तांत्रिक मार्गदर्शन असेल, तर हे गटाच्या माध्यमातून केलं तर चांगलं अगदी परिमाणकारक होऊ शकतं आणि निश्चितपणे त्याचा फायदा झालेला आहे. आपण जर आता पाहिलं तर पाणी फाउंडेशन व कृषी विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गाव पातळीवरती आपण स्पर्धा देखील लावलेली आहे. याच्यामध्ये की सेंद्रिय शेती असेल, निविष्ट एकत्रित खरेदी करणं असेल, मार्गदर्शन असेल, तर याच्यामध्ये सर्व महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो. हे सर्व करत असताना शेतीशाळा एक आमची एक संकल्पना अतिशय चांगली आहे. त्याच्यामध्ये महिलांच्यासाठी स्वतंत्र शेतीशाळा देखील आहेत. त्याच्यामध्ये 25 महिलांचा अगदी सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये असतो आणि याच्यामध्ये महिलांनी आज आपण बघितलं तर शेतीमध्ये जास्त महिलांचा सहभाग आहे. तर त्या महिलांना जर आपण शेतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करायचा हे जर सांगितलं तर निश्चितपणे त्यांच्या नफ्यामध्ये वाढ होईल आणि शेतीचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये खर्चामध्ये निश्चितपणे बचत झालेली तुम्हाला दिसून येईल.
1: या शेतीशाळेच्या माध्यमातून अशा प्रकारचं प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या त्या त्या ऋतूनुसार हवामानानुसार
0: माती परीक्षणापासून ते मार्केटिंग म्हणजे पीक काढणी आणि त्याची मळणी जोडणी झाल्यानंतर त्याला कुठं चांगलं मार्केट उपलब्ध होईल किंवा त्याच्यावर प्रक्रिया कशी करता येईल हे देखील आपण वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीत सांगत असतो
1: आणि त्याचा फायदा या
0: निश्चितपणे
1: शेतकरी भगिनींना होतो
0: झालेला आहे.
1: वा, फारच छान. या निमित्तानं आपल्या ज्या महिला शेतकरी आहेत ज्या हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना काय आवाहन कराल तुम्ही?
0: या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व महिला शेतकऱ्यांना विनंती करतोय की शासनाने ही जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त महिलांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करावेत पात्र महिला वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावा, जेणेकरून भविष्यामध्ये जे काही शासनाचे विविध महिला धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगानं

0: जे काय योजना आखल्या जातील त्याचा देखील त्यांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो.
1: छान. याची काही अंतिम मुदत असं काही आहे का?
0: आपण जर पाहिलं तरी जी अंतिम मुदत वगैरे असं असणार अशी काही नाही आहे. ही आता जोपर्यंत महिला 100% आपण कव्हर करत नाही तोपर्यंत ही योजना ही अविरत चालूच राहणार आहे.
1: फार छान. म्हणजे कोणतीही अंतिम मुदत नाही आहे, त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर करावं. पण ज्यांचं राहिलं असेल त्यांनी पण कृषी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, तालुका पातळीवर आणि नगरपालिका पातळीवर, आणि हा अर्ज भरावा जेणेकरून त्यांना या योजनांचा फायदा होईल.
0: आमच्या प्रत्येक गाव पातळीवरती आमचे कृषी अधिकारी कार्यरत आहेत, त्यांच्याशी जरी संपर्क साधला किंवा वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा आपण कृषी ताई म्हणतो, कृषी मित्र म्हणतो, परत आपण ग्रामविकास अधिकारी म्हटलं, मी महसूल अधिकारी म्हटलं, अशा वेगवेगळ्या माध्यमातून परत प्रगतशील शेतकरी आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, कृषी सेवा केंद्र आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, ह्या सर्वांच्या माध्यमातून जास्तीत जास्त याचा प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ज्या कुठलीही महिला वंचित राहणार नाही हे आमचं याच्यामध्ये ध्येय आहे.
1: फार छान.
0: ही अर्ज करण्यासाठी शासनानं जी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे UAT-mahakrushi.mahaitgov.in किंवा mahila-shetkari-service/apply या संकेतस्थळावरती जाऊन आपली स्वतःची माहिती भरावी.
1: फार छान. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घ्या. सर, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि महिला शेतकरी ज्या आहेत त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं जो कायदा आहे, अधिनियम आहे, त्या अनुषंगानं ही सगळी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: नंदकुमार माने यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली.

0: वरदा, बोल कायद्याचे ही आपली मालिका सुरू आहे आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात, आणि कायद्याविषयीची साक्षरता या निमित्तानं आपण करत आहोत. तर आज या मालिकेचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत. मार्गदर्शिका आहेत ऍडव्होकेट वर्षा जाधव.
1: ऐकूया बोल कायद्याचे.

आज आपण मोटर व्हेकल ऍक्ट मधील कलम 166 खाली दाखल होणाऱ्या क्लेम बाबत माहिती घेणार आहोत. चला तर मग कथेतून कायदा समजावून घेऊया. रखमा शेतातून घरी निघाले. डोक्यावर चाऱ्याचा भारा, रणरणतो ऊन. सवयीनं झपझप अंतर कापत घराजवळ आली तर तिला अंगणात माणसांची गर्दी दिसली. डोक्यावरचा भारा तिथंच टाकत ती अंगणाकडे झेपावली. तसा सासूबाईंच्या रडण्याचा आवाज तिच्या कानी पडला. गर्दीतून ती घराच्या कट्ट्याजवळ पोचली. तिची सासू जमिनीवर डोकं बडवीत छाती पिटून रडत होती. रखमाला समोर पाहताच सासूनं दोन्ही हात पुढं केले. रखमा पटकन तिच्याजवळ जाऊन म्हणाली, आत्या का काय झालंय? तशी तिची सासू तिला कवटाळत म्हणाली, अगं बाळूचा सकाळी ॲक्सिडेंट झालाय. तुझ्या नवऱ्याला तिथून दवाखान्यात नेलंय आणि तुझा अण्णा चार लोक घेऊन तातडीनं गेलेत तिथं दवाखान्यात. माझा बाळू, म्हणत सासूनी पुन्हा हंबरडा फोडला. रखमाची तर पाचावर धारणच बसली. ती सुन्न झाली, कपाळाला हात लावून बसली. तिला काही सुधरेना. तिला अंगणात सदाभाऊजी दिसलं, तिच्या नवऱ्याचा खास मित्र. ती म्हणाली, भाऊजी चला आपण दोघे जाऊया दवाखान्यात. असे म्हणत ती जागची उठली आणि चप्पल पायात सरकू लागली. थांबावयनी, सदा म्हणाला. कुठला दवाखाना, कुठं जायचं अजून कायच समजलेलं नाही. अण्णांचा फोन आलेला नाही, कुठं म्हणून जायचं आपण? अण्णांचा, पशाचा, कोणाचा तरी फोन येऊ देत.

आता संध्याकाळचे चांगले 5-7 वाजले. कोणाचाही फोन आला नाही. अंगणात जमलेले हळूहळू आपापल्या घरी निघून गेले. अंगणात आता बाळूचे 3-4 मित्र ताटकळत उभे होते. शाळेतून आलेली तिची मुलं शेजारीच थांबली होती. रात्र सारी कट्ट्यावरच सर्वांनी जागून काढली. रखमा सुन्न होऊन भिंतीला डोकं टेकून बसली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 8-8:30 सुमारास सदाला अण्णांचा फोन आला. सदाचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्यांनी सांगितलं, काल सकाळी 7:00 सुमाराला बाळूच्या मोटरसायकलला बोलेरोने ठोकरले. बाळूचा मित्र मागे बसला होता, तो जखमी झाला, पण बाळू जागीच गेला. मृत्यूची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. अंगणात माणसं जमली. सदा सांगत होता, पंचनामा, पोस्टमार्टम, पोलीस केस सर्व झाले. बाळूची बॉडी हातात मिळाली आहे. आता ॲम्ब्युलन्स घेऊन निघत आहेत इकडे यायला, येतील तासाभरात. आता मात्र एकच रडारड सुरू झाली. रखमा तर जागीच कोलमडली. तिची व तिच्या सासूची अवस्था बघवत नव्हती. शेजारच्या बायका पुढे सरसावल्या. थोड्या वेळात ॲम्ब्युलन्स आली आणि बाळूची बॉडी कापडात बांधलेली अंगणात निजवली. रखमावतीची सासू लोक जे सांगतील ते यंत्रवत करीत होत्या.

संध्याकाळी 5 सुमारास बाळूचा अंत्यविधी उरकला. गावातली आपल्या घरी परतली. घरात पै पावणे जमेल तिथे रात्रीची सोय करू लागले. 4 दिवसांनी तेही सर्व निघून गेले. दुःखाचे दिवस सरत नाहीत. माणसं धीर द्यायला येत, पण बाळूची उणीव न भरणारी होती. महिन्याभराने रखमाच्या माहेरची परत आली. घराला सावर म्हणाली, आता सर्व तुझ्या खांद्यावर आहे असे सांगून तीही निघून गेली.

बाळू ज्या साखर कारखान्यात कामाला होता तिथले त्याचे सहकारी कुदळे माने वेगवेगळे फॉर्म घेऊन आले. रखमाची आणि तिच्या सासूची सही घेऊन निघून गेले. दिवस की रात्र काहीच समजत नव्हतं. बघता बघता रखमाचा संसार संपला होता. पाहुणे पोई नंदा जावा ज्यांच्या त्यांच्या संसारात रमल्या, पण रखमा मात्र आता भरल्या डोळ्यानं तिच्या या मोडक्या कुटुंबाकडे बघू लागली. म्हातारे सासू सासरे, शाळेत जाणारी दोन लेकरं, शेत जमीन, आता कामाला लागायला हवं असं तिने ठरवलं. रोजचं कामकाज, शेताकडील सर्व आता बघायला हवं. किती दिवस तिच्या नवऱ्याचे मित्र शेताकडे बघणार? बाळूला जाऊन 2 महिने झाले होते. तिने सकाळी उठून पूर्वीसारखी घरातलं करायला सुरुवात केली आणि शेताकडं पण जाऊ लागली. आता सासरेही अंगणातल्या खाटेवर बसू लागले. गावातून एक फेरपटका मारून येऊ लागले. सासू घरातली उठबस बघू लागली. होईल सर्व हळूहळू ठीक अशी एक आशा रखमाच्या मनात निर्माण होऊ लागली. एके दिवशी रखमाची सासू शेतात आली रखमाजवळ आणि म्हणाली, अगं लवकर घरी चल, 2 माणसं आलीत, मालकासंग बोलत बसलीत, त्यांनी तुला बोलावून आण म्हटलं. आत्या फोन करायचा नाही होय, उगीच उन्हात आलात, तुझा फोन घरात विसरलीस तू, तिथंच वाजला म्हणून मग आले, चल आता. सासूनी डोक्यावरचा पदर नीट करत म्हटलं. रखमाने सासूच्या चेहऱ्यावरचं दुःख टिपलं आणि कामाचं बायकांना सांगून सासूबरोबर घरी परतली. अंगणात तिचे सासरे 2 माणसांशी बोलत बसले होते. कुदळे आणि मोरे कारखान्याचे साहेबही बसले होते. त्यांच्याकडे पाहून नमस्कार करत रखमा उभी राहिली. सासरे म्हणाले, पोरा हे बोलेरो गाडीच्या मालकाकडून आलेत आणि हे साहेब विमा कंपनीकडून आलेत. रखमाने मान डोलावली, काही बोलली नाही. तसा अनोळखी माणसांपैकी एक जण म्हणाला, आणि आपणाला केस नंतर किती भरपाई मिळणार, कधी मिळणार, काय सगळं अनिश्चितच की. अहो पैसा आज संध्याकाळपर्यंत पोच मी स्वतः करतो. ती फौजदारी केस तेवढी नको चालवायला. 1 लाख तुमच्या खात्यावर दिसतील बघा. पैसे लेकरांच्या शिक्षणाला उपयोग पडतील. म्हणजे कसं, काही अडणार नाही हो त्यांचं. रखमाला त्या माणसाचा राग आला खरा, पण तिने कुदळेकडे, मग त्या अनोळखी दुसऱ्या साहेबाकडं आणि मग सासऱ्याकडे पाहिलं. कुदळे मान खाली घालून बसले होते. दुसरे विम्याचे साहेब होकारती मान डोलवत होते आणि तिचे सासरे जमिनीकडे पाहत होते. त्यांच्या गालावरून ओघळणारा तो अश्रू रखमाला लक्षात आलं. सासऱ्यांनी निर्णय सर्वस्वी आता तिच्यावर सोडलाय. अण्णा आत्या जरा या इकडं, रखमा म्हणाली. तसे सासरे सासू तिच्याबरोबर गोठ्याकडेला आले. काहीही ठरव पोरा, तू म्हणशील तसं, सासू म्हणाली. सासऱ्यानं मान डोलावली. तेवढ्यात कुदळे तिथे आले. मी काही बोलू का? हो बोला की साहेब, रखमाचे सासरे म्हणाले. कुदळे बाळूबरोबर कारखान्यात कामावर असायचे. मी काय म्हणतो, त्यांना काय हो नाही म्हणण्याआधी आपण एकदा वकिलांचा सल्ला घेऊया. ठीक आहे, रखमा म्हणाली. सांगलीला जाऊया, ॲडव्होकेट जाधव मॅडमची गाठ घेऊया, त्यांना ओळखतो मी, जाऊया त्यांच्याकडे. ॲडव्होकेट मॅडमचे ऑफिस. दार उघडून केबिनमध्ये येत पंकज म्हणाले, मॅडम सावळीहून ते मोहिते अण्णा आलेत. कोण? मॅडमनी प्रश्न विचारला. ते आमच्या आत्याच्या गावातले आहेत, मी चांगलं ओळखतो त्यांना. त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला 2 महिन्यामागे. बरं बरं, पाठव आत्याना आणि चहा सांग बापूला पाठवायला स्पेशल, आणि नोट्स घ्यायला येतो. पंकज बाहेर गेले आणि दार ढकलून मोहिते अण्णा, त्यांची बायको, कारखान्याचे कुदळे साहेब आणि रखमा मॅडमच्या केबिनमध्ये आले. बसा बसा, स्मिथहास्य करत मॅडम म्हणाल्या. कुदळेंनी ओळख करून दिली. अच्छा काय काम काढले? मॅडमनी विचारलं. कुदळेंनी अण्णांकडे बोट करीत म्हणलं, हे सांगतील सविस्तर. अण्णांनी सर्व सविस्तर घडलं तसं सांगितलं. पंकज ही फाईल स्कॅन करून त्यानंतर ओरिजिनल फाईल परत कर. मॅडमनी फाईलमधील सर्व पेपर्स पाहिले. तुम्ही आलेल्या माणसांना परत बोलावले? तुम्ही काही क्लेम केलाय का? क्लेम म्हणजे काय? अण्णा म्हणाले. क्लेम म्हणजे अपघातग्रस्तांना वाहन मालकाकडून विम्याकडून मागता येणारी नुकसान भरपाई. नाही मॅडम, आम्हाला यातलं काहीच माहीत नाही, आम्ही काय क्लेम बीम काय केलेलं नाही. बर, गाडी बोलेरोचा मालक नाही, ड्रायव्हर चालवत होता असे पोलीस कागदात दिसते. शिवाय त्याचं लायसन्सही आहे असं दिसतंय, विमाही दिसतोय वाहनाचा, कमी पैशात प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्याचा प्रयत्न दिसतोय. ठीक आहे, हे बघा, मला विचाराल तर कोर्टाबाहेर प्रकरणं मिटवू नका. बाळूचे वय, पुढील सर्व्हिस कालावधी, त्या कालावधीमध्ये त्याची किती कमाई झाली असती, असा सर्व विचार होऊन मग नुकसान भरपाईची रक्कम ठरते.
ती रक्कम मोठी होईल. आपण कलम 166 MV ॲक्ट खाली मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलकडे क्लेम करूया, इथे कोर्टात करू शकतो. अरे त्याचं पगारपत्रकही दिसत आहे, तो तर परमनंटही आहे. किती पैशाची ऑफर दिली तुम्हाला? रखमा म्हणाली 1 लाख. असं, तुम्ही काही अडचणीत वगैरे आहात काय? मॅडमने तिघांकडे पाहत विचारलं. नाही हो, अण्णा म्हणाले. नोकरी होती मला, पेन्शन आहे, शेती आहे, मुलगाही नोकरी करत होता, आम्हाला काही तशी अडचण नाही. मग तुम्ही असे कोणी ऑफर घेऊन आलेच पुन्हा तर त्यांना तुमची वकील म्हणून माझी घाट घ्यायला सांगा. आणि येत्या शनिवारी या तुम्ही अण्णा, तुम्ही मला दिलेले पेपर्स व्यतिरिक्त काही लागले तर म्हणून. आपण ड्राफ्ट करून क्लेम दाखल करूया पुढच्या आठवड्यात. तिघांच्या चेहऱ्यावरील काळजी कमी झाल्याचे मॅडमना जाणवले. मॅडम तुमचे खूप आभार, रखमाच्या सासूबाई म्हणाल्या. तेवढ्यात चहावाला चहा घेऊन आला. चहापानानंतर मोहिते कुटुंबाने मॅडमचा निरोप घेतला. मैत्रिणीनो, मोटर व्हेकल ॲक्ट कलम 166 प्रमाणे अपघातामध्ये जखमी किंवा मृत व्यक्तींना ज्या वाहनामुळे अपघात घडला त्या वाहन मालकाकडून आणि त्या वाहनाचे विमा असल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मागता येते. याकरिता मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलकडे अपघातापासून 6 महिन्याच्या आत जखमी व्यक्ती वा मृत व्यक्तीच्या वतीने क्लेम दाखल करता येतो. याकरिता अपघाताची पोलिसात नोंद करणे आवश्यक असते. अपघाती मृत्यू झाल्यास पोलीस तपासाचा या क्लेममध्ये उपयोगच होतो. वाहनाचा विमा असणं, चालवणाऱ्याचे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आणि अपघात कोणाच्या चुकीमुळे घडला याचाही परिणाम नुकसान भरपाईवर होतो. तातडीनं कोर्टाबाहेर कमी पैशात प्रकरणं मिटवण्याची घाई अपघातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांनी करू नये, यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते.

0: मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे मेलद्वारे जरूर कळवा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला
1: आणि मला मधुराला
0: या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह निरोप द्या.
1: नमस्कार.
0: ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतमहार.

0: दीड वाजतो आहे आता. मराठी राष्ट्रीय मराठी बातम्या आणि जालना जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय शक्तींच्या पाठिंब्यानं घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ. आणि रशियाकडून डिझेलच्या आयातीवरचे निर्बंध अमेरिकेनं शिथिल केले. परकीय शक्तींच्या पाठिंब्यानं घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी केली. भारताची लोकशाही ही अतिशय बळकट असून हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशवासी एकत्र येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवरच्या आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेतलं. तसंच युट्यूबर ध्रुव राठीला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 जास्त कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हस्तक्षेप करून ताब्यात घेतलेल्या वकिलांना सोडून द्यायच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. जंतरमंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 45 मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेश करण्यावर आणि बाहेर पडण्यावर निर्बंध लावले आहेत. दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदना

0: संवेदनशील ठिकाणांवर टेहळणी वाढवण्यात आली आहे. जंतर मंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. इथूनही अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागण्याच्या त्यांच्या अधिकाराचा त्यांनी वापर करावा अशी विनंती केली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया रद्द करावी. गेल्या 2 वर्षात झालेल्या विविध राज्यांच्या विधिमंडळांच्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. तसंच मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक आयुक्तांना कायद्यापासून आजीवन संरक्षण देणारा 2023 कायदा रद्द करावा आणि निवडणुका पुन्हा मतपत्रिकांवर घ्याव्यात. या मागण्यांचं निवेदनही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना दिलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एम ए बेबी, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या मेट्रो आणि रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका आज दाखल करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत संविधानाचं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबाबत.
1: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांचं भारतीय संघराज्यात विलीनीकरण ही एक मोठी मोहीम होती. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य बहाल करताना फाळणीला मान्यता दिली आणि स्वायत्त संस्थानांना स्वतःचा निर्णय घ्यायला सांगितलं. भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी ही बहुसंख्य संस्थानं भारतीय संघराज्यात आपखुशीनं विलीन झाली. जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या घडामोडी झाल्यामुळे संविधानाच्या कलम 370 अन्वये काश्मीरला वेगळं स्थान देऊन भारतीय संघराज्याबरोबर जोडण्यात आलं. त्यातल्या तरतुदींमुळे या प्रांतातले विविध कायदे आणि नियम भारतीय संघराज्यापेक्षा वेगळे होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी हे कलम रद्द करण्यात आलं. त्याचवेळी जम्मू काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. दहशतवादाच्या प्रभावाखाली दबलेलं काश्मीरचं जनजीवन सुरक्षित वातावरणात नेण्याच्या तसंच तिथं सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं. या कायद्याला नंतर न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मात्र 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या बाजूने कौल देत जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा वैध ठरवला. या कायद्यामुळे आता उर्वरित देशातले कायदे विनाअडचण काश्मीरमध्येही लागू होतात. तिथल्या नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणे हक्क आणि अधिकार मिळतात. तिथल्या नायब राज्यपालांना विशेष स्थान देणारं कलम 35 अ देखील रद्दबातल झालं. या सर्व बाबींमुळे जम्मू काश्मीरमध्ये शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राजस्थानमधील जोधपूर हवाई दल तळावर आयोजित तरंग शक्ती या बहुराष्ट्रीय हवाई सरावातील महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले. जग आधुनिक युद्धपद्धतीतल्या मूलभूत परिवर्तनाला सामोरं जात आहे. कृत्रिम तंत्रज्ञानामुळे निर्णय क्षमतेला वेगळा आयाम मिळतो आहे असं ते यावेळी म्हणाले. या भेटीदरम्यान संरक्षण मंत्र्यांनी भारतीय हवाई दल आणि सरावात सहभागी झालेल्या परदेशी हवाई दलांच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
2: Today you have not merely flown aircraft together, you have demonstrated what

0: becomes possible when professional excellence, technology and the mutual confidence come together. That is the true spirit of the Taranga Shakti. Let us carry that spirit forward. Let us continue to learn from one another, innovate, strengthen our capabilities and explore new frontiers, aerospace and defense cooperation. And let us ensure that the power we build is ultimately used in the service of peace, security and stability.
1: राजनाथ सिंह यांनी आधुनिक लढाऊ विमानांची प्रभावी हवाई प्रात्यक्षिक पाहिली आणि स्वदेशी तसंच परदेशी लढाऊ विमानांचं प्रदर्शनही पाहिलं. 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सर्वाचा उद्देश सहभागी हवाई दलांमधील कार्यात्मक सहकार्य, परस्पर कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य बळकट करणं हा आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या शारजा बंदरात काल झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पनामाचा ध्वज असलेल्या कच्च्या तेलाच्या टँकरवर कार्यरत असलेले सर्व 22 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचं केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं आहे. संबंधित अधिकारी जहाज व्यवस्थापन कंपनीच्या संपर्कात आहेत असं सोनोवाल यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षणमुगरत्नम आणि प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्याबरोबर आज द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि सिंगापूर यांच्यातली समावेशक सामरिक भागीदारी पुढे नेण्यावर आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं रशियाकडून खरेदी केलेल्या डिझेलच्या विक्री आणि आयातीवरचे निर्बंध 7 एप्रिल 2027 शिथिल केले आहेत. युक्रेननं रशियाच्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले चढवल्यामुळे डिझेलच्या उत्पादनावर परिणाम झाल्यानं मॉस्कोला डिझेलच्या निर्यातीवर निर्बंध लादावे लागले होते. त्यानंतर इराणचं समर्थन असलेल्या येमेनच्या सशस्त्र दलांनी सौदी अरेबियावर केलेल्या हल्ल्यांमुळे इंधन पुरवठ्यावर आणखी मर्यादा आल्या होत्या. मात्र रशियानं येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर डिझेलचा पुरवठा करायला मान्यता दिल्याबद्दल ट्रम्प यांनी रशियाच्या अध्यक्षांचे आभार मानले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदोर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय शक्तींच्या पाठिंब्यानं घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ आणि रशियाकडून डिझेलच्या आयातीवरचे निर्बंध अमेरिकेनं शिथिल केले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 1:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जालना जिल्हा वार्तापत्र.
3: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
4: जिल्ह्यात सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर. केंद्रीय पथकाकडून दुष्काळ पाहणी आणि सेवा संकल्प अभियानाअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम.
3: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
4: जालना जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून राबवल्या जात आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भोकरदन आणि बदनापूर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात कमी पाऊस आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनीही बदनापूर तालुक्यातल्या राजेवाडी आणि सोमठाणा तलावाची पाहणी केली. यंदा मत्स्य उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरल्याने नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून नियमानुसार मदत देण्यात येईल असं मंत्री राणे यांनी सांगितलं. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही पिकांच्या नुकसानीची पाहणी करत शासकीय मदतीबाबत शेतकऱ्यांना आश्वस्त केलं. केंद्रीय आंतर मंत्रालयीन पथकाने बदनापूर तालुक्यातल्या नाणेगाव, अंबड तालुक्यातल्या किणगाववाडी, जामखेड आणि गल्हाटी मध्यम प्रकल्प परिसरात शेतपिकांची तसंच उपलब्ध पाणीसाठ्याची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील या पथकानं गल्हाटी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचनाची अडचण आणि मच्छीमारीवर अवलंबून असलेल्या 106 कुटुंबांच्या समस्या जाणून घेतल्या.

0: जिल्ह्यातल्या सर्वच गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून सुमारे 6,78,000 हेक्टर क्षेत्र पंचनाम्याच्या कक्षेत आहे. आतापर्यंत सुमारे 60% गावांमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. दरम्यान जिल्हा प्रशासनानं जाहीर केलेल्या पैसेवारीनुसार 971 गावांपैकी तब्बल 965 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातल्या 99,371 शेतकऱ्यांच्या खात्यावर 758 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही अद्याप ई केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रावर जाऊन ई केवायसी पूर्ण करून घ्यावी असं आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केलं आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत जिल्ह्यातल्या 8 तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरं घेण्यात आली. या शिबिरांमध्ये नागरिकांच्या विविध महसूल विषयक अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्यात आली. विविध दाखले, फेरफार नोंदी, जमीन विषयक प्रकरणं आणि वारस नोंदीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं. ग्रामीण भागातील नागरिकांची महसूल कार्यालयात वारंवार होणारी ये जा कमी करून प्रलंबित कामांचा जलद निपटारा करण्याच्या उद्देशानं हे शिबिर घेण्यात आलं. या अभियानाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या आरोग्य तपासणी शिबिरांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जालना शहरात प्रथमच शहर बस सेवेला सुरुवात झाली. या सेवेच्या शुभारंभप्रसंगी बसस्थानकात आयोजित कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, महापौर वंदना मगरे यांची उपस्थिती होती. पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात आलेल्या या शहर बस सध्या जालना बसस्थानक ते रामनगर, बसस्थानक ते नागेवाडी आणि बसस्थानक ते इंदेवाडी या मार्गावरून नियमित धावत आहेत. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारला 3 महिन्यांचा वेळ देत आपलं उपोषण मागं घेतलं. दरम्यान जरांगे गत 3 वर्षांपासून आमरण उपोषणास बसत असलेला अंतरवाली इथला मंडप ग्रामपंचायतीनं जरांगे यांच्या सूचनेनुसार हटवला आहे. यापुढील आंदोलन इतरत्र होईल असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यात गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या मोती तलाव परिसरातल्या कुंडात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली होती. ग्रामीण भागातही भाविकांनी भक्तिमय वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला. जालना शहरासह जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळा, महाविद्यालयं, शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम पार पडले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीही जिल्ह्यात विविध सेवा उपक्रमाअंतर्गत उत्साहात साजरी करण्यात आली.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: मंडळी, आज मी तुम्हाला कवयित्री शिरीष पै यांची आणि माझी पहिली भेट कशी घडून आली आणि त्या भेटीचं काय फलित झालं हे सांगणार आहे. बघा, 1999 साली साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान मिळाल्यामुळे माझा पहिला कविता संग्रह रेशीमधारा हा प्रकाशित होणार होता. तर त्यासाठी प्रस्तावना मिळावी म्हणून मी कवयित्री शिरीष पै यांच्याकडे गेली. त्यांनी माझी कवितेची वही बघितली, माझ्यासमोरच चाळली. मग म्हणल्या, मेघना, या पहिल्या विभागात 3-3 ओळींच्या कविता आहेत, त्यात तर काही हायकू लिहिलेत तू. मंडळी, तुम्हाला खरं सांगते, तोवर हायकू हे नावही मी ऐकलं नव्हतं. त्यांनी माझ्याच ओळी मलाच वाचून दाखवल्या आणि म्हणतं, हे बघ, तू आता लिहिलंयस की नाही. फुलदाणीतली फुले आत्ताच घे पाहून, उद्या जातील कोमेजून. अगं छान आहेत या ओळी. उद्या जातील कोमेजून म्हणजे नंतर तारुण्य ओसरून जाणार आहे, आत्ताच या क्षणाचा आनंद घे असं तुला म्हणायचं आहे ना. मी म्हटलं, हो, अर्थ तर तसाच आहे. दुसरी त्रिवेणी वाचली त्यांनी माझी. पाऊस रात्रीच गेलाय कोसळून, पाऊस रात्रीच गेलाय कोसळून, आंब्याची पानं थिबकतायत अजून. छान दृश्य उभं केलेस, पण अर्थ किती वेगळा आहे. रात्रीच्या आठवणी अजून मनात रेंगाळतायत असाच अर्थ आहे ना. म्हटलं, हो. अगं, सगळ्यात उत्तम हायकू त्यांनी जो निवडला तो मी आता इथे देते. तो डोंगर तिथेच होता, माझ्याच पुस्तकातला बरं हायकू. तो डोंगर तिथेच होता, पण वणवा पेटला तेव्हा लोकांना दिसला. या 3 ओळी मी लिहिल्या तर होत्या, हा हायकू हे मला माहीत नव्हतं. हायकू म्हणजे काय हे त्या दिवशी त्यांनी मला समजावून दिलं. मेघना, तुला

0: ऐकू काय माहिती नाही बरं का, आणि तरी तू लिहिलास, म्हणजे असं की तुझा स्वभाव आहे तू दृश्यातून तत्वज्ञान शोधण्याचा. पुढे शिरीष पै यांच्याकडे माझं येणं जाणं सुरूच राहिलं. त्यांच्या प्रोत्साहनामुळे पुढे मी हायकू लिहायला लागले. 2017 साली एम ए झाल्यावर हायकू हा विषय मी एम फिलसाठीच घेतला. म्हणजे त्या शीर्षक असं होतं विषयाचं, 1980 नंतरचा मराठी हायकू, एक काव्यप्रकार, स्वरूप आणि चिकित्सा. म्हणजे मराठी हायकू हा विषय घेतला होता मी. त्यानंतर माझं हायकूचं एक पुस्तक प्रकाशित झालं, असा बरसला हायकू. त्यातले काही हायकू मी आपल्यासमोर ठेवते. परतण्यापूर्वी लाटा करतात किती जल्लोष. दुसरा एक हायकू, धारा पडल्या निमगच आकाश शांत झालं. तिसरा एक आहे, स्वप्न येतात कळतही नाही रात्रीसही. बघा ना, आपल्या डोळ्यात जी स्वप्न असतात रात्री आपण पाहत असतो, पण ते रात्रीला काय शेजारच्या माणसालाही कळणार नाहीत अशी असतात की नाही गुप्त. म्हणजे आपल्या मनामध्ये काय भावना असतात ते दुसऱ्याला कळत नाही, असा त्याचा अर्थ. काही विनोदी हायकू पण लिहिले होते बघा. माझेच बूट, बरं का, माझेच बूट मलाच चावतात असेही असते. अर्थ तुम्हाला सहज कळला असेल. आता बघा, दुकानात जातो आपण आणि शोकेसमध्ये बघतो. हां, शोकेसमध्ये दुकानात चपला मग रस्त्यावर. मंडळी कळला का याचा अर्थ? मराठी हायकूकारांमध्ये खूप वैविध्य आहे. आता महमूद सारंग म्हणून एक आहेत कुसुमाकरतर्फे, त्यांनी शहरातले हायकू असं पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत शिरीष पै म्हणतात, एखादी नाट्यपूर्ण घटना, मग ती निसर्गात घडो वा शहरी जीवनात, तिच्यातून जीवन चैतन्याचं स्पंदन जेव्हा सूक्ष्मपणे जाणवतं तेव्हा त्या घटनेतून हायकू कवितेचा जन्म होतो. आता बघा शहरातले हायकू, किती उशिरा बस आली, थांब्यावर न थांबता परस्पर निघून गेली. एखाद्याच्या नशिबात सुख उशिरापर्यंत येईल असं वाटतं, तो थांबलेला असतो, सुखासाठी थांबलेला असतो, पण तेही घडत नाही. सुख हाती लागता लागता निसटलं, थांब्यावर न थांबता परस्पर निघून गेली. अजून एक हायकू, भिकाऱ्यांना पैसे द्यायला खिशात हात घातला तर तोच कापलेला, काय नशिबाचा आहे बघा. हायकूकर अगदी साध्या सोप्या नादवय भाषेतून वाचकांसमोर चित्र उभे करतात आणि त्यातून जीवन कळत जातं. मराठी हायकूकरांमध्ये असं वैविध्य आहे.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ठिबक सिंचनातून पाण्यामध्ये विरघळणारी खतं आणि मूलद्रव्य योग्य त्या प्रमाणात आणि पाहिजे त्यावेळी परिणामकारकरित्या देता येतात. पाण्याबरोबर खतं आणि मूलद्रव्य देण्याच्या या प्रकाराला शास्त्रीय भाषेमध्ये फर्टिगेशन असं म्हटलं जातं. खतं ठिबक सिंचनातून दिल्यास काही फायदे होतात. यामध्ये खतांचा अधिक कार्यक्षमतेनं वापर होतो, खतांच्या मात्रेमध्ये बदल होतो, खतांच्या उपलब्धतेमध्ये वाढ होते, मजुरीच्या खर्चामध्ये बचत होते, पिकांच्या गरजेनुसार खताची मात्रा देता येते, तसंच दर्जेदार आणि अधिक उत्पन्न मिळतं. ठिबक सिंचनातून आपण जेव्हा खतं देतो तेव्हा काही काळजी घेणं सुद्धा आवश्यक असतं. यामध्ये खतं पाण्यात लवकरात लवकर विरघळणारी असावीत, खतांची विरघळण्याची क्षमता अधिक असावी. पाण्यामध्ये विरघळताना या विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचं अविद्राव्य स्वरूपामध्ये एकत्रीकरण होता कामा नये. खतं शेतातील वापरासाठी सुरक्षित असावीत. खतांची पाण्यामध्ये असणाऱ्या क्षारांबरोबर कोणत्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया होणार नाही याची काळजी घ्यावी. एकाच वेळी एकापेक्षा अधिक खत एकत्र द्यायची असतील तर त्यांची आपापसात कोणतीही रासायनिक अभिक्रिया होणार नाही अशीच खतं एकत्रित द्यावीत. ठिबक संचातून युरिया, डाय अमोनियम फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं देता येतात. नत्रयुक्त खतांमध्ये अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराईड, कॅल्शियम नायट्रेट आणि युरिया ही पाण्यात विरघळणारी नत्रयुक्त खतं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पिकं नायट्रोजन हा नायट्रेट रूपात घेतात. अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराईड यातील नत्र थोड्या वेळातच नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होतं. परंतु या खतांना

0: झाल्यामुळे जमिनीतील आम्लता वाढते, त्यामुळे सामू कमी होतो. परिणामी कालांतरानं जमिनी नापीक बनतात. अशा जमिनी सुधारण्यासाठी चुना वापरावा लागतो, त्यामुळे ही खतं कमी प्रमाणात वापरावीत. युरिया हे सर्व नत्रयुक्त खतांमध्ये सर्वात उत्कृष्ट पाण्यात विरघळण्याची क्षमता असलेलं खत आहे, त्यामुळे ते अधिक प्रमाणात वापरलं जातं. स्फुरदयुक्त खतांमध्ये सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट, बोन मील आणि रॉक फॉस्फेट हे प्रकार आहेत. सुपर फॉस्फेट पाण्यामध्ये विरघळतं, परंतु त्याची विरघळण्याची क्रिया फार हळू आहे, त्यामुळे ठिबक सिंचनातून हे खत देणं त्रासाचं होतं. त्यामुळे स्फुरदाची मात्रा फॉस्फोरिक ॲसिडमधून देतात. पालाशयुक्त खतांमध्ये म्युरेट ऑफ पोटॅश आणि पोटॅशियम सल्फेट या स्वरूपामध्ये ती मिळतात. पोटॅश पाण्यामध्ये सावकाश विरघळतं आणि आवश्यकतेनुसार ठिबक सिंचनातून देता येतं. ठिबक संचातून युरिया आणि सुपर फॉस्फेट यांचं मिश्रण देणं अपायकारक आहे, कारण असं मिश्रण एकत्र दिलं तर सुपर फॉस्फेटचं रूपांतर फॉस्फोरिक ॲसिडमध्ये होतं आणि ते वायुरूपी असल्यामुळे संचाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय सध्या बाजारात नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म मूलद्रव्य यांचे घटक असलेली पाण्यात विरघळणारी खतं उपलब्ध आहेत. गरजेनुसार आणि मात्रा ठरवून ही खतं ठिबक संचातून देणं योग्य असतं.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ, त्यासोबतच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार।
0: डॉक्टर, आता गेल्या भागात आपण सांगितलं की दोन प्रमुख समस्या असतात लहान मुलांमध्ये, एक तर दात किडणे आणि दुसरं म्हणजे क्राउडिंग, दात जवळजवळ असतात किंवा तिरपे असतात, ही एक समस्या असते। या दोन्ही समस्यांची कारणं आपण आमच्या श्रोत्यांना सांगितली। आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना याची लक्षणं काय दिसून येतात ते सांगाल।
1: तर दात जेव्हा किडणं चालू होतं तर सगळ्यात आधी आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की लवकरात लवकर आपण त्याला डिटेक्ट कसं करावं बिईंग अ पेरेंट। तर आई वडिलांना मी हेच सांगू इच्छिते की मध्ये मध्ये आपल्या मुलांच्या दातांचं आपण प्रॉपर इन्स्पेक्शन करावं। आणि ते इन्स्पेक्शन कसं करता येईल की आपल्या मुलांना जवळ बसून तोंड उघडायला लावायचं आणि समोरून मागून दात व्यवस्थित चेक करायचे। आता चेक करताना आपण काय बरं बघायचं, सगळ्यात आधी दातांचा एक कलर असतो, एक ट्रान्सल्युसंट कलर असतो, म्हणजे एक शायनीसा असा कलर असतो, कारण की दातावरनं इनॅमल नावाचा एक सबस्टन्स असतो। तर जेव्हा किड चालू होते एकदम असा काळा होत नाही दात, पण तो जो इनॅमल असतो त्याचं कंटिन्युटी तुटल्यामुळे दात असा चॉकी व्हाईट दिसतो, जसा आपला खडू असतो ना व्हाईट पण एकदम असा चॉकी व्हाईट, तर दाताचा कलर सडनली चेंज होतो आणि स्पेसिफिकली असे डॉट्स दिसतात। तर असे ठिपके ठिपके जर आपल्याला दातावर दिसायला लागले आणि त्याचा कलर असा ट्रान्सल्युसंट म्हणजे असा ट्रान्सपरंट टाईपचा नसून तो असा डार्क पांढरा चॉकी व्हाईट आपण ज्याला म्हणतो असे ठिपके जर दिसायला लागले तर आपण लवकरात लवकर जर या स्टेजला डॉक्टरांकडे दाखवलं, डेंटिस्टकडे दाखवलं, तर या स्टेजवर एक छोटीशी ट्रीटमेंट जरी केली तर हा जो किडण्याचा प्रॉब्लेम आहे हा इथेच आपण थांबवू शकतो। आता ह्याचा सेकंड स्टेज येतो जेव्हा चॉकी व्हाईट नंतर दात ब्राऊन कलरचे व्हायला लागतात आणि पूर्ण पूर्ण दात असा ब्राऊन नाही होत, दाताचे काही काही पार्ट्स होतात, मेनली आपण ज्या पार्टनी जेवतो स्पेसिफिकली ज्या दाढा असतात त्या लवकर किडतात, कारण की आपलं जेवण आपण दाढांनीच जास्ती चावतो, पुढच्या दातांचं काम जरा कमी असतं। तर मागच्या दातांना स्पेसिफिकली चावणाऱ्या सर्फेसेसवर आपण चेक करावं आणि त्याला चॉकी व्हाईट नंतर ते ब्राऊन होतात आणि ब्राऊन नंतर थर्ड स्टेज मध्ये तो दात ब्लॅक पडतो आणि हळूहळू साईज ऑफ द लिजन आपण ज्याला म्हणतो म्हणजे जो कीड आहे त्याचं पण साईज वाढत राहतो। तर जेवढ्या लवकर आपण हे डिटेक्ट करू, जेवढ्या लवकर आपण डॉक्टरांना दाखवू तेवढ्या लवकर आणि तेवढ्या व्यवस्थित त्याचं ट्रीटमेंट होता येईल, नाही तर पुढे जर खूप जास्ती किडला दात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो दात काढावा लागतो। तर दात वाचवणं खूप जरुरी आहे आणि त्याकरता आपल्याला सतर्क राहणं खूप जरुरी आहे। आपण आपल्या मुलांना पण सांगू शकतो की ब्रश करताना तू प्रॉपरली दात आपले चेक कर आणि कुठेही असे स्पॉट्स दिसले व्हाईट कलरचे किंवा ब्राऊन कलरचे तर आम्हाला नक्की सांग।
0: तर हे प्रमुख लक्षण मानले जाईल दात किडण्याचं। त्या व्यतिरिक्त मग दात जे आडवे तिडवे येतात किंवा खूप जवळजवळ येतात तर त्यामागे नेमकं लक्षणं काय दिसून येतात?
1: तर दात आधी जे दुधाचे दात असतात ते नॉर्मली एवढे तिरपे तारपे नसतात कारण की ते लहान असतात, जेव्हा मोठे दात येतात तोंडामध्ये तेव्हा ते तिरपे तारपे येणं चालू होतं। आता सगळे दात सोबत येत नाही, काही दात आधी येतात काही दात नंतर येतात, पण जसे जसे दात येणं चालू झालं तेव्हाच जर आपल्याला दिसत आहे की दात सरळ येत नाही आहे, एकावर एक येत आहेत किंवा तिरपे येत आहेत किंवा खूप पुढे येत आहेत, तर लवकरात लवकर त्या स्टेजवरही जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर आपल्याला कमीत कमी वेळेत पुढची ट्रीटमेंट करून आपल्याला ते दात सरळ करता येईल। जर आपण सगळे दात येईपर्यंत थांबलो आणि मग त्यांची ट्रीटमेंट करायला गेलो तर ट्रीटमेंट होते पण त्याचा टाइम ऑलमोस्ट दुप्पट किंवा तिप्पट लागतो। तर जर ऍक्च्युली आधीच आपण जे बघितलं की दात आपले तिरपे तारपे येत आहेत तेव्हाच्या तेव्हा आपण ऍट द अर्लिएस्ट डॉक्टरला दाखवावं, म्हणजे ती ट्रीटमेंट तेव्हाच सुरू करता येईल।
0: हा, म्हणजे जसं लक्षात आलं तसं डॉक्टरकडे जाणं महत्वाचं ठरतं।
1: अगदी।
0: डॉक्टर दीपिका चंढोक, आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं। आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे। धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: नमस्कार।
1: नमस्कार।
0: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसंच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।

श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.

नमस्कार. पाणी म्हणजे जीवन असं आपण म्हणत असतो. पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो लगे उस जैसा, हे चित्रपट गीत आपण ऐकलेलं असेल. हे पाणी आपल्या जीवनात विविध माध्यमातून रंग भरत असतं. माणसाने आपल्या जीवनाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अन्य संसाधनांच्या तुलनेत पाणी या नैसर्गिक संसाधनाचा फार मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे हे दिसून येतं. जीवनाचे अमृत असं आपण पाण्याला म्हणतो खरं, पण तसं अमृताप्रमाणे खरंच त्याला जपतो का, याचा विचार करायची वेळ आज आलेली आहे. मानवी शरीर हे 70% पाणी आणि 30% घनस्वरूप यांनी बनलेलं आहे. या पाण्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात. शारीरिक स्वच्छतेसाठी, आपल्या त्वचेची निगा राखण्यासाठी, शरीरातील योग्य रक्ताभिसरणासाठी, अन्न मिसळण्याचे माध्यम म्हणून, तसेच आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. थोडक्यात काय, तर मनुष्याला जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्नाची गरज भासते. कुठलाही मनुष्य 3 मिनिटांपेक्षा अधिक काळ हवेपासून राहू शकत नाही, तसेच पाण्याशिवायही तो 2 ते 3 दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. तरी देखील कशाही पद्धतीने चांगलं पाणी अमर्यादित स्वरूपात वापरून आपण त्याचा प्रचंड अपव्यय करीत असतो हे आपण लक्षात घ्यायची वेळ आली आहे. घरगुती वापर, जसे अन्न शिजवण्यासाठी, पिण्यासाठी, तसेच इतर छोट्या मोठ्या कामांसाठी स्वच्छ पाणी आवश्यकच आहे, परंतु काही कामं ही पिण्याच्या शुद्ध पाण्याचा वापर टाळून करणं जमायला हवं. विशेषतः गाड्या, वाहनं धुणं, संडासातील फ्लश टाक्यांमध्ये, बागकाम, बांधकाम या सगळ्यांकरता प्रक्रिया केलेलं, हाताळणी आणि आरोग्यासाठी धोकादायक नसलेलं सांडपाणी आपण वापरायला हवं. ती वेळ आता आलेली आहे. हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण घटू शकतं, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते, तेव्हा हे असं नियोजन करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच पाणी पुरवठा योजनेत कुठे कुठे पाण्याचं गणित बिघडत आहे याचा अभ्यास करावा लागेल. वॉटर गव्हर्नन्सवर भर द्यावा लागेल. सामान्य जनतेमध्ये जागृती अभियान चालवावं लागेल. नवीन कमी पाणी खर्च होणाऱ्या पद्धतींचा विकास करावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे आपल्या सवयी बदलाव्या लागतील. हे सगळं केलं तर कठीण परिस्थितीवर मात करणं शक्य होईल आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काहीतरी ठोस केल्याचं समाधान देखील आपल्याला लाभेल, नाही का? आपण पृथ्वी तलावरील जीवसृष्टीमधील एक महत्त्वाचा घटक आहोत. पृथ्वीचा स्वामी नाही याचं भान ठेवणं आवश्यक आहे. चला तर मग पाणी बचतीची सुरुवात आपण आपल्यापासून करूया. धन्यवाद.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता कर्नाटक संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज धारिणी वीर राघवन यांचं गायन आपल्याला ऐकत आहोत. धारिणी वीर राघवन यांनी गायलेले राग अरबी आणि हेमवती. त्यांना व्हॉल्यूमची साथ कृष्ण नटराजन यांनी आणि मृदंगमची साथ कृष्णकुमार रामचंद्रन यांनी केली आहे. ऐकूया धारिणी वीर राघवन यांनी गायलेला राग अरबी आणि हेमवती.

0: वीर राघवन यांनी गायलेले राग अभोगी आणि आत्ता आपण ऐकले. त्यांना बॉयलिंगची साथ कृष्ण नटराजन यांनी आणि मृदंगमची साथ कृष्णकुमार रामचंद्रन यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात, ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंगशक्ती सरावाला प्रारंभ आणि केंद्रीय पथक राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी वार्ताहर परिषदेत केला. भारताची लोकशाही ही अतिशय कणखर असून हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशवासी एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षांनी या रस्त्यावरच्या आंदोलनात विनाकारण राष्ट्रपतींना ओढलं असल्याची टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका तसंच युट्यूबर ध्रुव राठी यांना पकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, माकपचे नेते पिनराई विजयन, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, नेहा बोरा यांच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे मिळून सुमारे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 45 मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेशावर निर्बंध लावले आहेत. दिल्लीच्या सीमा रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर गस्त वाढवण्यात आली आहे. जंतरमंतर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत 2 पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही

0: आज आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागण्याच्या त्यांच्या अधिकाराचा त्यांनी वापर करावा अशी विनंती केली. एसआयआर प्रक्रिया रद्द करावी. गेल्या 2 वर्षातल्या विविध राज्यांमधल्या विधिमंडळांच्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात. मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक आयुक्तांना कायद्यापासून आजीवन संरक्षण देणारा 2023 कायदा रद्द करावा आणि निवडणुका पुन्हा मतपत्रिकांवर घ्याव्यात. या मागण्यांचं निवेदनही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना दिलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणं हा सरकारचा भेकडपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सरकारनं निर्बंध लादण्याऐवजी आंदोलकांशी संवाद साधावा असंही त्यांनी सुचवलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन दाबण्यासाठी सरकार हुकुमशाही मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. या निमित्तानं विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत संविधानाचं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबाबत.
1: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांचं भारतीय संघराज्यात विलीनीकरण ही एक मोठी मोहीम होती. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य बहाल करताना फाळणीला मान्यता दिली आणि स्वायत्त संस्थानांना स्वतःचा निर्णय घ्यायला सांगितलं. भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी ही बहुसंख्य संस्थानं भारतीय संघराज्यात आपखुशीनं विलीन झाली. जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या घडामोडी झाल्यामुळे संविधानाच्या कलम 370 अन्वये काश्मीरला वेगळं स्थान देऊन भारतीय संघराज्याबरोबर जोडण्यात आलं. त्यातल्या तरतुदींमुळे या प्रांतातले विविध कायदे आणि नियम भारतीय संघराज्यापेक्षा वेगळे होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी हे कलम रद्द करण्यात आलं. त्याचवेळी जम्मू काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. दहशतवादाच्या प्रभावाखाली दबलेलं काश्मीरचं जनजीवन सुरक्षित वातावरणात नेण्याच्या तसंच तिथं सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं. या कायद्याला नंतर न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मात्र 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या बाजूने कौल देत जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा वैध ठरवला. या कायद्यामुळे आता उर्वरित देशातले कायदे विना अडचण काश्मीरमध्येही लागू होतात. तिथल्या नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणे हक्क आणि अधिकार मिळतात. तिथल्या नायब राज्यपालांना विशेष स्थान देणारं कलम 35 अ देखील रद्दबातल झालं. या सर्व बाबींमुळे जम्मू काश्मीरमध्ये शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजस्थानात जोधपूर इथल्या हवाई दल तळावर तरंग शक्ती या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचं आयोजन करण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते. जग आधुनिक युद्ध पद्धतीतल्या मूलभूत परिवर्तनाला सामोरं जात आहे. कृत्रिम तंत्रज्ञानामुळे निर्णय क्षमतेला वेगळा आयाम मिळतो आहे असं ते यावेळी म्हणाले. राजनाथ सिंह यांनी आधुनिक लढाऊ विमानांची प्रभावी हवाई प्रात्यक्षिकं पाहिली आणि स्वदेशी तसंच परदेशी लढाऊ हाऊ विमानांचंही प्रदर्शन पाहिलं. 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सरावाचा उद्देश सहभागी हवाई दलांमधली कार्यात्मक सहकार्य

परस्पर कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य बळकट करणं हा आहे. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी होत आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पथकानं पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आज आढावा घेतला. बेलाटी इथंही आज पथकानं नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. जून अखेर पेरणी झाल्यानंतर परिसरात पावसाचा सुमारे 38 दिवसांचा खंड पडला, त्यामुळे तूर पीक पूर्णपणे नष्ट झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी पथकाला दिली. बीड जिल्ह्यातही आज केंद्रीय पथकाकडून सोयाबीनचं नुकसान, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली. पालघरमध्ये SIR संदर्भात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटी विरहित करण्यासाठी राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन कोकण विभागीय आयुक्तांनी या बैठकीत केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. हवामान. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते तर उत्तर कोकणातील काही भागात उष्णतेसोबत दमट वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर काही भागात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ आणि केंद्रीय पथक राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

कल्पतरूच्या बिया। चंद्रभागेचा तीर भक्तीच्या चांदण्यानं ओथंबून गेला। आषाढी डोळ्यातून वाहू लागली। विष्णुदासांची विठूभक्ती अनुभवताना त्या अश्रूतून आठवले ते माझे नाशिकचे दिवस। तुळशीमाळ आषाढाच्या पावसात भिजून देहाशी एकरूप झालेले वारकरी त्या बाळ डोळ्यांना दिसत। दिंडी पंढरीकडे जाता जाता आमच्या दारातच उतरे। हरिभजनात दंग झालेले श्रीरंगमय संत सज्जन मूर्तिमंत सुखाचं रूप भासत। हे सर्व शब्दात आकळण्याची समज उमज तेव्हा नव्हती, पण कानामनात जय हरी विठ्ठल ज्ञानबा तुकाराम याचा गजर दुमदुमे आणि उरात कुठलासा आनंद कल्लोळ जागा होई। गावोगावाहून आलेल्या दिंड्यांचा स्वयंपाक हौशीनं श्रद्धेनं जुन्या नाशकातल्या चव्हाट्यात होत असे। जवळपासचे छोटे किराणा दुकानदार रहिवासी ऐपतीप्रमाणे पीठ मीठ डाळ तांदूळ एकत्र करीत आणि पंढरी रायाला भेटू पाहणाऱ्या वारकऱ्यांच्या तोंडी आपल्या भक्तीचा घास लाभावा ह्यासाठी आतुर असत। हे सर्व भक्तिमयतेचं पर्यावरण आपसुक लाभण्याचे ते दिवस। त्या क्षणी किती सहजतेनं समाज नावाची माऊली आम्हा लेकरांना हा संस्कारांचा दूधभात भरवीत असे। खरंच ही अमृतानुभवाची थोरवी। पण बालपणी अगदी नकळत पेरल्या गेलेल्या ह्या कल्पतरूंच्या बिया निश्चितच वाया जात नाहीत। पुढील व्यवहार व्यग्र वाटचालीत पावलोपावली त्यांची रोपं रुजून येतात। पाऊल इकडे तिकडे सरकू लागलं ना तर हीच रोपं सावरतात। पुढील काळोख्या क्षणी बालपणी पेरलेल्या ह्या कल्पतरूंच्या बियातून निरांजनांचे अंकुर येतात। प्रकाशाची सोबत येताच वाटचाल सुकर होते। खरंच अन्न वस्त्र निवाऱ्यानं होतं ते पालन आणि समाजानं दिलेल्या सुसंस्कृत वातावरणानं होतं तेच पोषण। पालन जगवेल तर पोषण समाजातली करुणा एका पावलानं पुढं नेईल।

समृद्धीचं वेळापत्रक। आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या दिनचर्येचं चालतं बोलतं वेळापत्रक। ज्याच्या दिवसाच्या यादीत अनेक कामांची गुंफण असते त्याची चपळाई व्यक्तिमत्वात दिसतेच। पहाटे उठून पहिल्या प्रकाशाचा नवा अनुभव घेताना एक आनंद असतो। चला अजून एक नवा दिवस

जात नाहीत, कारण सौंदर्य असतं आपल्या सर्जन ऊर्जेत, नव्या क्षणांच्या कुपीत, नव्या प्रयत्नांचं अत्तर भरणारी माणसं कर्तृत्व सुगंधी जगतात, ते त्यांच्या व्यक्तिमत्वात जाणवतं. आता APJ अब्दुल कलाम, किरण बेदी, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, झाकीर हुसेन हे चेहरे आपल्याला आकर्षक का वाटतात? त्यांना पाहिल्यावर जीवनाचा लढा लढण्याचं बळ येतं कुठून? त्यांचं नुसतं छायाचित्रही आपलं प्रेरणास्त्रोत होतं. या चेहऱ्यांमध्ये असं काय आहे? एकच आहे, ते म्हणजे नियतीनं दिलेली क्षमता ही माणसं पूर्णत्वानं कर्तृत्वात रूपांतरित करतात. मर्यादित आयुष्यातलं त्यांचं अमर्याद काम आपल्याला थक्क करतं, कारण त्यांना सेकंदाची गती कळलेली असते. प्रगती केवळ यशाच्या परिणामात नसते, यशाच्या पाठलागातही असते. एखादी गोष्ट जिद्दीनं मिळवायची हा ध्यास मिळणार असलेल्या यशाहूनही सुंदर असतो. या जिद्दीनंच दिनचर्येचं वेळापत्रक अनेक कामांनी भरून जातं. ते आपल्याला लाभलं की लोक म्हणतात किती समृद्ध व्यक्तिमत्व आहे यांचं. अहो, आयुष्याला मिळालेली याहून मोठी दाद कोणती?

नात्याचं विद्यापीठ। पेढा हाती देताना मीराताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। मुलगा संगणक अभियंता झाला त्याचा आनंद तर होताच, पण अवकाशातलं एक नातं कृतज्ञतेनं सोबतीला आलं होतं हा भाव त्यात मिसळला होता। काही क्षणांची शांतता पुढलं बोलणं अधोरेखित करणारी होती। दाव्या अनामिकेनं अश्रू टिपून मीराताई म्हणाल्या, दादा मला एकटीला शक्य झालं असतं का हो विनयला कम्प्युटर इंजिनियर करणं? केवढाल्या त्या फिया, ठाई ठाई खर्च। हुशार विनयलाही 10वीनंतर नोकरीच करावी लागली असती माझा संसार ओढण्यासाठी। हे सारे उपकार योगेशचे। पुन्हा एक स्निग्ध शांतता। मग उलगडली एका जगावेगळ्या कृतज्ञ नात्याची रेशीम लढ। मीराताईंच्या पदरी 2 वर्षांचा विनय ठेवून त्याचे बाबा साध्याशा दुखण्यानं जग सोडून गेले। जिद्दी मीराताईंनी हात पसरण्यापेक्षा ते कामाला लावले। 100-100 पोळ्या लाटून इतरांबरोबर स्वतःचं पोट भरलं। पहाटे पोळी भाजीचे डबे पोहोचवून सकाळ ते संध्याकाळ अशी 2 टोकं जोडली। घरात येऊ पाहणारा काळोख अथक श्रमाच्या दिव्यानं ठाम अडवून धरला। त्याच प्रकाशात विनय वाढत होता। पाळणा घरातल्या मुलांना मीराताईंनी नुसतंच सांभाळलं नाही तर जोपासलं। त्यांना अभंग, ओव्या, प्रार्थना शिकवून प्रसन्न ठेवलं। सुट्टीत सुद्धा मुलं म्हणायची, घरात नको, आम्हाला मीरा आईकडे जायचंय। अनेक कृष्णांच्या त्या यशोदा झाल्या, त्यातलाच एक योगेश। त्याच योगेशबद्दल मीराताई म्हणत होत्या, सारे उपकार योगेशचे। मीराताईंच्या पाळणाघरात वाढलेल्या, अगदी 10वीपर्यंत त्यांच्या सांभाळ घराशी नातं जडलेला योगेश प्रयत्नानं, बुद्धीनं, ध्येयनिष्ठेनं शिकला। जगातील सर्वोच्च म्हणवणाऱ्या कंपनीत, समृद्धीचं दार उघडणाऱ्या कंपनीत नोकरीला लागला। पण घरातल्या आईबाबांबरोबरच त्यानं मीरा आईची माया स्मरणात ठेवली। विनयच्या खर्चाचा भार शब्दाचाही आवाज न करता स्वतः पेलला, अगदी कालच्या निकालापर्यंत। मोजता येणार नाही इतकी मदत जपलेल्या नात्यासाठी केली। समाजासाठी काही करणं म्हणजे दरवेळी देणगीची पावतीच फाडावी लागते असं नाही, एक पावती कृतज्ञतेची। ती देणाऱ्याला समाधानाने श्रीमंत करते। ही देणगी संस्कारांची, ती घर नावाच्या विद्यापीठात मिळते।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ निमित्त स्तनाच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका. याविषयी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रवीना रणदिवे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमीच म्हणतो. पण जेव्हा आरोग्यावर कर्करोगासारखं मोठं संकट येतं तेव्हा लढा फक्त उपचारांचा नसतो

0: पुन्हा आधीसारखं समृद्ध आणि सक्रिय जीवन जगण्याचा असतो. ऑक्टोबर हा जागतिक स्तन कर्करोग जागरूकता महिना म्हणून जगभरात पाळला जातो. कर्करोगाशी सामना करताना संपूर्ण उपचारादरम्यान फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर रविना रणदिवे. डॉक्टर शारीरिक पुनर्वसनासोबतच रुग्णांचं मानसिक आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्यासाठी काम करतात. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, आजकाल वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कर्करोगावर वेळेत निदान आणि उपचार करणं शक्य झालंय आणि ही खरंच खूप दिलासादायक गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: पण केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रियेसारख्या मोठ्या उपचारांमधून जाताना रुग्णांचं शरीर खूप थकत असतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये स्नायू कमकुवत होतात आणि काही त्यांना शारीरिक मर्यादा सुद्धा येतात. पण कर्करोगाशी सामना करत असताना संपूर्ण उपचारादरम्यान फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते, तर आपण याच विषयी आज बोलणार आहोत. तर माझा सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न आहे की स्तनाच्या कर्करोगावरील उपचारानंतर रुग्णांच्या शरीरावर कोणते शारीरिक परिणाम जाणवू शकतात आणि अशा रुग्णांच्या पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका नक्की काय?
1: मॅडम, सर्वप्रथम कर्करोगाचं निधन झाल्यानंतर जेव्हा रुग्ण हा ऑन्कोलॉजिस्टकडे जातो तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला एक तर शस्त्रक्रिया होणार आहे, रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपी, हॉर्मोनल थेरपी, यापैकी एक किंवा एक दोन ट्रीटमेंट तरी त्यांना मिळणार आहेत. तर या दरम्यान कर्करोगाचं निदान झाल्यानंतर जेव्हा रुग्णाला कळतं की आपल्याला एकतर शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपी, किमोथेरपी हे उपचार त्यांना दिले जातात, यापैकी एक किंवा एक आणि दोन हे मिळून असे ट्रीटमेंट त्यांना मिळतात. आता प्रत्येक उपचाराचा शरीरावर काही ना काही परिणाम होतो. आता विशेषतः आपण जर शस्त्रक्रिया बघितली तर शस्त्रक्रियेनंतर खांद्यामध्ये वेदना होणे किंवा खांद्याची हालचाल कमी होणे, खांदा वर घेताना त्रास जाणवणे, खांद्याच्या भोवतीचे स्नायू किंवा छातीचे स्नायू टाइटनेस जमा होणे हे या वेदना होऊ शकतात, किंवा स्कार टिश्यू आपण जे म्हणतो किंवा व्रणाची उती तयार होणे त्याच्यामुळे हालचालीत खूप परिणाम होतो, खांदा वर घेतला जाऊ शकत नाही, हे त्रास रुग्णांना होतो.
0: मर्यादा येतात त्यांच्या
1: खूप, त्यांच्या नियमित हालचाली आणि ऑपरेशन नंतर शस्त्रक्रियेनंतर थोडे दिवस त्यांची हालचाल लिमिट होऊन जाते. याच्या व्यतिरिक्त लिम्फ इडिमा म्हणून एक असतं की ज्याच्यात तुमचे लिम्फ नोड्स काढले जातात, त्यामुळे हाताला सूज येणे, छातीच्या भागात सूज येणे, याच्यामुळे अनेक त्रास रुग्णांना होतात. याशिवाय जेव्हा किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी होते या थेरपीजमुळे थकवा अतिशय प्रमाणात हा रुग्णांना होतो, त्यांची शारीरिक क्षमता कमी होते, स्नायूंमधली ताकद कमी होते आणि यामुळे दैनंदिन जीवनातील ज्या त्यांच्या हालचाली असतात, बेसिक त्यांच्या रुटीनमधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याला पण खूप जास्त लिमिटेशन येते. आता या सगळ्यामध्ये फिजिओथेरपीचा एक खूप मोठा रोल आहे. फिजिओथेरपीच्या प्रथम त्याची पायरी आहे ती म्हणजे तपासणी. तर आम्ही तपासणीत काय करतो, तर आम्ही तुमचं हालचाल तपासतो, तुमच्या खांद्यांची हालचाल तपासतो, तुमच्या स्नायूंची ताकद तपासली जाते आणि तुमचं श्वासोश्वासाची प्रक्रिया कशी आहे ही तपासली जाते आणि या तपासणीच्या नुसार तुमचा सगळा पुनर्वसनाचा आराखडा आम्ही तयार करतो आणि तो आराखडा खूप डिटेलमध्ये प्लॅन केलेला जातो आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण मार्गदर्शन हे फिजिओथेरपीने होऊन पेशंटचा फक्त हात किंवा खांदा वर नेणे एवढाच गोल न ठेवता तो त्याच्या दैनंदिन जीवनात त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आत्मविश्वासाने पुन्हा कसा करू शकेल याच्यावर आमचा जास्त भर राहतो.
0: म्हणजे एकूणच ज्या हालचालींवर मर्यादा आलेली असते किंवा एकूणच जो त्रास होत असतो त्यातून त्यांना लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते. आता डॉक्टर, या उपचारानंतर किंवा एकदा निदान झाल्यानंतर फिजिओथेरपीस्टचा सल्ला घेण्याची योग्य वेळ कोणती आहे नक्की?
1: फिजिओथेरपीसाठी उपचार पूर्ण होईपर्यंत थांबण्याची गरज नाही आहे. उलट रुग्णाची जेव्हा शस्त्रक्रिया, उपचारांची पद्धत आणि वैद्यकीय स्थिती ही लक्षात घेऊन फिजिओथेरपी उपचारांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण सुरू करता येते. तर जेव्हा रुग्णाचं निदान होतं आणि त्याला कळतं की आता आपल्याला शस्त्रक्रिया आहे किंवा कोणतीही ट्रीटमेंट सुरू होणार आहे, त्या आधीच रुग्ण हा फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊ शकतो आणि समजून घेऊ शकतो की आता पुढे जी आपल्याला ट्रीटमेंट होणार आहे त्याचा आपल्या शरीरावर कसा बदल घडणार आहे, आपल्या शारीरिक क्षमतेमध्ये काय काय बदल होणार आहेत आणि त्यानुसार फिजिओथेरपिस्टही पूर्ण मार्गदर्शन त्या रुग्णाचे करतात. या व्यतिरिक्त त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पूर्वतयारी केली जाते की असे असे उपचार आहेत, ह्या तुमची शारीरिक बदल घडणार आहेत आणि थोडेसे व्यायाम म्हणजे तुमची आत्ता पूर्व तयारी कशी असली पाहिजे, उपचारांपूर्वी तुमची शारीरिक हालचाल कशी असली पाहिजे याच्यावर थोडंसं मार्गदर्शन केलं.

0: जातं. श्वासोश्वासाचे व्यायाम थोडेफार शिकवले जातात. याने काय होतं की उपचारापूर्वी व्यायाम सुरू केलेत पेशंटनी, तर पेशंटची तयारी आहे ऑलरेडी की आता मला हे व्यायाम पुढे जाऊन देखील करायचे आहेत, आणि एक सवय निर्माण होते त्या पेशंटमध्ये.
1: तरी मेंटली तयारी करणं, कारण पुनर्वसन हा शब्द मला अगदी बरोबर वाटतो, कारण शारीरिक गोष्टींबरोबर मानसिक आरोग्य सुद्धा त्यांचं स्टेबल असणं हे खूप महत्वाचं वाटतं या सगळ्या प्रोसेसमध्ये.
0: येस. सो जेव्हा आपण शस्त्रक्रिया किंवा कोणताही उपचार सुरू व्हायच्या आधी जेव्हा त्यांना फिजिओथेरपीचा गायडन्स देतो, जेव्हा ती शस्त्रक्रिया होते किंवा किमोथेरपी रेडिएशन थेरपी सुरू होते आणि नंतर पेशंट येतो, तेव्हा त्याला नव्याने आपल्याला फिजिओथेरपीची ओळख द्यायला लागत नाही. सो तो बऱ्यापैकी तयार असतो, त्याचा विलिंगनेस असतो पार्टिसिपेट करण्यासाठी, आणि मग जेव्हा तो सहभागी पूर्णपणे होतो तेव्हा त्यांना फायदा हा अधिकाधिक होतो. याच्या व्यतिरिक्त मला अजून एक आवर्जून सांगायला आवडेल की रुग्णांनी इंटरनेटवर शोधून व्यायाम नाही करावे, कारण का त्याच्यातून फायदा खूप कमी आणि तोटा जास्त होणार आहे.
1: चुकीच्या
0: पद्धतीचं मार्गदर्शन घडू शकतो आणि प्रत्येक रुग्ण वेगळा असल्यामुळे प्रत्येकाचा त्रास वेगळा असू शकतो, पण जनरली इंटरनेटवर एक साच्यातलेच व्यायाम सांगितले जातात तर ते प्रत्येकासाठी लागू होणार नाहीत. आणि अजून एक समज हा रुग्णांमध्ये असतो की मला अजून काही त्रास नाही होते, जरी निदान झालंय शस्त्रक्रिया झालीय तर मला फिजिओथेरपीची गरज नाही. असं नाही आहे. जितक्या योग्य वेळी जितक्या लवकर ते फिजिओथेरपीचा गायडन्स सुरू करतील तितकं त्यांचं दैनंदिन जीवन सुरळीत होईल, लवकरच सुरळीत होईल आणि त्यांचं रिकव्हरी ही पटकन होईल.
1: पुढे डॉक्टर, आता तुमच्या बोलण्यावरून वाटलं की सोशल मीडियामुळे आज नको त्या गोष्टी आपण इतक्या आत्मसात करतो, आणि आजारासंदर्भात खरं तर या गोष्टी नाही आपण फॉलो केल्या पाहिजेत. तज्ञांचा सल्ला या सगळ्या एकूण प्रोसेसमध्ये खूप महत्वाचा ठरतो. आता डॉक्टर, शस्त्रक्रियेनंतर हाताची हालचाल कमी होणं किंवा खांदे आखडणं याविषयी तुम्ही मगाशी सांगितलं, तर यासाठी फिजिओथेरपी कशी मदत करते?
0: तर आता मॅडम, शस्त्रक्रियेनंतर वेदना, जखमेभोवतीचा ताण किंवा हालचालीची भीती यामुळे रुग्ण हात कमी वापरू लागतो आणि त्यामुळे खांद्याची हालचाल आणखी कमी होऊ शकते. तर याच्यात प्रथम फिजिओथेरपिस्ट काय करतात की तुमच्या हाताची आणि खांद्याची हालचाल तपासतात की कोणत्या दिशेने तुमची हालचाल रेस्ट्रिक्टेड आहे किंवा लिमिटेड आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ पुढे हात घ्यायला त्रास होतोय का, बाजूने हात उचलायला त्रास होतोय का, मागे घेताना त्रास होतोय का, बाहेर वळवताना त्रास होतोय, तर या हालचालीच्या आधारावर, या तपासणीच्या आधारावर आणि प्रत्येक रुग्णाच्या स्थितीच्या अनुसार तो प्लॅन, त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन बनवला जातो. आता ट्रीटमेंट खांद्यासाठी कशी राहते की सुरुवातीला जसं नवीन नवीन जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा टाके ओले असतात तर वेदना जास्त असतात रुग्णाच्या, तर तेव्हा फिजिओथेरपिस्टच्या मदतीने आणि रुग्णाच्या स्वतःच्या ताकदीने, हे दोघांच्या ताकदीने मिळून आपण हाताची हालचाल सुरू करतो. मेनली त्याच्यात आधी फिजिओथेरपिस्ट जास्त मदत करतात, पण हळूहळू जसे टाके बरे होत असतात किंवा वेदना कमी होत आहेत आणि रुग्णाच्या स्नायूंची ताकद वाढत आहे तेव्हा हळूहळू पेशंट स्वतः हात त्यांचे वर उचलू शकतात. तर हा झाला फक्त हालचालीचा भाग. इव्हेंच्युअली आपण त्यांना पूर्ण हात वर घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. याच्या व्यतिरिक्त मानेचे जे स्नायू आहेत, जे छातीचे स्नायू आहेत आणि जे खांद्याचे स्नायू आहेत हे टाईट झालेले असतात, तर त्याच्यासाठी त्यांचे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, थोडेशी त्यांना तिथे थोडासा जेंटल नेकसाठी जर स्ट्रेच आणि मसाज दिला तर ते थोडंसं त्यांचं टेन्शन त्या मसल्समधलं रिलीफ करतं, त्याच्यातून हालचाल अजून जास्त वाढते. याच्या व्यतिरिक्त काही काहींना स्कार तयार होतो किंवा व्रण हा तयार होतो, तर त्याच्यासाठी पण एक वेगळं मॅनेजमेंट आहे. त्याच्यासाठी थोडेसे मनुअर टेक्निक्स असतात फिजिओथेरपीमध्ये जे दिले जातात की ते स्कार न तयार होता किंवा जर आता तयार झालेला आहे तो स्कार टिश्यू तर त्याची मॅनेजमेंट एक वेगळी असते. सो त्याचं वेगळ्या पद्धतीचं एक मार्गदर्शन केलं जातं.
1: एकंदरीतच असं वाटतं ना की सगळ्याच गोष्टींसाठी फिजिओथेरपी हे खूप महत्वाचे, कारण यामुळे रुग्णांचं कुठेतरी मानसिक स्वास्थ्य पण त्यामुळे सुधारू शकतं आणि जो लागणारा वेळ आहे तो निश्चितच त्यांचा कालावधी कमी होऊ शकतो आणि ते लवकर बरे होऊ शकतात. आता डॉक्टर, तुम्ही मगाशी लिम्फेडिमा बद्दल सांगितलं, तर याविषयीच अजून काय सांगाल, म्हणजे हाताला येणाऱ्या सुजेच्या नियंत्रण आणि काळजी याचा उपयोग कसा होतो?
0: तर सर्वप्रथम लिम्फेडिमा म्हणजे शरीरातील लसिका द्रवाच्या निचऱ्याची प्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे हात किंवा हाताच्या काही भागात द्रव साचून सूज येणे, तर याला लिम्फेडिमा म्हणतात. पण त्याआधी आपण हे समजून घेऊया की हातावर येणारी प्रत्येक सूज ही लिम्फेडिमा नाही आहे. तर जेव्हा सूज येते तेव्हा रुग्णाने आपल्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन किंवा कॅन्सर तज्ञांकडे जाऊन ती दाखवून तपासून घेणे हे महत्वाचे आहे. पण जर लिम्फिडिमा असेल तर फिजिओथेरपीमध्ये सुजेचे प्रमाण आणि स्वरूप आपण तपासून त्यानुसार उपचार करतो. यामध्ये संपूर्ण सूज

0: नियंत्रण उपचार पद्धती म्हणजे कम्प्लीट डीकंजेस्टिव्ह थेरपी वापरली जाऊ शकते. आता कम्प्लीट डीकंजेस्टिव्ह थेरपीमध्ये मॅन्युअल लिम्फॅटिक ड्रेनेज हे येतं, त्याच्यानंतर कम्प्रेशन थेरपी येतं, एक्सरसाइजेस येतात जे लिम्फ नोड्सनी नसल्यामुळे जी सूज तयार झाली आहे ती सूज कमी करण्यासाठी व्यायाम असतात, आणि त्वचेची काळजी घेणे. हे चार स्वरूप मेन त्या कम्प्लीट डी कंजेस्टिव्ह थेरपीमध्ये येतात. तर थोडंसं अधिक त्याची माहिती त्याच्यामध्ये, त्वचेची योग्य निगा राखायची, सौम्य लसिका प्रवाह वाढविणाऱ्या हालचाली आपण करायच्या, आवश्यकतेनुसार विशेष मालिश पद्धती म्हणजे जे मी लिम्फॅटिक ड्रेनेज बोलले, पण अगेन हे घरी नाही करायचंय, हे फिजिओथेरपीची स्पेशल टेक्निक आहे जी एकदम सायन्सनी बॅकअप केलेलं आहे या टेक्निक्सला. सो घरच्या घरी मालिश करणे हे योग्य नाही. आणि दाब देणारी पट्टी किंवा वस्त्र आणि व्यायाम यांचा समावेश असतो डीकंजेस्टिव्ह थेरपीमध्ये. यासोबत रुग्णाला स्वतःच्या हाताची काळजी कशी घ्यायची आणि सूज वाढू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यायची हेही शिकवले जाते. तर रुग्णाला स्वतःच्या हाताची त्वचा ह्याची निगा राखायची असते, आणि इन्फेक्शनची लक्षणे काय आहेत किंवा हातात अंगठी घालत आहेत किंवा कपडे टाईट होत आहेत याकडे रुग्णांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण का हेही साइन्स लिम्फेडिमाचे आहेत. तर आपण जेव्हा लिम्फिडिमा होतो किंवा जर एक पेशंट असेल ज्याला रिस्क आहे लिम्फिडिमा होण्याची, काळजी आधी न घेतली गेलीये, व्यायाम नाही नियमितपणे केले आणि सूज आता वाढती असं दिसतंय हातावर, तर आपण विशेषतः सांगतो की तुम्ही तुमच्या त्वचेकडे लक्ष द्या. बीपी मॉनिटर करताना त्या हातावर तुम्ही मॉनिटर करू नका. अंगठी, बांगडी हे दागिने तुम्ही त्या हातात घालू नका, कारण का ते कोणत्याही वेळी जर सूज वाढली अचानक तर ते टाईट होऊन तो रुग्णांना त्रास जास्त होऊ शकतो. हे म्हणजे डेली बेसिक गोष्टी आहेत, पण ह्याकडे दुर्लक्ष झालं तर अधिक वेदना त्या रुग्णाला होऊ शकतात.
1: पण आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये जर काळजी व्यवस्थित नाही घेतली किंवा चुकीच्या पद्धतीने आपण घरच्या घरी तज्ञांचा सल्ला न घेता उपचार घेतले तर या सगळ्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा.
0: बरोबर.
1: आता डॉक्टर, रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी नंतर जाणवणारा थकवा, अशक्तपणा किंवा शारीरिक हालचालींमध्ये ज्या मर्यादा येतात त्यामध्ये फिजिओथेरपीची भूमिका पुन्हा एकदा सविस्तरपणे काय सांगा.
0: तर कर्करोगावरील उपचारानंतर जाणवणारा हा जो थकवा असतो तो नेहमीच्या थकव्यापेक्षा खूप वेगळा असू शकतो आणि त्यामुळे रुग्णाची दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होऊ शकते. तर अशा वेळी पूर्ण विश्रांती घेण्याऐवजी रुग्णाच्या क्षमतेनुसार आपण हळूहळू शारीरिक हालचाल वाढवणे महत्वाचे असते. तर फिजिओथेरपिस्ट सुरुवातीला आम्ही श्वसनाचे व्यायाम देतो, कारण का सगळ्यात पहिले जर आपण कुठली ट्रीटमेंट घेत असेल, कुठला उपचार घेत असतो, तेव्हा आपल्या श्वासोश्वासामध्ये बदल होतो. तर योग्य श्वासोश्वासाची पद्धत काय आहे ती शिकवली जाते. रोजच्या जीवनात जेव्हा ते आता हालचाल करत आहे ट्रीटमेंट नंतर जर थकवा आहे तर श्वासोश्वासाने ते रिकव्हर करू शकतात तो थकवा.
1: महत्वाच्या गोष्टी आहेत या.
0: हो, म्हणजे जी श्वासोश्वासाची पद्धत आहे, नाकातून श्वास घेते, तोंडातून फुंकर मारणे, ही एक सोपा व्यायाम आहे. त्या व्यायामाची रुग्णांना खूप जास्त मदत होते. या व्यतिरिक्तच आपण श्वासोश्वासाच्या व्यायामाव्यतिरिक्तच सौम्य हालचाली आपण शिकवतो आणि हलके स्नायू बळकटीकरणाचे व्यायाम देऊ शकतो आणि नंतर चालणे किंवा इतर सहनशक्ती वाढवणाऱ्या हालचाली हळूहळू वाढवत देतात. तर हे सगळं टप्प्याटप्प्यामध्ये होतं मॅडम. आधी सौम्य हालचाली आपण का करतो, कारण का तिथलं रक्तप्रवाह व्हायला पाहिजे. सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे बसून जेव्हा पेशंट राहतो थकव्यामुळे किंवा खूप वेळ झोपून राहतो, आराम करतो, शस्त्रक्रिया असू दे किंवा दुसऱ्या रेडिएशन थेरपी किमोथेरपी असू दे, तेव्हा पावलांची हालचाल करणं म्हणजे आपण त्याला अँकल पंप्स म्हणतो, त्याच्यातून रक्तप्रवाह जास्त होतो आणि सूज जमा होत नाही पायांमध्ये. सो दॅट जरी हाताची शस्त्रक्रिया झाली असेल तर तो पेशंट उठून चालू तरी शकतो, थोडंफार त्याची हालचाल राहू शकते. बेसिक आपल्या टॉयलेट ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या तो गुण व्यवस्थितपणे करू शकतो.
1: कुणावर अवलंबून न राहता स्वतः गोष्टी करता येणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट वाटते.
0: बरोबर. तसेच आपण ऊर्जा जपून वापरायची हे कसं करायचं हेही शिकवतं. आता उदाहरणार्थ दोन लेडीज आहेत, एक आहेत ज्या हाऊसवाईफ आहेत आणि एक आहेत ज्या प्रोफेशनली ऑफिसमध्ये काम करतात. आता हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांना जर किचनमधलं भरपूर काम करायचं असेल आणि आता या ट्रीटमेंटमुळे सगळा थकवा आहे, आजारामुळे थकवा आहे, तर त्यांनी एक भाजी जर करायची असेल तर दोन तीन वेळा फ्रीजकडे जाणं, वरच्या कप्प्यातून सामान घेणं, खालच्या कप्प्यातून सामान घेणं, हे जर ब्रेक करून ऍक्टिव्हिटीज बराच वेळ करत राहिला तर थकवा अधिक जाणवतो. पण एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक म्हणजे तुम्ही आधी प्रायोरिटाईज करायचं की आपल्याला काय काय सामान हवंय ते टप्प्याटप्प्यात आधीच गोळा करून आणि मग ते काम करणं, याच्यात तुमची एनर्जी खूप सेव्ह होते. तर याचंही मार्गदर्शन फिजिओथेरपीमध्ये दिलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त जसं मी आधी सांगितलं तसं चालणे किंवा थोडंसं एरोबिक ऍक्टिव्हिटीकडे हळूहळू जसं जसं त्यांचं रिकव्हरी फेस पुढे जाईल या गोष्टी पण सतत करत राहणे त्यांना थकव्यापासून आणि त्याच्या साईड इफेक्ट्स पासून थोडंसं हेल्प करू शकता.
1: डॉक्टर एकंदरीतच तुमच्या बोलण्यावरून असं मला वारंवार जाणवतं की शारीरिक गोष्टी कव्हर होण्याबरोबरच मानसिक आणि त्यांची एकूणच जीवनशैली चांगली राहावी यासाठी सुद्धा फिजिओथेरपी ही खूप महत्वाची वाटते.
0: बरोबर.
1: आता तुम्ही जे सांगितले ते व्यायाम प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात का?
0: होय मॅडम, प्रत्येक रुग्णासाठी व्यायाम एकसारखे असतील असेच नाही, कारण प्रत्येकाची शस्त्रक्रिया, उपचारांची पद्धत, वय, शारीरिक क्षमता, वेदना किंवा खांद्याची हालचाल, स्नायूंची ताकद आणि सूज यामध्ये फरक असतो. आम्ही जेव्हा तपासणी करतो आणि सगळी त्यांची हिस्ट्री घेतो त्याच्यात आम्ही त्यांना अजून काही जीवनशैलीचे आजार आहेत का हेही तपासतात. काही पेशंट्सना डायबिटीज असू शकतो, काहींना नसू शकतो, तर त्यांच्यात त्यांची प्रगती वेगळी, त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन वेगळा, तर ह्या गोष्टींचाही खूप फरक पडतो. त्यामुळे एका रुग्णाला योग्य ठरणारा व्यायाम दुसऱ्या रुग्णाला त्याच प्रकारे योग्य असेलच असे नाही होत. म्हणूनच फिजिओथेरपिस्ट रुग्णाची तपासणी करून त्याच्या गरजेनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार करतो. जसं मी आधी सांगितलं तसं गृहिणीचं काम वेगळं राहतं, ऑफिस गोईंग तिचं काम वेगळं राहतं, एका पोलीस वुमनचं काम वेगळं राहतं, तर प्रत्येकाच्या जीवनशैलीनुसार आपण त्यांना व्यायाम देतो की एखाद्याला बसूनच राहायचंय आता कामावर 8 तास, त्याची क्षमता कशी वाढवायची, तिथे त्याने काय काळजी घ्यावी लागेल, त्यांचं मार्गदर्शन वेगळं. एखादा टीचर आहे त्यांना उभं राहावं लागत आहे, त्यांचं मार्गदर्शन वेगळं, त्यांच्या व्यायाम जे आम्ही करून घेतो ते वेगळ्या प्रकारचे राहतात. तर तुमचं प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक रुग्णाचा हा एक वेगळा प्रोटोकॉल असतो. फक्त काही साम्य असतं की ब्रीदिंग एक्सरसाइजेस, काही ताकदवाढीचे व्यायाम वगैरे, हे साम्य असतं.
1: आता व्यायामाविषयी तुम्ही सांगितलं तर व्यायाम करताना रुग्णांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते व्यायाम किंवा हालचाली टाळल्या पाहिजे?
0: तर सर्वप्रथम व्यायाम करताना वेदना सहन करून किंवा जबरदस्तीने हालचाल करण्यापेक्षा शरीराचे संकेत लक्षात घेणे महत्वाचे आहे. सुरुवातीला अति ताण देणारे, अचानक किंवा जोराचे व्यायाम, तसेच डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टने परवानगी न दिलेले व्यायाम किंवा जड वजन उचलणे हे तर निश्चितच पेशंटने टाळायला पाहिजे. शस्त्रक्रियेची जी जखम ती जर पूर्णपणे भरलेली नसेल तर त्या भागावर अनावश्यक ताण देऊ नये. किंवा व्यायाम करताना अचानक वेदना होत असतील, सूज वाढत असेल, चक्कर येत असेल, असामान्य दम लागत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यायला पाहिजे. उद्देश हा आपल्या शरीराला थकवणे नसून हळूहळू शरीराची क्षमता वाढवणे हा आहे. आता असं होतं रुग्णांमध्ये की काल माझा हात पूर्णपणे वर गेला मॅडम, पण आता दुसऱ्या दिवशी पेशंटला खूप वेदना आहेत, पण आपण या जोरावर नाही राहू शकत की काल पूर्णपणे वर गेला, काल मी 1 किलोमीटर चालले म्हणून मी आज तेवढं केलंच पाहिजे,
1: क्षमता नाही
0: राहील असं सांगू शकत नाही. कारण का किमोथेरपीमध्येही असं होतं की दर किमोथेरपी नंतर वेगवेगळे त्रास काही रुग्णांना होऊ शकतात,
1: प्रत्येक वेळेस आणि याचा अनुभव सुद्धा
0: वेगळा असू शकतो. बरोबर. तर त्या जोरावर नाही जायचंय, आपल्याला आपला शरीराचे संकेत समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे, पण एक नियमित कमीत कमी तरी सौम्य हालचाली आणि चालणे हे तरी केले पाहिजे.
1: बरोबर. आता डॉक्टर, या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये बरे होत असलेल्या रुग्णांच्या मानसिक आरोग्यावर आणि खरं तर आत्मविश्वासावर नियमित शारीरिक हालचालींचा काय परिणाम होऊ शकतो आणि रुग्णांच्या कुटुंबियांनी या सगळ्या काळात त्यांना मदत कशी केली पाहिजे?
0: नियमित आणि योग्य प्रमाणातील शारीरिक हालचालींमुळे रुग्णाला स्वतःच्या शरीरावर पुन्हा नियंत्रण मिळवत असल्याची भावना निर्माण होते आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, त्यांचा दैनंदिन कामे करण्याची क्षमता सुधारते आणि उपचारानंतरच्या जीवनाकडे एक सकारात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन होऊन जातो. आणि कुटुंबाची मदत जर आपण म्हटलं तर कुटुंबीय त्यांना त्यांच्या डेली क्रिया आहेत त्यांच्या त्या प्लॅन करण्यात मदत करू शकतात, डॉक्टरची अपॉइंटमेंट प्लॅन करण्यात मदत करू शकतात, किंवा त्यांच्यावर त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस झालेत याच्याकडे लक्ष न देता ते आधीच्या सारखे जसे आहेत तसंच त्यांना ट्रीट करायचं. आपण त्यांना वागणुकीतून वेगळं काय जाणवून द्यायचं नाही, किंवा असंही करायचं नाही की तू बस, तुला आता कॅन्सर डिटेक्ट झालं, तू एका जागी बस, आम्ही सगळं करतो, असं नाही करू द्यायचं. त्याचा स्वावलंबीपणा, त्याच्या त्याच्या जे दिनचर्या आहेत त्या त्यांना नक्कीच करू द्यायला पाहिजेत. हळूहळू त्याच्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे.
1: आणि ही खर तर खूप महत्वाची गोष्ट मला यासाठी वाटते ना की कुटुंबियांचा या सगळ्या भूमिका खूप महत्वाची वाटते, कारण तो पेशंट इतका लवकर कव्हर होऊ शकतो आसपासच्या परिस्थितीमुळे.
0: बरोबर मॅडम.
1: आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर जाता जाता आपल्या रुग्णांना आणि कुटुंबियांना काय संदेश द्याल?
0: माझा संदेश एवढाच असेल की स्तनाच्या कर्करोगाच्या निदानानंतर हे निदानच तुमचं

0: सर्वस्व बनून देऊ नका. तुमचं दैनंदिन जीवन तसंच चालू तसं राहील याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. आणि कोणतेही संकेत असतील त्याला दुर्लक्ष तुम्ही करू नका. आपल्याकडे आता खूप सुविधा आहेत उपलब्ध, जसं की फिजिओथेरपी आहे, तुमच्या ऑन्कोलॉजिस्ट आहेत, ह्या वेगवेगळ्या वेदनारहित ट्रीटमेंट पण भरपूर आहेत. तर त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि कुठलीही मदत घ्यायला संकोच करू नका.
1: एकूणच डॉक्टर, कर्करोगावरील उपचारानंतर केवळ आजारातून बाहेर पडणं पुरेसं नाहीये, तर आधीसारखं सामान्य उत्साही आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी फिजिओथेरपी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य पुनर्वसन हे किती महत्वाचं आहे हे तुम्ही सांगितल्यामुळे आज लक्षात आलं. आज वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, स्तनाच्या कर्करोगाशी लढा देताना योग्य वैद्यकीय उपचारांसोबतच नियमित फिजिओथेरपी आणि कुटुंबियांची प्रेमळ साथ रुग्णाला पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहण्यास मदत करते. आजच्या या माहितीपूर्ण संवादानं तुमच्यातील अनेकांना नक्कीच नवा आत्मविश्वास आणि मार्ग मिळाला असेल. याबरोबरच स्वस्थ भारत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. नमस्कार.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ निमित्त स्तनाच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका याविषयी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रवीना रणदिवे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज अंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो, शाहीर परशुराम यांनी काही उपदेशपर लावण्या लिहिलेल्या आहेत। सिन्नर तालुक्यातलं वावी हे त्यांचं गाव। परशुराम हे शिंपी होते। निर्लोभीपणाबद्दल त्यांची ख्याती होती। पेशवे सरकारनं त्यांना जहागिरी देऊ केली होती, पण परशुरामानं ती घेतली नाही आणि त्यांनी कवनातूनच त्यांना सांगितलं, सुईदोऱ्याला हयात असू द्या तेच इनाम मोकासा, निजकर्मी रत नर झाल्यावर काय उणा मग त्या पैसा, पोट भरा या उभारीला ना तमाशाचा धंदा, महाल मोकासे जहरी वळसे करतील आपुला बंदा, चैनी खातर आम्ही राया पडलो नाही या फंदा, कर्म आमुचे हरिगुण गावे नाम विकरी परिसा। परशुरामांच्या लावण्या साध्या सोप्या होत्या, सरळ अर्थाच्या होत्या आणि विशेष म्हणजे त्यामध्ये पदलालित्यपूर्ण अशा त्या लावण्या होत्या। परशुरामांनी अनेक लावण्यातून पतिव्रत्याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे। दशमुख लंकेशाची स्नुषा सुलोचना एक सती या लावणीतून पतिव्रता धर्माची शिकवण त्यांनी दिलेलीच आहे, पण पुत्र कसा असावा याविषयी देखील परखडपणे स्पष्टपणे त्यांनी एका लावणीतून सांगितलं आहे। आता ती लावणी कोणती हे आपण जाणून घेणार आहोत एका ढंगदार लावणीनंतर। आजच्या कार्यक्रमातली पहिली लावणी आपण ऐकणार आहोत ती औंदा लगीन करायचं या चित्रपटासाठी लीला कणसे आणि सहकाऱ्यांनी गायलेली आहे। बाळ कासेगावकरांच्या लावणीला संगीत दिलंय बाळ पळसुले यांनी।

0: किच किच अंग मध रंग गोरा गोरा काल दत्त कागद बाई नवा कोरा कोरा पीरतीची बनवाशाई
1: कशी
0: करू नका घाई घाई अहुराया करून करा तुम्ही सही अहुराया करून करा तुम्ही सही अहुराया करून

श्रोते हो, परशुराम यांनी पुत्र कसा असावा याविषयीची जी परखड लावणी लिहिलेली आहे ना, ती अशी आहे. पुत्र असावा सुपुत्र ज्याचे, जनका हो अवघे गुण घेती, काय कामाचे दहावीस असुनी, अभिमानामध्ये धूळ माती. सूर्यवंशी राम जन्मले, गेले लंकेवर फक्त सडे, मांधारीस अंगद झाले, वानर असता वय केवढे. पतिव्रता अंजनीस झाले, हनुमंत महासायासी, भागीरथाने गंगा वळली, उद्धारिले पूर्वजांसी. वासुदेव देवकीस झाले, श्रीकृष्ण एक निधान, वैनतेचा पुत्र गरुड, हरिचरणी झाला लीन. पुत्र असावा शुका सारिखा, हरिला भजती अहोरात्र, निस्तुक नसता वंश बुडता, तसा नसावा कुपात्री. परशुराम यांनी नाशिवंत जगाविषयी देखील नेहमी उदास असं, पण स्वकल्याणासाठी नेहमी हरिभजनी असावं असं असणारं देखील काव्य बरंच लिहिलेलं आहे. नाशिवंत शरीर सोन्यानं मढवलं अथवा कितीही प्रतिष्ठेचे लेप लावले तरी ते नासणारं आहे, याविषयी त्याने एका लावणीमध्ये म्हटलंय. जग जायाचे जसे अशी ही क्षणभंगुर काया, हरिभजनी असावे सावध होशी, वृथाच मग जाशी वाया. ऐहिक संसार हा नाशिवंत आणि किळसवाणा आहे असं ते म्हणत होते. जीवनामध्ये परमार्थ महत्वाचा आहे. जोपर्यंत तारुण्य आहे, उमेद आहे, तोपर्यंत माणूस शरीराचे वाटेल तसे लाड पुरवतो. पण उतरत्या वयात माणसाची कशी अवस्था होते याचं चित्रण देखील शाहीर परशुराम यांनी एका लावणीमध्ये केलेलं आहे. तीही लावणी आपण बघणार आहोत आणखीन एका ढंगदार लावणी नंतर. आता जी लावणी

आपण ऐकणार आहोत ती गारंबीचा बापू या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायली आहे. रचना शांता शेळके यांची आहे, संगीतकार भास्कर चंदावरकर.

माणसाची उतरत्या वयामध्ये कशी अवस्था होते हे सांगणारी एक लावणी शाहीर परशुराम यांनी लिहिली आहे, ती अशी आहे. 60-70 वर्षे झाली आली उतरती कळा, श्याम केस सफेद झाले मंद दिसते डोळा, दंत भग्न झाले मुखाची लाळ गळे भळभळा, कोण कोठून आले म्हणून पुसत असे हात लावून निढळा, जवळ कोणीन ये शेवटी अवघ्याशी पडल्या तुटी, स्त्री शेजेची राग करीती असून तरी हरिभजा, शरीर संपदा ही निघून जाईल आपण देतील निजा, 80-90 वर्ष झाली अजूनही नाही भरला धुरा, पित्त कफाचा अंमल बसला कंठ वाजे घरघरा, गोदद्वाराने धीर सोडला वाजतसे भरभरा, बळे खाटेवर नेऊन निजविती ओढुनिया फरफरा, घर थुंक्याने नासले शेजारी जन त्रासले, त्रिगुणाचे तिनपण केले सर्व पाहिली मजा, आत्माहित काय जन्मून केले मी अपराधी तुझा. तर अशा प्रकारे आपल्या देहाचं शेवटी काय होतं, कशी अवस्था होते हे सांगणारी अतिशय सुंदर अशी लावणी शाहीर परशुराम यांनी लिहिली होती. आणि यावरूनच आपल्या लक्षात येतं की शाहीर परशुराम हे इतर शाहिरांपेक्षा थोडेसे वेगळे शाहीर होते. त्यांच्या अनेक लावण्या माणसाचं उद्बोधन करणाऱ्या आहेत, प्रबोधन करणाऱ्या आहेत. काही लावण्यामधून संसारामध्ये आपली फजिती होऊ नये म्हणून कसं वागावं याची देखील शिकवण आपल्याला मिळते. पंडितांमध्ये मोरोपंतांना जे स्थान होतं तसं शाहिरांमध्ये परशुरामाला होतं, बरं का? श्रोतेहो, आता शाहीर परशुराम यांच्याकडून आपण वळणार आहोत लोकशाहीर रामजोशी यांच्याकडं. पण त्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी, टंच भरलाय मदनाचा घाटा.

रामजोशी यांनी देखील शृंगारिक लावण्यांप्रमाणे उपदेशपर लावण्या लिहिलेल्या आहेत. रामजोशी हे मूळचे सोलापूरचे हे आपण जाणतोच. पंढरपूर इथल्या बाबा पाध्ये यांच्याकडून त्यांनी संस्कृत बरोबरच कीर्तन कलेचंही शिक्षण घेतलं आणि ते कीर्तन करू लागले. पण मूळची वृत्ती रंगेल असल्यामुळं ते कीर्तनात रमले नाहीत. धोंडी शाहिरामुळं ते तमाशाकडे वळले. तमाशाच्या कलेमुळं त्यांना खूप पैसा मिळाला. ते विलासी जीवन जगू लागले. त्यांचा थाट एखाद्या संस्थानिकासारखाच होता. पूर्वहयात त्यांनी फक्कडबाजी आणि रंगेल अशा लावण्या लिहिण्यात घालवली. उतारवयात मात्र बोधपर आणि नीतीपर लावण्या त्यांनी लिहिल्या. रामजोशींनी लिहिलेली लावणी कशी होती ते जाणून घेण्यापूर्वी लोकशाहीर रामजोशी या चित्रपटासाठी संगीतकार वसंत देसाई यांनी रामजोशींच्या काही रचना संगीतबद्ध केलेल्या आहेत, त्या आपण ऐकूया. अरे हा

लोकशाहीर राम जोशी यांनी जी लावणी लिहिली आहे ती अशी आहे. दो दिवसांची तनू ही साची, सुरत रसाची करुणी मजा, गमजा करिता मनी उमजाना, हे सुखन पुढे पडेल वजा. कनकधनाचा मदमदनाचा ओसरल्यावर रंग फिका, रुकान पदरी विकाल घर मग विलास भर जरी कुठून होका. गजरथ घोडा कलगी तोडा, पायी जोडा लाल झुका, तोडा जाऊन खोडा येईल बसल एकदा धर्म धका. सुगंध शाळा नरम दुशाला, गरम मसाला पान फक्त, हार तुरे हे बरेन पुढती बुरे हाल खेळाल बुका. कोळ शाळा नाटक शाळा दासी यांचा घ्याल मुका, कामुक होऊनी कामुकता परमार्थ सुखाला देह विका. ही गोड अशी लावणी ऐकून मोरोपंत देहभान विसरून राम जोशी यांच्यासमोर येऊन बसले. राम जोशी यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तमाशाचा डफ फोडून ते कायमचे कीर्तनाकडे वळाले. कीर्तनासाठी ज्या लावण्या लिहिल्या त्यातून त्यांनी लोकांना स्वहितासाठी हरिभजन केलं पाहिजे, विषय सुखात अडकून कल्याण होणार नाही म्हणून अशा नरदेही स्वहिताचा करधंदा, नको मन विषयावर तिंदा, असा विषय सुखाचा निषेध करतात. आणि हा लाख मोलाचा देह मिळाला आहे त्याचं सार्थक कर, असा संसारी माणसाला सल्ला देतात. त्याला सावध करण्यासाठी ते सांगतात, तुझा कोण साथी आहे बारे विचारूनी पाही. म्हणजे जगात तुझं कोण आहे तेही तुला कळेल आणि तुझं हित कशात आहे हेही तुला समजेल. ज्यामध्ये तुला खरं सुख वाटतं ते खरं सुख नाहीये. सुखभोगाया लागसी भवाच्या पाठी, हित नोहे बाही खरी विषाची पाठी, असं सांगून ते जनलोकांना सावध करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याविषयी आणखीन बोलूया एका ढंगदार लावणी नंतर. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती 1947 साली प्रदर्शित झालेल्या, बाबूराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि व्ही शांताराम यांची निर्मिती असलेल्या लोकशाहीर रामजोशी या चित्रपटातली आहे, ज्यामध्ये जयराम शिलेदार, हंसा वाडकर, शकुंतला यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

0: बरे दर्शवते हो याबरोबरच आजचा आपला लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, थोड्याच वेळात आपल्या सायंकालीन सभेला सुरुवात होणार आहे.

श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सायंकाळचे 5 वाजतायत, आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या दुसऱ्या सभेत सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. यानंतर लगेचच आपण ऐकणार आहात ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान इथं झालेल्या आंदोलनात तुषार गांधी यांच्यासह अनेक निदर्शकांना पोलिसांनी अटक केली. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी होत आहे. सोलापूर आणि बीड जिल्ह्यात आज केंद्रीय पथकानं पिकांचं नुकसान, चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेतला. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. बीड जिल्ह्यातल्या राजुरी इथल्या एका घरातून 30 लाख रुपये किमतीचा 60 किलोहून अधिक गांजा काल रात्री जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कर्नाटक संगीत. शिवकुमार अनंतरामन यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग नाट्यकुरंजी कल्याणी आणि सिंधू भैरवी यांना मृदंगमची साथ दिली आहे केशव भारद्वाज यांनी. तर ऐकूया शिवकुमार अनंतरामन यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग नाट्यकुरंजी कल्याणी आणि सिंधू भैरवी.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शिवकुमार अनंतरामन यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग नाट्यकुरंजी कल्याणी आणि सिंधू भैरवी ऐकली. त्यांना मृदगमची साथ दिली होती केशव भारद्वाज यांनी. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी सांगली निर्मित युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करूया जो तरुण पिढीच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे, व्यायाम आणि समतोल आहार. याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतायत एक अनुभवी बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली सर. सर, आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, आजच्या तरुण पिढीमध्ये फिटनेसविषयी प्रचंड क्रेज दिसून येते, याबद्दल तुमचा एकूण अनुभव काय सांगतो?
1: आजकाल जिम किंवा व्यायामशाळा ह्या आधुनिक आल्यामुळे आणि एक नवीन पद्धत त्यामध्ये आल्यामुळे किंवा सोशल मीडियामध्ये त्याबद्दलचं जास्त अवेअरनेस असल्यामुळे हा तरुण वर्गामध्ये जास्त फेमस दिसतोय. जसं की आधी फक्त व्यायामशाळा होती, जी आता जिम आले ते मशीन्स आले आणि सोशल मीडियावर प्रत्येकाला दाखवायचं असतं की मी सुद्धा व्यायाम करतो हो, त्यामुळे त्याचं अवेअरनेस वाढलं आणि त्यामुळेच युवा पिढीमध्ये हा कल जास्त दिसतोय.
0: बरोबर. आजकाल सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये सिक्स पॅक ॲब्स किंवा झटपट बॉडी बनवण्याचं प्रस्थ वाढलंय. एक व्यावसायिक आणि अनुभवी ट्रेनर म्हणून आपण खऱ्या अर्थानं फिटनेस म्हणजे काय हे कसं सांगू शकाल?
1: फिटनेसमध्ये फक्त फिजिकल फिटनेस हा असू नये, फिटनेस हा मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेस या दोन्हींचा कॉम्बिनेशन असावा, ज्यामध्ये फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं, जसं की आपण किती वेळ धावू शकतो किंवा किती वेळ सायकलिंग करू शकतो असे. आणि मेंटल फिटनेसमध्ये अशा गोष्टी ज्या आपल्या पाच फिलिंग्स असतात, जसं की हॅपीनेस, रेज किंवा राग येतो आपल्याला किंवा वाईट वाटतं, मानसिक त्रास तणाव येतो, ह्या गोष्टींना कसं टॅकल करू शकतो आपण, ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल म्हणजेच परफेक्ट फिटनेस.
0: मला तुम्हाला विचारायचं आहे की खूप तरुण अगदी जोशामध्ये येऊन जिम जॉईन करतात पण काही दिवसातच थकवा किंवा दुखापतीमुळं कंटाळतात. ज्यांना नवीन व्यायाम सुरू करायचा आहे त्यांनी सुरुवातीला कशी तयारी करावी?
1: छोट्या छोट्या पावलापासून सुरुवात करावी. जसं की तुम्हाला आता कंटिन्यू व्यायाम करायचा आहे आजपासून, तर तुम्ही एक सूर्यनमस्कारपासून चालू करा. एक सूर्यनमस्कार करण्यासाठी एक मिनिटसुद्धा नाही लागत, पण आज एक केला तर उद्या दोन करा, परवा तीन, महिनाखेरपर्यंत तुमचे 30 सूर्यनमस्कार होतात. असा जिमचा सुद्धा जो व्यायाम असतो तो छोट्या छोट्या पावलांनी, छोट्या छोट्या स्टेप्समध्ये चालू करावा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या दुखापतीसुद्धा नाही होणार आणि त्या दुखापतीमुळे तुमचा व्यायाम बंदसुद्धा नाही होणार.
0: ओके. आजकाल वजन उचलणं म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो ते आणि कार्डिओ याबद्दल तरुणांमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी या दोन्हीचा समतोल कसा साधावा?
1: आपण असं समजून घेऊया की आपल्याला काहीतरी ओझं उचलायचं आहे किंवा ते ओझं उचलून थोडा वेळ चालायचं आहे, तर त्याला आपण फिजिकल फिटनेस किंवा फिजिकल स्ट्रेंथ फिटनेस म्हणूया, ज्यामध्ये तुम्ही शरीराच्या सगळ्या स्नायूंचा व्यायाम करता. आणि कार्डिओचा फिटनेस म्हणजे आपण असं समजू शकतो की स्नायू सोडून शरीरात जे आपले अवयव आहेत बाकीचे, जसं की हार्ट आला, लंग्ज आला, किडनी आली, ब्रेन आलं, ह्या सर्व अवयवांचा व्यायाम असं समजलं तर तो कार्डिओमध्ये आपण पकडू शकतो, जसं की रनिंग आलं, वॉकिंग आलं, जॉगिंग आलं, सायकलिंग, असे व्यायाम.
0: याचबरोबर मला आणि एक प्रश्न विचारायचा आहे. आजकाल तरुणाईला खूप आव्हानांना सामोरं जावं लागतं, भविष्यात सुद्धा जावं लागेल, मनशांतीसाठी योग्य व्यायाम आणि आहार कसा असावा?
1: तर मानसिक तणाव हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. जसं तरुणांना त्यांच्या करिअरचं टेन्शन असतं, एखादा जर नोकरी करणारा तरुण असेल तर त्याला त्याच्या भविष्याची चिंता असते, त्याला फायनान्शियल सेटलमेंटची चिंता असते. तणाव किंवा मानसिक ताण हा एक हॉर्मोन आहे जो आपल्या ब्रेनमध्ये रिलीज होतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या मोबाईलवर जर मेसेज आला की तुमच्या बँकेमधून 50,000 रुपये अचानक कट झाले, तर त्यावेळी जे आपल्याला फील होतं तो मानसिक तणाव, त्या हॉर्मोनचं नाव आहे कॉर्टिझॉल. आता कॉर्टिझॉल हॉर्मोन तयार झाल्यानंतर आपल्याला मानसिक तणाव येतो आणि त्यावेळी आपल्याला भीती वाटते आणि त्या भीतीमध्ये आपल्याकडून चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आता तो हॉर्मोन बॉडीत कमी रिलीज व्हावा किंवा जर रिलीज झाला तर त्याला बॉडी कशी टॅकल करावी, यासाठी तुमचं फिजिकल एक्सरसाइज असणं हे गरजेचं आहे. जसं की एखादा कंटिन्यू व्यायाम करणारा माणूस असतो आणि न व्यायाम करणारा माणूस, या दोघांच्यामध्ये फरक असा तुम्हाला जाणवून येईल की व्यायाम करणाऱ्या माणसाला मानसिक तणाव हे कमी येतं, कारण त्याच्या बॉडीमध्ये कॉर्टिझॉल हॉर्मोन कमी रिलीज होत असतो आणि व्यायाम न करणाऱ्या माणसामध्ये कॉर्टिझॉल हॉर्मोन हा जास्त प्रमाणात तयार होतो.
0: सर, मग स्ट्रेंथ ट्रेनिंग जो जिम एक्सरसाइज आहे आणि योग ह्यामध्ये फरक कसा आहे आणि मानसिक शांतता देण्यासाठी योगा कसं उपयोगी आहे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग कसं उपयोगी आहे?

0: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितला जातो. जसं की जर तुम्ही जिमला जात असाल तर तुमच्याकडे बघून एखादी व्यक्ती म्हणू शकते, तू काय वाटत नाही जिमला जातोस असं. म्हणजे मसल्स जास्त दिसत असतील त्या शरीरावर तरच ती व्यक्ती जिमला जाते असं पकडलं जातं. पण बॉडीमध्ये जेवढे मसल्स जास्त तेवढे रेड ब्लड सेल्स जास्त, आणि जेवढे रेड ब्लड सेल्स जास्त तेवढा ब्लड प्रेशर जास्त, जेवढा ब्लड प्रेशर जास्त तेवढा माणसाला राग जास्त येऊ शकतो. आता ह्या दोन्ही गोष्टी टॅकल करण्यासाठी तुम्हाला योगा हा सर्वोत्तम कसा मानला जाईल? योगा करणारी व्यक्ती जी असते ती त्याचं दिवसभरातलं कामसुद्धा करत असते, प्लस ती डोक्यानं शांतसुद्धा असते. जिम करणारी व्यक्ती जी असते त्या व्यक्तीला राग पटकन येऊ शकतो, ती व्यक्ती रागात चुकीचे निर्णय घेऊ शकते, किंवा आजकाल आपण बघतो जिममध्ये डोक्यात डंबेल घातलंसुद्धा जातं रागाच्या भरत. पण हेच योगाच्या क्लबमध्ये दिसणार नाही तुम्हाला. योगामध्ये मसल्स जेवढे बॉडीत असावे तेवढेच ठेवून मानसिक तणाव, मानसिक ताण या गोष्टींना कसं टॅकल करायचं यासाठी मानसिक फिटनेससुद्धा योगामधून तुम्हाला मिळू शकतो.
1: असं म्हणतात की 80% आहार आणि 20% व्यायाम फिटनेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. तरुणांच्या दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात समतोल आहार म्हणजेच बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो ते नेमकं कसं साधावं, किंवा त्याबद्दल तुमचं मत काय?
0: आता ही टक्केवारी जी आहे ती टक्केवारी 10-20%, 80% ह्यामध्ये डिवाईड न करता आपण असं बघूया, 100% व्यायाम, 100% डाएट आणि 100% रेस्ट. म्हणजे जो व्यायाम तुमचा रोजचा आहे ठरलेला तो तुम्ही 100% केला पाहिजे. जो काही तुमचा आहार आहे जो ज्याला आपण डाएट प्लॅनचा डाएट म्हणतो तो तुम्ही 100% पाळला पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्ही रात्रीची जी झोप घेतली पाहिजे रिकव्हरी ती सुद्धा 100% केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला 100% फिटनेस मिळेल. फॉर एक्झाम्पल आपण असं पकडूया, मोबाईलने आपण जे एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करताना ट्रायपॉड यूज करतो, त्या ट्रायपॉडमध्ये तर 3 पाय असतात, 1, 2, 3. ते तिन्ही पायात जर समान उंचीचे असतील तर तुमचा मोबाईल व्यवस्थित राहील. जर त्यातला एकसुद्धा पाय खाली किंवा वर कमी जास्त असेल तर तुमचा मोबाईल असा स्टेबल राहणार नाही, तो हलणार करणार. असाच आपला फिटनेससुद्धा या तिन्ही गोष्टी 100% असतील तर 100% तुमचा मोबाईल फिट राहील.
1: व्यायाम आणि आहार याबरोबरच पुरेशी झोप आणि विश्रांती फिटनेसमध्ये खूप गरजेची आहे. आजकाल बरेचसे लोक मोबाईल, अभ्यास किंवा कामाच्या नादात रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: झोप जर माणसाला एखाद्या कमी असेल तर त्याचे भयंकर परिणाम होतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघत असाल की आजकालची तरुण पिढी, त्यांच्याकडे सगळं आहे, मोबाईल आहे, गाडी आहे, जे हवं ते शिक्षण आहे, जेवढे हवा तेवढा पैसा आहे खर्च करण्यासाठी, एवढं असूनसुद्धा त्यांच्याकडे एक भीती आहे, करिअरचं टेन्शन आहे. मग हे टेन्शन, ही भीती काही गरज नसतानासुद्धा येण्याचं रिझन हे एकच आहे, रात्रीची झोप पूर्ण न होणे. रात्रीची जर झोप पूर्ण होत नसेल तर तुमच्या ब्रेन सेल्स हे परमनंटली डिलीटसुद्धा होतात. आजकाल आपण सोशल मीडियावर बघू शकतो की असे भरपूर न्यूरोलॉजिस्टचे किंवा ब्रेन एक्सपर्टचे त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 6 ते 8 तासाची जर तुम्ही रेग्युलर झोप ती सुद्धा रात्री जर घेत नसाल तर त्याचे भयंकर ब्रेनवर परिणाम होऊ शकतात.
1: मित्रांनो, विश्वनाथ मकाली सर यांच्यासोबतची फिटनेसबद्दलची ही चर्चा अशीच ऐकूया, पण या रिफ्रेशिंग गाण्यानंतर.

0: या जोशपूर्ण गाण्यानंतर आपण पुन्हा आपल्या मुलाखतीकडे वळूया.
1: आजकाल जिममध्ये गेल्यावर लगेच प्रोटीन पावडर किंवा वेगवेगळे सप्लिमेंट्स घेण्याकडे कल वाढलेला दिसतो. हे कितपत योग्य आहे आणि घरगुती आहारातून पोषणाची गरज आपण कशी भागवू शकतो?
2: आता सप्लिमेंट हा विषय कधी येतो, आपण एक्झाम लिहिताना आधी अँसरशीट आपली भरतो त्यानंतर आपण सप्लिमेंट घेतो ना, की आधी सप्लिमेंट आणि त्यानंतर अँसरशीट घेतो? याचा अर्थ आपण न्यूट्रिशन फुलफिलमेंटमध्ये असं बघूया की आधी नॅचरली जे न्यूट्रियंट्स तुम्हाला मिळालेले आहेत किंवा जे तुमच्याजवळ अवेलेबल आहेत त्याची फुलफिलमेंट झाली आणि तरीसुद्धा तुम्हाला न्यूट्रियंट्सची कमी पडते तर तुम्ही सप्लिमेंटरी फॉर्ममधनं घेतलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आधी आपल्याला सलाईन लावतात,
1: बरोबर,
2: आणि त्यानंतर जे काही त्यांचं मेडिसिन आहे, अँटीबायोटिक वगैरे आहे, ते देतात. त्या सलाईनमध्ये काय असतं तर ग्लुकोज असतं, तर ते ग्लुकोज आपण नॅचरली खाऊ शकत नाही आहे. आजारी पडल्यावर आपल्याकडून जेवण जास्त जेवलं जात नाही म्हणून आपल्यात बॉडी वीक झालेली असते, त्यामुळे डॉक्टर आधी सलाईन लावतात आणि त्यानंतर न्यूट्रियंट्स देतात. याचा अर्थ असं नाही की आपण रोज एक वेळचं जेवण बंद करून रोज सलाईन लावू. तसंच सप्लिमेंटरी फॉर्ममधून जे काही आपल्या समोर जे प्रोडक्ट्स आलेले आहेत ते ॲक्च्युली आपल्या गरजेचे आहेत का किंवा ते न्यूट्रियंट्स आपल्याकडून नॅचरली फुलफिल होत गेले आहेत का हे पाहूनच मग ते सप्लिमेंटची गरज आहे की नाही हे पाहावं. जसं की प्रोटीन हा शब्द आपल्याला प्रोटीन पावडर हे आपल्या समोर जेव्हा आलं तेव्हाच आपल्याला लक्षात आलं. आता आजकाल आपल्याला जी फिटनेसच्या नावाखाली नॉलेज आहे किंवा जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ते कोणत्या इंडस्ट्रीचं किंवा कोणत्या सप्लिमेंटचं प्रोडक्ट तर नाही आहे ना हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही गुगलवर जाऊन प्रोटीन कशामध्ये आहे हे बघता तेव्हा आधी तुम्हाला सप्लिमेंट्स दिसतील. तिथे हे नाही दिसणार की तुमच्या राजमामध्ये वरणाच्या शेंगा ज्या असतात किंवा श्रावण घेवडा जो असतो त्यामध्ये सुद्धा प्रोटीन आहे, तिथे दिसणार नाही. पण एखादं सप्लिमेंटचं प्रोडक्ट नक्की दिसणार. तर याच्यामागे कुठली इंडस्ट्री तर नाही आहे ना जी अननेसेसरी आपल्याला प्रोटीन घ्यायला भाग पडते, हे आपण पडताळून पाहूनच ते प्रोडक्ट घेतलं पाहिजे.
1: अनेक तरुणांचा असा गैरसमज आहे की फिट राहण्यासाठी महागड्या जिमची किंवा महागड्या डाएट फूडची, जसं की आपण आता एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणतो, ब्रोकोली किंवा बेरीज, ॲव्होकॅडो, या सगळ्यांची गरज असते. पण सर्वसामान्य घरातील तरुण कमी खर्चात स्वतःला फिट कसं ठेवू शकतात?
2: आता सगळ्यात आधी आपण हे बघूया की व्यायाम करणं गरजेचं का आहे. सर्वायवलसाठी आपल्याला अन्न पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा पाहिजे, आणि त्या भरपूर कालावधीसाठी पाहिजेत. आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा जी आपली गरज आहे ती गरज भागवण्यासाठी आपल्याकडून जी शरीराची हालचाल झाली पाहिजे. आपण जर 50 वर्षापूर्वी जाऊन बघितलं तर एक कुटुंब चालवण्यासाठी आपण जास्तीत जास्त 1 किंवा 2 पोती धान्याची जुळणी करत होतो. पण आजकाल असं झालेलं आहे की आपण आपलं फ्युचरसुद्धा असं बघतो आहे की AC केबिनमध्ये मला जॉब पाहिजे, माझ्या शरीराची हालचाल जास्त नसली पाहिजे आणि मी इथे बसून काम करणार आणि मला महिन्याला 1 लाख रुपये मिळालं पाहिजे. त्याच्यानं तुमचं आयुष्य नक्की सेट होईल पण तुमच्या शरीराची हालचाल होणार नाही, तुम्ही फिजिकली आणि मेंटली वीक होत जाणार. आणि त्यासाठी तुमची हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे आणि याला व्यायामाशिवाय तुमच्याकडे पर्यायच राहिलेला नाही. मग आता ह्या व्यायामामध्ये शरीराची हालचाल करणं फक्त गरजेचं आहे, ना की तुम्ही AC जिममध्ये जाऊन, महागड्या जिममध्ये जाऊन त्या ट्रेडमिलसारख्या मशीन्सवरच तुम्ही व्यायाम केला पाहिजे असं काहीही नाही. तुम्ही एक सूर्यनमस्कार जरी घरी करू शकत असाल जे तुमच्या सभोवतालच्या वातावरणात उगवलं

0: जातं, पिकलं जातं, जसं की पेरू, केळी असे पदार्थ म्हणा, हे तुम्ही जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे. आणि शारीरिक हालचाल करण्यासाठी तुम्ही कोणताही व्यायाम करा, असं काहीही कंपल्शन नाही की जिमचाच व्यायाम केला पाहिजे किंवा कार्डिओच केलं पाहिजे किंवा योगाच केला पाहिजे. तुम्ही एक सूर्यनमस्कार करत करत महिनाखेर 30 सूर्यनमस्कारसुद्धा करू शकता. आजकाल मोबाईलमुळे आपल्याला माहीत नसलेल्या भरपूर गोष्टी आपल्याला माहीत होतात, जसं की ॲव्होकॅडो हे फ्रूट खाल्लं पाहिजे किंवा ब्रोकोली खाल्लं पाहिजे. आता ह्या सगळ्या युरोपियन आणि अमेरिकन गोष्टीचे प्रोडक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल, त्यांचे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असतील किंवा सप्लिमेंटरी प्रोडक्ट्स असतील. आजकाल मोबाईलमुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट कळते, जसं की एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये कोणकोणते न्यूट्रिशन्स आहेत, कोणकोणते नाही आहेत, आणि आपल्याला आपल्या सभोवताली पिकणाऱ्या न्यूट्रियंट्सची व्हॅल्यू का नाही आहे. तर लहानपणी आपल्याला आठवतं का बघा, की आपण आपल्या पालकांना विचारायचो, आपले पालक आपल्याला सांगायचे आंबाड्याची भाजी केली खा, कारलं खा, शेपू खा. आपण त्यांना का म्हणून विचारायचो, तर ते आपल्याला एकच उत्तर द्यायचं आहे, सांगतोय तेवढं कर गप पाई, मग आपल्याला ते नाईलाज असतो खायला लागायचं. आणि आज आपल्याला त्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये काय काय न्यूट्रियंट डिटेल्स आहे ते प्रॉपर कळतं. आणि आज आपल्याला असं वाटतं की ते आपल्याला कळलंय म्हणजे तेच खरं आहे, आपल्या पालकांनी आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे म्हणून त्यांची माहिती त्यांना नाही आहे, किंवा त्यांनी सजेस्ट केलेल्या न्यूट्रियंट्समध्ये काहीच न्यूट्रिशन नाही आहे असं आपण समजतो. गुगलवर जाऊन तुम्ही बघितला तर ब्रोकोली, ॲव्होकॅडो अशा गोष्टीचं प्रॉपर न्यूट्रिशन डिटेल तुम्हाला दिसेल. आणि हेच जाऊन जर तुम्ही आंबाड्याच्या भाजीमध्ये, शेपूच्या भाजीमध्ये काय काय न्यूट्रिशन आहे बघितला, हे तर तुम्हाला एवढं प्रॉपर दिसणार नाही. मग आपला समज असं होतो की ह्यामध्ये जर काही दिसतच नसेल तर ह्या गोष्टीत काही नाहीच आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या सभोवताली पिकणाऱ्या भाजीपाल्यामध्ये वगैरे काही न्यूट्रियंट्स नाहीच आहेत, आणि जे त्यांनी सांगितलं आहे त्यामध्ये न्यूट्रियंट्स आहेत असा समज होतो. आणि आपल्याकडून त्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवण्याचा किंवा त्या गोष्टी जास्त पटायला लागतात ज्या गुगलवर आपल्याला अवेलेबल आहेत.
1: फास्ट फूड, चायनीज, तेलकट पदार्थ या सगळ्यांचं सेवन तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतं. मग त्याचा आपल्या तब्येतीवर कसा परिणाम होतो?
0: आता आपला लिव्हर जो आहे तो नॅचरल न्यूट्रियंट्स ज्या फॉर्ममध्ये आहे तो पचवण्यासाठी बनलेला आहे. जर समजा आज आपण आधुनिकीकरणमध्ये नाही आहोत, आदि मानव आहोत, तर आपल्याला गोड खाऊ वाटलं तर आपण काय खाल्लो असतो? आपण ऊस शोधलं असतो, ऊस चावून खाल्लो असतो, चावून चावून त्याचा रस पिलो असतो आणि तो ऊसाचा चोथा टाकून दिला असता. आजकाल झालंय काय, आपल्याला जर गोड खाऊ वाटत असेल तर डायरेक्ट आपण साखर घेतो. आता लिव्हर हा असा बनलेला आहे, जर तुम्ही फळ खाल्ला, फळ चावून खाणार तुम्ही, फळांचा चोथा आपल्या पोटामध्ये जाणार, त्या फळाच्या छोट्या छोट्या तुकड्यावर जो ग्लायकोजनचा रस लागलेला असतो तो तेवढाच लिव्हर ओढून घेतो, शोषून घेतो, आणि बाकीचा चोथा म्हणून तो चोथा समजून बाजूला काढून टाकतो. आता ह्यामध्ये दोन गोष्टी होतात, तुमच्या लिव्हरला काम मिळतं, तुमच्या लिव्हरला जेवढं हवं तेवढं न्यूट्रियंट्स मिळतं, आणि तुमच्या लिव्हरला नको असलेलं प्रोडक्टसुद्धा तुम्ही काढून टाकलं जातं तुमच्याकडून, आणि ह्यामध्ये तुमची पूर्ण अन्ननलिकासुद्धा स्वच्छ राहते. आता ह्यामध्ये आपण काय करतो आहे, आधुनिकीकरणामध्ये आपण ज्वारीच्या पिठापासून, भाजीच्या ग्रेव्हीपासून, फास्ट फूडमध्ये प्रत्येक गोष्ट ही क्रश करून टाकली जाते. आता क्रश करून टाकल्यानंतर लिव्हरचा नाईलाज होतो, ज्या फॉर्ममध्ये आपण टाकलेला आहोत तो फॉर्म आहे तसा ॲब्झॉर्ब केला जातो लिव्हरकडून, म्हणजे गरज नसलेले कॅलरी लिव्हरकडून ओढले गेले बॉडीमध्ये, तो एक्स्ट्रा फॅटमध्ये डिपॉझिट झाला, आणि अशामुळे लिव्हरसुद्धा अनहेल्दी झाला. जसं आपली शरीराची हालचाल आपण थांबवलो तर आपण खराब होतो, तसं लिव्हरलासुद्धा आपण काम जर नाही दिलो तर लिव्हरसुद्धा खराब होतो. त्यामुळे फास्ट फूड खाल्ल्याने अननेसेसरीली बॉडीत न्यूट्रियंट डिपॉझिट होतात आणि अशा पद्धतीनं तो हानिकारक आहे.
1: बरं, वजन कमी करण्यासाठी अनेक जण चुकीच्या पद्धतीने क्रॅश डायटिंग किंवा त्यासारखे काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे डायट्स करत असतात, याचे शरीरावर दुष्परिणाम कसे होतात?
0: आता आपण एक उदाहरणार्थ बघूया. एक बाळ ज्यावेळी जन्मतं त्यावेळी त्याचं वजन 2 ते 3, 3.5 किलोच्या दरम्यान असतं. तेवढ्या वजनाचं बाळ बनण्यासाठी जर 9 महिने लागत असतील तर एवढ्या मोठ्या शरीरातला थोडासुद्धा बदल आपल्याला करायचा असेल तर तो आपण कालांतराने केलेलाच चांगला.
1: बरोबर,
0: समजून चालूया आपण एका व्यक्तीचं वजन 100 किलो आहे आणि त्याला 25 किलो कमी करायचं आहे. त्याने जर ऑपरेशन करून 25 किलो एका तासात जर कमी केला, हे चांगलं की त्याने एक वर्षभर व्यायाम करून महिन्याला 250 ग्रॅम 500 ग्रॅम ह्या हिशोबाने केलेलं चांगलं? तर ऑब्व्हियसली त्याने एक वर्षभर व्यायाम केलेलंच आणि जेवढा ग्रॅज्युअल शरीरामध्ये बदल करण्यासाठी घेऊ तेवढं चांगलं असतं. ना की समजा आता माझं 100 किलो आहे, मला 2 महिन्यात काही पण करून 70 किलो वजन कमी करायचं आहे, उद्यापासून फक्त मी सकाळी एक अंडी खाणार, दुपारी एक ऑरेंज खाणार, रात्री एक केळ खाणार, असं क्रॅश डायट म्हणजे सडनली सगळं बंद करणं, असं केलं तर आपलं शरीराचं वजन तर कमी होईल पण तेवढेच आपण धोक्यांनासुद्धा निमंत्रण देऊ.

0: बरोबर. शेवटचा प्रश्न सर, जे तरुण श्रोते ऐकतायत त्यांना फिटनेसच्या प्रवासात सातत्य राखण्यासाठी आणि स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल?
1: माझ्या मते तुम्हाला तुमचा फिटनेस ठेवायचा असेल तर तो दुसऱ्याला दाखवण्यासाठी कमी असावा, आणि स्वतःला फिटनेस म्हणजे काय हवं आहे हे स्वतःला विचारून, किंवा स्वतःला जर माहीत नसेल तर एखाद्या एक्सपर्टला विचारून आपल्या फिटनेसचं टार्गेट आधी आपण फायनल केलं पाहिजे की माझ्यासाठी फिटनेस म्हणजे काय आहे, आणि ते फायनल केल्यानंतर त्याचा एक प्लॅन तयार करा तुम्ही. मग तो डाएट प्लॅन असेल, वर्कआउट प्लॅन असेल, इतर काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते प्रॉपर बसवा आणि त्या मार्गावर तुम्ही प्रॉपर चला, जेणेकरून गैरसमजुतीमुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट नाही होणार आणि तुमच्याकडून काही चुका नाही होणार. तुमचा फिटनेस तुम्हाला माहीत असेल, तुमचा डाएट तुम्हाला माहीत असेल, आणि त्यावर चालायचा तुमचा मार्गसुद्धा तुम्हाला माहीत असेल, त्यामुळे तुमच्याकडून चूक तर काहीच नाही होणार. आणि सातत्य राखण्यासाठी कोणतंही कारण लागलं नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या व्यायामाचं सातत्य राखायला. जसं एखाद्याला आपण विचारलो की सर तुम्ही कंटिन्यू व्यायाम करण्यासाठी काय करता, तर तो काहीच नाही सांगत, एकच सांगतो मी कंटिन्यू व्यायाम करतो. त्याच्याकडे काही रिझनच नसतं कंटिन्यू न व्यायाम करण्याचं, त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा रिझन नसलं पाहिजे की व्यायाम मी ह्या गोष्टीमुळं करू शकत नाही आहे, कारण नसलं पाहिजे. तुम्ही सुद्धा रोज वर्कआउट केलंच पाहिजे.
0: धन्यवाद सर, तुम्ही आज आमच्या युववाणी या कार्यक्रमात आलात आणि तरुणांना व्यायाम, आहार तसंच मनःशांती याविषयी अत्यंत मोलाची व फार उपयोगी अशी माहिती दिलीत. तसंच सोशल मीडियाच्या प्रभावाखाली येऊन जे तरुण वेगवेगळ्या प्रकारचे डाएटिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फूड्स यामध्ये उगीचच आपले वेळ पैसा वाया घालवतात, त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन दिलं. त्याचबरोबर आपला भारतीय आहार किंवा आपल्या सभोवताली पिकणारा जो आहार आहे तो कसा उपयोगी आहे याबद्दल तुम्ही मार्गदर्शन दिलं. याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, विश्वनाथ बकाली यांच्यासोबत फिटनेस आणि आहार याबद्दलची चर्चा आत्ताच आपण ऐकली. आता युववाणी या कार्यक्रमात शेवटी ऐकूया हे जोशपूर्ण गीत.

श्रोते हो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात आपण व्यायाम आणि समतोल आहार याविषयी विश्वनाथ बकाली यांची मुलाखत ऐकली. बातचीत आणि निर्मिती सहाय्य प्रणव लिमये, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, युवळणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात, ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूला ही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11:00 आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
3: श्रोतेहो, ठीक 6:00 आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार. हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया टाइमपास या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. या गीताला संगीत दिलंय चिनार महेश यांनी.

श्रोते हो, ठीक 6:20 आपण ऐकणार आहात संस्कृत समाचार. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारे नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
0: उमेद जीवनाची.

फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.
3: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
4: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
3: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात, मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
5: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
6: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
7: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.

0: जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीवाद.
1: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
2: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा. बे एके बे, बे दुणे चार, कान देऊन ऐक हा मन.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज आणि उद्या बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
3: श्रोते हो, ठीक 7 आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल. आणि मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी शेतपीक नुकसान, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या संधी या बाबींचा एकत्रित विचार करावा. पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून आकडेवारीची प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असं अग्रवाल यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकानं बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पीक स्थिती, पाणी टंचाई, भूजल पातळी, चाऱ्याची उपलब्धता आणि शेतकरी मदत वितरणाचा आढावा घेतला. त्यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी आणि अन्य विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी अग्रवाल यांनी सूचना केल्या. बीड जिल्ह्यातल्या 1353 गावांमध्ये सुमारे 8.25 लाख शेतकरी दुष्काळबाधित आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकानं केली. सोलापूर जिल्ह्यातही या पथकानं पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. आगामी उन्हाळ्यापासून जलसंधारणाची कामं सातत्यानं राबवणं गरजेचं आहे. जानेवारी ते मे या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण तसंच जनजागृती उपक्रम राबवून पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येईल अशी माहिती पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी दिली. जलसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढ

0: होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर केला, मात्र केंद्रीय पथकाची पाहणी, सर्वेक्षण, पंचनामे इत्यादीमध्ये वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज जळगाव इथं केला. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कुंभमेळ्यासाठीचे 36,000 कोटी रुपये आणि शक्तीपीठ महामार्गासाठीचे 80,000 कोटी रुपये हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरावा आणि दसऱ्यापर्यंत दुष्काळग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी 1,00,000 रुपये जमा करावेत अशी मागणी त्यांनी केली. शेतमजुरांना आर्थिक मदत तसंच स्वयंपाकाच्या गॅसचे वर्षाकाठी 12 सिलेंडर मोफत द्यावेत, जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये अशा मागण्याही त्यांनी मांडल्या. मुंबई शहरातल्या 7 कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. शिवडी, सायन, कुलाबा, माहीम, मांडवी, प्रिन्सेस डॉक, वरळी आणि कफ परेड या 7 कोळीवाड्यांच्या सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची ही समिती सीमांकनाच्या मोजणी नकाशांवर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून 3 महिन्यांच्या आत शासनाला शिफारस करणार आहे. मुंबईतल्या कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी यापूर्वी प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि मोजणी करून नकाशे तयार करण्यात आले होते. या नकाशांमध्ये दर्शवलेल्या सीमांबाबत विविध प्राधिकरणांकडून हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सीमांकन अंतिम करण्यासाठी शासनानं समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोघांना अटक केली आहे. एका कथित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीशी त्यांचा संबंध आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर सलीम इस्माली डोला आणि त्याचे साथीदार ही टोळी चालवतात. प्रवीण उर्फ नागेश शिंदे आणि ब्रिजेश मोराडिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. मुंबईतल्या विविध तपास यंत्रणांनी डोला आणि त्याच्या साथीदारांविरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीनं तपास सुरू केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतर इथं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलकांची धरपकड सुरूच आहे. विविध ठिकाणांवरून सुमारे 3,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर या कारवाईत 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी नवी दिल्लीत विमानातूनच ताब्यात घेतलं. माणिक सरकार, पिनराई विजयन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या 4 माजी मुख्यमंत्र्यांसह इतर अनेक नेतेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा, युट्यूबर ध्रुव राठी यांच्यासह इतरांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 हून अधिक कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना सोडून देण्यात आलं. जंतरमंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतली 45 मेट्रो स्थानकं आज रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा गस्त वाढवण्यात आली आहे. जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत, तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या साधारण 200 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी 50 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतलं.
0: परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त

0: यांनी राजीनामा द्याव्या या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यातल्या एस एम जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि इतर चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी एस एम जोशी पुलाजवळच्या जमावाचं ड्रोननं चित्रीकरण केलं जात असल्याचं गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या निदर्शनाला आलं होतं. फ्लाय दुबई कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर सहवैमानिकानं केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 30 सप्टेंबरला झालेल्या या प्रकाराबाबत अपहरण विषयक कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा युएपीए अंतर्गत काल 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. स्मित मच्छार यांच्यावरचा हल्ला हा व्यापक कटाचा भाग असल्याचा सरकारी यंत्रणांना संशय आहे. उद्यापासून राज्यात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. यासाठी कोल्हापूरवासीय सज्ज झाले असून यंदाच्या वर्षी देवी अंबाबाईच्या स्कंदमाता देवी वैष्णवी त्रिगुणात्मिका रुपात पूजा बांधली जाणार आहे. मंदिर परिसर सुसज्ज आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघाला आहे. भवानी मंडपात संध्याकाळी 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तुळजापूर माहूर आंबेजोगाईसह आदिशक्तींच्या विविध मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासह येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. तुळजापूर इथं उद्या पहाटे देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा पूर्ण करून सिंहासनारूढ होईल. त्यानंतर घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. माहूर इथं रेणुका माता मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेनं 2024-25 या वर्षाचे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्यस्तरीय कविता राजधानी पुरस्कार प्रसिद्ध कवी गीतकार प्रवीण दवणे यांना दिला जाणार आहे. कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, नाटक, ललित गद्य, बालवाङ्मय, वैचारिक आणि संपादन अशा विविध क्षेत्रात एकंदर 35 जणांचा गौरव केला जाणार आहे. त्यात विवेक गोविलकर, डॉ दिलीप पांढरपट्टे, प्रज्ञा जांभेकर इत्यादींचा समावेश आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या काळात रत्नागिरीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विदर्भातही उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर काही भागात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल आणि मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍप वर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
3: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.

0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर अर्थात GST परिषदेची 57वी बैठक नुकतीच नवी दिल्ली इथे पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने वस्तू आणि सेवा कर नोंदणी, परतावा आणि न्याय निर्णय यासारख्या प्रक्रियांमधल्या सुधारणांसोबतच अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. GST परिषदेतले हे निर्णय आणि शिफारशींसोबतच त्याचे संभाव्य परिणाम काय होतील याविषयी सनदी लेखापाल रोहित बोरा यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. बोरा सर नमस्कार, वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, नवी दिल्ली इथं झालेल्या 57व्या GST अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषद बैठकीत कोणते कोणते महत्वाचे निर्णय आणि शिफारशी करण्यात आल्या आहेत?
1: नमस्कार. नवी दिल्ली येथे झालेल्या 57 काउन्सिल मीटिंगच्या संदर्भात काही महत्वाचे आणि आमूलाग्र बदल घडवण्यात आलेले आहेत. मला वाटतं हे जे बदल आहेत ते मुख्यतः एक स्मॉल बिझनेस फंडच्या दृष्टिकोनातनं एक चांगली स्टेप सरकारने घेतली आहे असं म्हणता येईल. महत्वाचे बदल म्हणजे GST जी नोंदणी आहे, रजिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, ती प्रक्रिया जी आहे ती अजून सुलभ करण्यात आली आहे आणि अवघ्या 3 कामकाजच्या दिवसांमध्ये GST नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचं सरकारने सांगितलेलं आहे. त्याचसोबत जे काही नोंदणी प्रक्रियामध्ये नंतर बदल होतात, जसे काही कुठल्या व्यापाऱ्याचे नाव असेल, पत्ता असेल, त्यांना कुठे एक ऍडिशनल बिझनेस प्लेस म्हणजे नवीन कार्यशाळा सुरू करायची असेल तर त्याचा पत्ता जो काही बदल असेल, असे जे काही आहेत ते सगळे स्वयंचलित म्हणजे ऑटोमाइज्ड त्याची मंजुरी मिळणार आहे. म्हणजे परवानगी आणि जो काही वेळ आधी जात होता तो जाणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इनव्हॉइस मिसमॅच हा एक खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण देशापुढे आहे. एखाद्या विक्रेत्याने जर माल विकला आणि त्याने जर तो GST चुकवलेला नसेल तर त्याचा पूर्णतः जो भार आहे तो खरेदीदारावर येतो आणि त्याला नोटीस बजावली जाते की तुझ्या सप्लायरने म्हणजे तुझ्या विक्रेत्याने तो GST भरलेला नाही. आणि अशा या मिसमॅचच्या ज्या नोटीसेस आहेत त्या मिसमॅचच्या नोटीस संदर्भात सुद्धा एक चांगला बदल झाला आहे की ते ऑटोमाइज्ड लिंकिंग त्यांनी केलं आहे इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टीम IMSच्या द्वारे. आता खरेदीदारांनी जोपर्यंत तो ITC स्वीकारला नाही तोपर्यंत तो रिटर्नमध्ये जाणारच नाही. म्हणजेच ह्या मिसमॅचच्या ज्या नोटीसेस आहेत त्या बऱ्यापैकी पुढच्या येत्या काळात कमी होतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. तसेच काही कायद्यांमध्ये शिथिलता केली आहे. शिथिलता अशी की GST मध्ये अधिकाऱ्यांना आधी प्रोसिक्युशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फौजदारी खटला जिथे गुन्हा दाखल करतात त्याची मर्यादा 1 कोटींपासून ती आता 5 कोटींवर गेलेली आहे. हा एक खूप चांगला बदल आहे असं मला वाटतं. त्याचसोबत GST अंतर्गत अटक करण्याचा अधिकार आहे म्हणजे होता तो आता पूर्णतः काढून टाकण्यात आलेला आहे.

0: आता जीएसटी अधिकाऱ्यांना डायरेक्ट कोणाची अटक करता येणार नाही. तसेच इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे जिथे आपण उलट कर रचनेतील परतावा असं संबोधतो मराठीमध्ये, तर तिथे सेवांवरील जो काही आयटीसी आहे त्याचाही समाविष्ट करण्यात आलेला आहे. अर्थात हे सगळे बदल कालांतराने होणार आहेत. कालांतराने यासाठी की काही बदल या 1 नोव्हेंबर पासून होणार आहेत आणि काही बदल 1 एप्रिल पासून होणार आहेत. पण हे सगळे मुख्यतः मोठे बदल आता सरकारने प्रपोज केले आहेत. त्याचसोबत 5 कोटींपर्यंत ज्यांची उलाढाल आहे आणि ज्यांचा केवळ B2C म्हणजे जे अनरजिस्टर्ड डीलर सोबत ज्यांचा व्यवहार असणार आहे त्यांना वार्षिक 1च रिटर्नचा पर्याय सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजे त्यांना दर महिन्याला दर 3 महिन्याला रिटर्न भरण्याची गरज नाही, फक्त दर 3 महिन्याला त्यांना टॅक्स भरावा लागेल आणि रिटर्न मात्र वर्षातून एकदाच ते भरतील. तर त्यांची बरीचशी कम्प्लायन्स कॉस्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्यात मोठ्या प्रमाणात सेव्हिंग होईल. तसेच राज्यांमध्ये जेव्हा माल वाहतूक होते तर आता काय होतंय की इतर राज्यांमध्ये जेव्हा माल वाहतूक होते तर इन ट्रान्झिट म्हणजे एका राज्यापासून दुसऱ्या राज्यापर्यंत जाण्यात जर 2-3 राज्यांना ओलांडून जावं लागत असेल तर तिथे प्रत्येक राज्यात त्या माल वाहतुकीच्या गाडीची तपासणी होते, त्याला थांबवलं जातं, तर ते पण अधिकार सगळे काढून टाकण्यात आले आहेत.
1: GST 2.0 अंतर्गत या बैठकीत प्रशासकीय आणि कायदेशीर नियमांचं सुलभीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. याचं विश्लेषण कसं कराल आणि त्याचे भविष्यात काय परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं?
0: महत्वाचा बदल म्हणजे सगळ्यात महत्वाचा असा बदल आहे की GST अधिकाऱ्यांना आधी अटक करण्याचे अधिकार होते, तर आता GST अंतर्गत अटक करण्याचा अधिकार पूर्णतः काढून टाकण्यात आलेला आहे. तसंच फौजदारी खटला म्हणजे प्रोसिक्युशनची जी मर्यादा आहे ती 1 कोटींवरून आता 5 कोटीपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे GST मध्ये ज्या नोटिसेस सर्व केल्या जायच्या ज्याला आम्ही शो कॉज नोटीस असं म्हणतो की काही छोट्या छोट्या कारणांना सुद्धा नोटीसेस दिल्या जायच्या आणि त्याला काही किमान मर्यादा नव्हती, तर आता 10,000 जर टॅक्स आकारणीचा प्रश्न असेल तर त्याला शो कॉज नोटीस ही जाणार नाही आणि तिथे मात्र वेगळ्या प्रक्रियेने त्यांना असेसमेंट होईल किंवा ती वसुली करण्यात येईल. पण शो कॉज नोटीस आणि त्या सगळ्या पुढच्या भानगडींना कुणाही डीलरला सामोरे जावं लागणार नाही. हे मोठे बदल झालेले आहे.
1: वस्तू आणि सेवा कर परिषदेत इनपुट टॅक्स क्रेडिट आणि रिफंड करता करण्यात आलेली शिफारस कोणती आहे, त्यामुळे बाजारपेठेत काही फरक पडेल का?
0: सर्वप्रथम आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊयात. GST अंतर्गत आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ज्या सेवा किंवा वस्तू आपण ऍज अ बिझनेसमॅन ऍज अ डीलर घेतो तर त्याच्यावरचा परतावा त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला मिळतो. आता कुठे कुठे या गोष्टींमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट हा ब्लॉक केलेला असतो, कलम 17(5) अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट बऱ्याच ठिकाणी ब्लॉक केलेला आहे. तर ते ब्लॉक हटवून आता काही गोष्टींमध्ये जिथे आधी क्रेडिट मिळायचा नाही तो क्रेडिट मिळणार आहे. उदाहरणार्थ एम्प्लॉईजच्या ज्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहेत, आउटडोर केटरिंग सर्व्हिसेस आहेत, या गोष्टींवरती आता पुढे जाऊन इनपुट क्रेडिट मिळणार आहे. तसंच फ्री सॅम्पल्स आहेत, मुदत संपलेला साठा आहे तो जेव्हा साठा संपवला जातो तर त्याच्यावरती सुद्धा GST भरावा लागायचा, म्हणजेच काय की इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो मिळायचा नाही, तर तो आता सगळा मिळणार. दुसरा मुद्दा म्हणजे परतावाची जी प्रक्रिया आहे ज्याला आपण रिफंड म्हणतो, सो ITC चा जो रिफंड आहे जिथे एक्सपोर्ट सर्व्हिसेस होतात, एक्सपोर्ट गुड्स होतात, तिथे ITC चा परतावा मिळतो. तर हा परतावा याची कालावधी आधी 15 दिवसांची होती, तर आता ती

0: संकल्पना अशी आहे की जिथे विक्रीचा करचा जो रेट आहे, जो दर आहे, तो समजा उदाहरणार्थ 28% आहे किंवा 18% आहे आणि खरेदीचा दर जो आहे तो त्याच्यापेक्षा जास्त आहे, उदाहरणार्थ 40% आहे, तर अशा केसमध्ये माझा इनपुट साठा वाढलेला असतो आणि त्या इनपुट साठ्यावरती सुद्धा तुम्हाला रिफंड घेता येतो. तर त्याला आम्ही उलट कर रचना किंवा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणतो. तर त्यामध्ये आधी सेवांवरती जो आयटीसी भरला जायचा त्याचा समाविष्ट नव्हता, पण आता त्याचाही समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा आता अशा बिझनेसमॅनची कॉस्ट ही कमी होणार आहे आणि नक्कीच त्यांना प्रॉफिट त्यांचा वाढेल आणि तो प्रॉफिट त्यांनी पुढे पास ऑन करावा ही सुद्धा अपेक्षा सर्वांची राहणार आहे.
1: वस्तू आणि सेवा करदारांशी संबंधित मुद्द्यांचा आढावा आता वर्षातून एकदाच घेण्यात येणार आहे. यासोबतच परिषदेतल्या अन्य निर्णयांमुळे करदात्यांना आणि अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल?
0: सर्वप्रथम मी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. आता सरकारने खुलासा केला आहे की जीएसटी रेट्स जे आहेत, कर दर ज्याला आपण म्हणतो, वस्तू सेवांवरील जे काही कर दर आहेत त्याचा एकदाच वर्षातून एकदाच आढावा घेतला जाईल. आणि त्यामुळे जो काही आता सध्या स्थितीमध्ये काय होत होतं की जे संभ्रम निर्माण होत होतं, कन्फ्युजन निर्माण होत होतं की एका अमुक अमुक तारखेपर्यंत हा रेट होता, पुढे तो रेट बदल करण्यात आला आणि असं सारखं चालायचं, तर याला नक्कीच आळा बसणार आहे. आणि हा संभ्रम, हा कन्फ्युजन जेव्हा बंद होईल तेव्हा मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी करण्यात दोन्ही बाजूंना, सरकार आणि करदाते यांना सुलभता मिळेल. जीएसटी नोटिसेस, जीएसटी सर्क्युलर्स, नोटिफिकेशन्स या मात्र बाबत तसा खुलासा केलेला नाहीये, त्यामुळे जीएसटी नोटिसेस सर्क्युलर्स हे वर्षातून एकदाच निघतील का, हे सारखेच बदल जे काही त्यांना घडवण्यात येतात किंवा वेळोवेळी जे काही टिप्पणी केली जाते आणि त्याच्यामुळे बदल होतात तर ते चालू राहतील, याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहेतच. तसंच महत्वाचे बदल जे झालेले आहेत ज्याच्यामुळे करदात्यांना आणि सरकारला काय फायदा होईल, हा तुमचा दुसरा प्रश्न होता इथे. सर्वप्रथम मला असं वाटतं की कायदा हा नेहमी अंमलबजावणीच्या दृष्टीने नक्कीच त्याची आखणी केली पाहिजे, पण सोबतच कायद्याची भीती नको आहे. आणि ती भीती जी निर्माण झालेली होती ती आता दूर करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात मोठा तो निर्णय म्हणजे की फौजदारी खटल्यांचा जो काही मर्यादा आहे ती 5 कोटींपर्यंत घेतलेली आहे आणि अटक करण्याची जी प्रक्रिया किंवा जे राईट्स त्यांना दिलेले होते अधिकाऱ्यांना तेही संपूर्णतः आता त्यांचे काढून टाकण्यात आलेले आहेत. सो हे दोन्ही खूप चांगले बदल झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे रिफंड प्रक्रिया जेवढी सुलभ तेवढे करदात्यांना तो जास्तीत जास्त फायदा आणि सरकारप्रती तो विश्वास जास्त लोकांचा राहणार आहे. तर रिफंड जेवढा जास्तीत जास्त आणि सुलभता ऑटोमाइज्ड प्रोसिजरने येणार आहे त्यामुळे काय होणार आहे की कॅश फ्लो सिस्टीम सुधारणार आहे, त्याच्यामुळे करदात्यांना तर फायदा आहेच आणि सरकारप्रती विश्वासही निर्माण होईल. कौतुकास्पद ही मला वाटतं स्टेप सरकारने घेतलेली आहे. तिसरा मुद्दा म्हणजे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजेच आपण आताच थोड्या वेळपूर्वी बोललो की उलट कर रचनेतील परतावा, तर यामध्ये सेवांचाही समाविष्ट करण्यात आलेला आहे. आतापर्यंत सेवांचा जो काही आयटीसी होता तो त्याच्यात समाविष्ट नव्हता, तर यामुळे सुद्धा करदात्यांना त्याचा आता आयटीसीचा परतावा मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांना नक्कीच चांगल्या प्रकारे त्यांची कॉस्ट कमी होणार आहे. तसेच पेनल्टी रिलेटेड जे काही आहेत प्रोव्हिजन, जनरल क्लॉजेस पेनल्टी आहे, तर ती पेनल्टीची मर्यादा 25,000 वरून 10,000 पर्यंत करण्यात आलेली आहे. सो 15,000 रुपये सीजीएसटी, 15,000 रुपये एसजीएसटी किरकोळ पेनल्टीज असतील ते लोकांचे वाचणार आहेत, हा खूप मोठा एक फायदा राहणार आहे. छोटे करदाते म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 5 कोटींपर्यंत आहे आणि ज्यांचा केवळ आणि केवळ बी टू सी म्हणजे ज्यांचा अनरजिस्टर्ड लोकांना सगळा सप्लाय आहे. उदाहरणार्थ किराण दुकानदार तो एका व्यापाऱ्याला दुसऱ्या व्यापाऱ्याला विक्री करत नाहीये, तो सगळ्या सामान्य लोकांना माल विक्री करतोय, तर त्याला वर्षातून एकदाच रिटर्न भरायचा आहे, त्यामुळे त्याची कॉस्ट ऑफ कम्प्लायन्स जी आहे ती चांगल्या प्रमाणात कमी होणार आहे. असे सगळे फायदे लोकांपर्यंत पोहोचणार आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच त्यांची कॉस्ट ऑफ ऑपरेशन, कॉस्ट ऑफ कम्प्लायन्स ही कमी झाली की लोकांना तो उत्साह आनंद राहणार आहे. आणि जसं मी बोललो की त्याची भीती लोकांमध्ये राहणार नाही कायद्याची, लोक उलट स्वतःहून कायद्याची अजून अंमलबजावणी कशी करता येईल याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं.
1: वस्तू आणि सेवा कर नोंदणी प्रक्रियेत काय सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्यामुळे काय सकारात्मक परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं?
0: आपण खूप छान प्रश्न आहे, कारण एखादा बिझनेसमॅन जेव्हा आमच्याकडे क्लायंट म्हणून येतो आणि त्याला जर आम्ही समजा एक कागदपत्रांवरती असे 15-20 मुद्दे काढून दिले तर त्याला बिचाराला घाम फुटतो. म्हणजेच काय त्याला वाटतं अरे बापरे आता बिझनेस सुरू करायचा आणि एवढ्या सगळ्या डॉक्युमेंट, एवढी सगळी प्रक्रिया मला ही करावी लागेल का, कारण तो छोटा बिझनेसमॅन असतो आणि तिथेच त्याचा जो मनोबल असतो तो खालावतो, बरोबर की नाही? तर इथे आता जीएसटी नोंदणीमध्ये सगळ्यात मोठा बदल असा झालेला आहे की जीएसटी नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती सुलभ केलेली आहे आणि कमीत कमी प्रश्न जीएसटी ऑफिसर विचारेल अशी अपेक्षा आता पुढच्या काळात राहणार आहे. त्याचसोबत आतापर्यंत 7 कामकाजाच्या दिवसात, म्हणजे 7 वर्किंग डेज आम्ही म्हणतो, 7 कामकाजाच्या दिवसांमध्ये जीएसटी ऑफिसरनी प्रश्न काढायचे, त्याच्यावरती काही त्रुटी असतील तर

0: त्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असं सगळं अपेक्षित होतं. आता ती कालमर्यादा 3 कामकाजाच्या दिवसांपर्यंत येणार आहे, त्यामुळेच जीएसटीची नोंदणी ही जलद होऊन सुलभ होईल असं मला वाटतं. त्याचसोबत एकदा का करदाता रजिस्टर्ड झाला जीएसटी कायद्यामध्ये, त्यानंतर त्याला काही बदल करावे लागतात वेळोवेळी. त्यांनी उदाहरणार्थ पत्ता बदलला, त्याचे पार्टनर्स बदलले किंवा त्याचं नाव बदललं, ट्रेड नेम बदललं, तर हे सगळे जे छोटे छोटे बदल आहेत ज्याला नॉन रिस्क पॅरामीटर्स आपण म्हणतो, यालाही मग प्रत्येक वेळेस त्याला अर्ज करायला लागायचा. तो अर्ज केल्यानंतर तो जीएसटी ऑफिसर त्याला 10 प्रश्न विचारायचा, मग त्याला त्याच्यात ऑब्जेक्शन घ्यावं लागायचे. तर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आता थांबून त्यांनी जर एकदा अर्ज केला तर ऑटोमाईज पद्धतीने स्वयंचलित पद्धतीने त्याला मंजुरी मिळणार आहे. हे मोठे बदल जीएसटी रजिस्ट्रेशन मध्ये झालेले आहेत. हे झाले रजिस्ट्रेशनचे बदल. सोबतच जीएसटी कॅन्सलेशन, आता एखाद्या व्यापाऱ्याने जर बिझनेस बंद केला किंवा काही बदल त्याच्यात झालेला आहे तर जीएसटी रजिस्ट्रेशनसाठी त्याला परत एकदा ती क्लिष्ट अशी प्रोसिजर आता आहे, तर आता त्याला त्या प्रोसिजरला सामोरे जावं लागणार नाही. जीएसटी रद्द सुद्धा आता सुलभ ऑटोमेटेड करण्यात आलेली आहे. हे महत्वाचे बदल जीएसटी रजिस्ट्रेशन मध्ये झालेले आहे.
1: बोरा सर, जीएसटी परिषदेतले महत्वाचे निर्णय आणि शिफारसी आणि त्यांचे परिणाम याविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, आपले धन्यवाद. श्रोते हो, वस्तू आणि सेवा कर परिषदेत करण्यात आलेल्या प्रमुख सुधारणा आणि नवीन निर्णय काही प्रमाणात 1 नोव्हेंबर 2026 पासून तर काही निर्णय 1 एप्रिल 2027 पासून लागू करण्यात येणार आहेत. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित या सुधारणांमुळे देशातील व्यावसायिक वातावरणात सुधारणा होईल, कर प्रणाली डिजिटल आणि स्वयंचलित केल्यामुळे कर गळती रोखता येईल आणि देशाचा महसूल वाढण्यास मदत होणार आहे, ज्याचा परिणाम सरकारचा महसूल वाढून अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि आर्थिक विकासाला गती मिळेल. एकूणच जीएसटी नियमातल्या नवीन सुधारणांमुळे देशातील कर प्रणाली अधिक पारदर्शक, सुलभ आणि लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्राजक्ता कासले.

श्रोते हो वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
1: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
0: प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या राज्यामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप अनियमित असं झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं। काही ठिकाणी जास्त पाऊस पडलाय, काही ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडलाय आणि या सगळ्या परिस्थितीचा नक्कीच परिणाम हा आपल्या दुग्ध व्यवसायावर होत असतो। पर्यायानं याच्यासाठी चाऱ्याची जी निर्मिती आहे किंवा चारा जो उपलब्ध असायला हवा त्यावर मोठा परिणाम दिसून येतो आणि अर्थातच चाऱ्याचं उत्पादन घटल्यामुळे आपल्याला पशुव्यवस्थापनामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो। तर आता महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पशुधन व्यवस्थापन हा आजचा आपला विषय आहे। तर या विषयाच्या अनुषंगाने येणारे जे महत्वाचे मुद्दे आहेत या सगळ्यासंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत। यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्रशांत पवार सरांना। पवार सर हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव इथे पशु उत्पादन आणि व्यवस्थापन विभागाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। सर नमस्कार आणि स्वागत आपलं।
3: नमस्कार मॅडम।
2: सर आता जसं मी म्हटलं की आता आपल्या राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केलाय शासनाने, तर सध्याची जी स्थिती आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आधी सुरुवातीला?
3: नक्कीच, पशुधनाच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्राची सध्याची जी काही परिस्थिती आहे की ज्यामध्ये एकूण 358 तालुक्यांपैकी महाराष्ट्र शासनाने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि हा दुष्काळ जाहीर करण्याची जी काही निकष लावलेला आहे त्या निकषला ट्रिगर वन असे संबोधले जाते। हा ट्रिगर वन म्हणजे की कृषी क्षेत्रातील जे काही महत्वाचे पीक आहेत ते ऐन जोमात असताना किंवा त्यांचा दाणे भरण्याचा जो काही कालावधी आहे याच्यामध्ये जर पर्जन्याने कमी साथ दिली तर त्यावेळेस असा प्रकारचा दुष्काळ हा सुरुवात होत असतो।
2: बरोबर।
3: त्यामुळे ट्रिगर वन या निकषाखाली महाराष्ट्रामध्ये एकूण 265 तालुक्यांमध्ये राज्य शासनाने नुकताच दुष्काळ जाहीर केलेला आहे। तर साधारणतः जवळजवळ 75% महाराष्ट्रातील गावं हे दुष्काळाच्या सावटाखाली आलेले आहेत आणि फक्त गावच नाही तर याच्यातील पूर्ण कृषी क्षेत्र आणि पशुधन हे देखील त्या तडाख्यात बसत आहेत। त्यामुळे पशुसंवर्धनाच्या दृष्टिकोनाने हा गांभीर्यपूर्वक आणि अतिशय संवेदनशील पद्धतीने त्याच्यावर विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे।
2: म्हणजे बराच मोठा फटका बसला असं आपण म्हणू शकतो, नाही का सर?
3: नक्कीच।
2: सर आता महाराष्ट्रातील जो पशु व्यवसाय आहे तर तो कसा आहे आणि दुष्काळाचा जो हा परिणाम आहे तर हा त्याच्यावर जाणवू शकतो का? काय आपण त्यासाठी मग करू शकतो?
3: महाराष्ट्रातील जर पशुसंवर्धन हा व्यवसाय जर आपण बघितला याच्यामध्ये ठळक दोन भाग आपल्याला दिसून येतात। एक तर व्यावसायिक दृष्ट्या दूध उत्पादन करण्यासाठी जोपासलेले जनावरांचा एक गट आणि दुसरा जो आहे तो परंपरागत पद्धतीने जोपासलेला जनावरांचा एक गट। तर जो शहरी भाग आहे तर शहरी भाग आणि त्याच्या लगतचा परिसर याच्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणावर तबेले आणि गोठे आढळतात। याच्यामध्ये व्यावसायिक दृष्ट्या हे जनावरांची जोपासना केली जाते। थोड्याफार शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब याच्यामध्ये केला जातो। याच्यामध्ये खाद्य व्यवस्थापन असू देत किंवा आरोग्य व्यवस्थापन असू देत,
2: बरोबर,
3: तर शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करून हे चांगल्या पद्धतीने जोपासले जाते आणि ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो ते बऱ्यापैकी तिथं जोपासले जातं। परंतु उर्वरित महाराष्ट्राचा जो काही मोठा भाग आहे त्याच्यामध्ये संकरित जनावरे तसेच देशी प्रजातीची जनावरे हे मोठ्या संख्येने आहेत। ते सगळेच उत्पादक आहेत असे नाही, तर अशा मोठ्या जनावरांची जी काही संख्या आहे ती परंपरागत पद्धतीने जोपासली जात आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कृषी व्यवसायातून जे काही आपल्याला उत्पन्न मिळतं जसे की कडबा आहे किंवा निकृष्ट दर्जाचा चारा आहे किंवा पावसाळ्यामध्ये बांधावर किंवा मालरानावर येणारे गवत आहे याच्या माध्यमातूनच हा व्यवसाय पशुसंवर्धन हे केल्या जातं।
2: बरोबर।
3: त्याच्यामुळे जरी तो कमी खर्चाचा असेल परंतु तो पूर्णतः निसर्गावर अवलंबून असलेला हा व्यवस्थापन आहे। त्याच्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा फटका हा शहरी भागालगत जे काही गोठे आहेत त्यांच्यापेक्षा मोठ्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील जे काही विखुरलेलं पशुधन आहे जे निसर्गावर अवलंबून आहे यांच्यावर मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे।
2: पण मग त्यासाठी म्हणजे काय करता येईल?
3: तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जेव्हा एखाद्या भागात निर्माण होते तर त्यावेळेस एक मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी ही काटेकोरपणे केली गेली पाहिजे। दुष्काळामध्ये तसे पाहायला गेले तर काही सूत्रींचा वापर करून आपल्याला पशुधनाचे व्यवस्थापन सुसूत्रता आणण्यात मदतीचं ठरू शकतं. जसं की पशुधनाची वर्गवारी करणे किंवा उपलब्ध स्थानिक संसाधन जे आहेत त्यांची गोळाबेरीज करणे, नंतर चाऱ्याची साठवण करून ठेवणे, त्याचबरोबर चारा व्यवस्थापनासाठीच्या ज्या काही पद्धती आहेत त्याचा अवलंब करणे आणि पाणी व्यवस्थापन करणे महत्वाचे मुद्दे किंवा महत्वाच्या गोष्टी आहेत.

0: बरोबर
1: म्हणतायत.
0: पण आता सर तुम्ही आता हे चार जे घटक सांगितलेत, आता पशुधनाची जी वर्गवारी आहे तर ती म्हणजे नेमकं कसं ते करायची आपण किंवा काय त्याबद्दल सांगाल?
1: दुष्काळ परिस्थितीमध्ये कसं आहे, पशुधनाची वर्गवारी आपण त्याच्या व्यवस्थापनासाठी करणार आहोत. दुष्काळामध्ये कोणत्या वर्गवारीच्या जनावरांचं व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला त्याचं सर्वेक्षण करावं लागेल.
0: बरोबर.
1: जसे की दूध देणारे जनावरं आहेत, गाभण जनावरे आहेत किंवा लहान वासरे आहेत, ओढकाम करणारे जनावरे आहेत, हे शेतकऱ्याच्या अर्थप्राप्तीशी रिलेटेड आहेत किंवा संबंधित आहेत. त्यामुळे अशा जनावरांचं व्यवस्थापन आपल्याला असं करावं लागेल की त्यांचं पोषण सोबत त्यांची उत्पादकता कमी व्हायला नको. म्हणजे दुष्काळी परिस्थितीत त्यांना आपल्याला खाऊ घालायचं आहे पण त्याच्यापासून उत्पन्न पण घ्यायचं. कारण एकीकडे शेतकरी मान्सूनमुळे शेतीमध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे आणि ते शेतीचं झालेलं नुकसान जर भरून काढण्यासाठी हा जर पूरक व्यवसाय म्हणून आपण बघत असू तर दुष्काळी परिस्थितीमध्ये हा अशा शेतकऱ्याला वर तारून नेऊ शकतो. त्यामुळे उत्पादनक्षम जनावरांचं उत्पादन क्षमता कमी व्हायला नको म्हणून त्याचं व्यवस्थापन आपल्याला खासरित्या करावं लागेल. आणि जी भाकड जनावरं आहेत जसं की ते दूध देत नाही, वयस्कर आहेत, आजारी आहेत, तर अशा पद्धतींच्या जनावरांची संख्या देखील महाराष्ट्रात खूप मोठी आहे. अशा जनावरांना दुष्काळामध्ये निदान ते मरणार नाहीत, त्यांना आपल्याला जिवंत ठेवता येईल अशा पद्धतीचं एक जुजबी व्यवस्थापन करावं लागेल. तर ही वर्गवारी केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे उत्पादक जनावरे किती आहेत, त्यांच्या व्यवस्थापनासाठी चारा किती लागणार आहे, आणि मग उर्वरित जे काही भाकड वगैरे जनावर आहेत त्यांच्यासाठी आपल्याला चारा किती निर्माण करावा लागेल, या सगळ्यांचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला पशुधनाची वर्गवारी करणे आवश्यक टप्पा आहे आणि तो पहिल्यांदा करायला पाहिजे.
0: अच्छा, आता सर उपलब्ध संसाधनांची जी गोळाबेरीज आहे तर याविषयी काय सांगता येईल?
1: उपलब्ध संसाधनं म्हणजे की दुष्काळी परिस्थितीत अशा कोणत्या गोष्टी किंवा बाबी आपल्या आसपास आहेत, परंपरागत त्यांचा वापर करत नाहीत.
0: बरोबर.
1: पण दुष्काळच्या आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्याला निदान पशुसंवर्धनाचा जीव वाचवण्यासाठी करता येईल तर अशा कोणत्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत, अशा संसाधनांची गोळाबेरीज करणे, कुठेतरी कागदावर मांडून ठेवणे हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ की आपल्या परिसरात पाण्याचे स्रोत कोणकोणते आहेत, तलाव आहे का, कोणाच्या शेतात विहिरी आहे, अशा काही विहिरी आहेत का की बाराही महिने त्यांना पाणी उपलब्ध आहे.
0: बरोबर.
1: बऱ्याच वेळा शिवारात अशा विहिरी
0: असतात
1: की ज्या कधी आटत नाही. बरोबर. तर अशा बाराही महिने पाणी देणाऱ्या विहिरी किंवा पाण्याचे स्रोत आहेत का, तलाव आहेत का, ट्यूबवेल आहेत का, किंवा पालापाचोळा झाड पाला देणारी मोठे मोठे वृक्ष कुठे आहेत, नंतर पपई सारखे जे काही झाड आहेत त्यांच्या खोडांचा देखील आपल्याला वापर करता येऊ शकतो, लाकडाचा भुसा देखील आपण वापरू शकतो. अतिशय दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, जनावरांना खायला काही नाहीये, अशा वेळेस आपण रानावनात वाढलेलं जे निवडुंग आहे, असे काटेरी निवडुंग, याचा देखील वापर करून आपण जनावरांना खाद्यपदार्थ तयार करू शकतो. जर जी उपलब्ध साधन सामग्री आपल्याजवळ काय आहे, काय कच्चा माल आहे, उदाहरणार्थ आसपास एखादी बाजारपेठ आहे का, तिथे भाजीपाला हा फेकला जातो का, वाया गेलेला भाजीपाला गोळा करून त्याच्यापासून उत्तम दर्जाचा पशुधनाचा आहार तयार करता येऊ शकतो. तर अशा विविध गोष्टी, कृषीजन्य कारखाने असतील त्याच्यातून निघणारा जो काही कच्चा माल आहे किंवा त्याच्यातून काही लगदा निघत आहे, जसं की समजून घ्या एखादी ज्यूस इंडस्ट्री असेल आणि त्याच्यामध्ये फळांपासून रस काढल्यानंतर जो काही त्याचा चोथा उरतो, तर हा चोथा आपल्याला मिळू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी आपण दिसतो की रसवंती असतात, उसाचा रस काढल्यानंतर जे काही त्याचा चोथा मिळतो हा देखील दुष्काळी परिस्थितीत आपण जनावरांना खाद्य घटक.
0: बरोबर आहे, नक्कीच.
1: म्हणजे एकंदरीत जे जे काही उपलब्ध साधन आहेत आजूबाजूला याची गोळाबेरीज केल्यानंतर आणीबाणीच्या काळात एक अंदाज करण्यासाठी हा महत्वाचा कागदपत्र किंवा दस्तऐवज ठरू शकतो. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला जेही काही संसाधन आहेत याची गोळाबेरीज करावी. अशी एखादी विहीर आहे की जिला बाराही महिने पाणी आहे, ती खासगी मालकीची आहे, पण तिचं पशुधनासाठी सार्वजनिक उपयोगासाठी जर अधिग्रहण करायचं असेल तर काय प्रक्रिया आहे, तर या सगळ्या पद्धतींचा आराखडा तयार व्हायला पाहिजे.
0: बरोबर.
1: मार्गदर्शक तत्वे जे त्यांची सूचना ही शेतकऱ्यांपर्यंत दिल्या गेली पाहिजे. तर हे दुष्काळ व्यवस्थापनामध्ये हा देखील एक महत्वाचा भाग म्हणून मला नमूद करावा असं वाटतं.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे ही संसाधनं खरंच खूप महत्वपूर्ण अशी ठरतात अशा परिस्थितीमध्ये.
1: इतर वेळेस आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो,
0: एवढं गांभीर्याने बघत नाही आपण त्याच्यामध्ये, पण अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या संसाधनांचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो.
1: नक्कीच मॅडम.
0: आता सर चारा व्यवस्थापनासाठी काय आपण करू शकतो अशा परिस्थितीत?
1: महाराष्ट्राचा जर विचार केला मॅडम की पावसाळ्यानंतर म्हणजे साधारणतः जुलै महिन्यात पावसाला बऱ्यापैकी सुरुवात होते. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मालरानावर हिरवी चादर आपल्याला दिसायला लागते.
0: अगदी
1: सप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत या महिन्यामध्ये मुबलक प्रमाणात चारा हा सर्वदूर उपलब्ध असतो.
0: बरोबर.
1: आता चाऱ्याची उपलब्धतेमध्ये आपल्याला त्याच्यात पुन्हा विभागवार त्याची रचना करता येईल. जसे की कोकण किनारपट्टी आहे,
0: बरोबर,
1: सह्याद्री आणि सातपुड्याचा घाटमाथ्याचा भाग आहे किंवा उताराचा भाग आहे किंवा त्याच्या पायथ्यालगतचा जो काही सपाट प्रदेश आहे, इथे साधारणतः मोठ्या उंचीचे जाड पात्याची हिरवे गवत हे मिळतात.

0: आणि हे गवत तिथल्या स्थानिक वातावरणामुळे इतर पठारापेक्षा जास्त कालावधीसाठी टिकून असतात,
1: अच्छा.
0: म्हणून इथे मुबलक चारा मिळतो. परंतु इथं पशुधनाची संख्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा आपल्याला कमी दिसते.
1: बरोबर. हा
0: आणि जो वरचा भाग आहे, पठाराचा भाग आहे, जसं की पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भाचा पश्चिमेकडील भाग आहे, उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, तर हे पठारावरचे प्रदेश थोडेफार उंच असल्यामुळे जमिनीचा पोत त्यांचा थोडा कमी आहे. तिथं पाणी टिकून ठेवण्याची क्षमता ही जमिनीची कमी आहे. आणि तुलनात्मक दृष्ट्या हा जो कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र हा जो काही सकल भाग आहे, याच्यापेक्षा इथे लवकर दुष्काळ जाणवतो. कारण इथल्या गवताचा काय तो दर्जा आहे, हे कमी उंचीचं बारीक पात्याचं गवत येतं, हे अतिशय संवेदनशील असल्यामुळे जेव्हा वातावरणात तापमान वाढतं हे गवत वाळायला सुरुवात होते.
1: बरोबर.
0: म्हणून मालरानावर जे काही वाळलेले गवताचे पट्टे आहेत, हे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या पट्ट्यावर आपल्याला सगळ्यात आधी पाहायला मिळतात,
1: म्हणजे
0: फेब्रुवारी नंतर साधारणतः ही चाहूल लागते. आणि मग पुढील कालावधीसाठी, उन्हाळ्याच्या कालावधीपर्यंत चाऱ्याची तीव्रता जाणवते. तर अशा पद्धतीने चाऱ्याची उपलब्धता महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे आपल्याला विभागता येते.
1: बरोबर.
0: चाऱ्याचं व्यवस्थापन करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की यावेळी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली, याच्या आधी कुठल्याही शेतकऱ्याला माहीत नव्हतं पर्जन्य धोका देणार आहे.
1: बरोबर.
0: आपल्याला
1: सामना करावा लागेल.
0: तर जेव्हा मुबलक चारा असतो त्यावेळेस दुर्लक्ष करतो, आणि जेव्हा दुष्काळाची परिस्थिती चालू होते नेमका चाराही संपायला लागतो. तर चाऱ्याचं व्यवस्थापन हे अगोदर करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणजे एक सावधगिरीची भूमिका शेतकऱ्यांनी पाळायला पाहिजे.
1: नक्कीच.
0: की आपल्यावर जे जनावरं अवलंबून आहेत, निदान त्या जनावरांना दुष्काळी परिस्थितीत किती चारा लागतो याचा अंदाज करून तेवढ्या चाऱ्याची साठवणूक यांनी करून घ्यायला पाहिजे.
1: बरोबर.
0: चारा साठवणुकीच्या विविध पद्धती आहेत, त्याचा अवलंब जर शेतकऱ्यांनी केला तर आपल्या भागात किंवा शेताच्या बांधावर किंवा मालरानावर जे काही नैसर्गिक गवत उगवतं किंवा काही चारा पिकांची लागवड
1: करून
0: तर ह्या चारांना आपण साठवून ठेवू शकतो. साठवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्या माध्यमाने आपण हा पुढील कालावधीसाठी हा साठवून ठेवू शकतो.
1: बरोबर.
0: किंवा ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिकरित्या जे काही गायरण आहेत, जमिनी आहेत किंवा मालरान आहेत, याच्यावर निर्माण झालेलं नैसर्गिक गवत जे आहे हे जर सामुदायिकरित्या कापून घेऊन ग्रामपंचायत स्तरावर जर एखादी चाऱ्याची बँक निर्माण करता आली, अशा पद्धतीची संकल्पना जर ग्रामपंचायत पातळीवर जर निर्माण झाली, तर गावातील जे काही जनावरं आहेत त्यांचं भवितव्य आपण अतिशय सुंदररित्या आखणी करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि दुष्काळी परिस्थितीत त्यांना फारसा फटका बसणार नाही असं नियोजन करता येऊ शकतो.
1: अच्छा.
0: आता चारा व्यवस्थापनामध्ये मुख्यतः चार ज्या काही पद्धती आहेत प्रामुख्याने, की ज्या शास्त्रोक्त दृष्ट्या आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो किंवा परंपरागत रित्या देखील शेतकरी त्याचा अवलंब करत आले, याच्यामध्ये चारा एक वाळवून साठवला जातो
1: ही
0: एक पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीमध्ये युरिया आणि मळी यांचा संयुक्त वापर करून त्याच्यावर एक प्रक्रिया केली जाते.
1: निकृष्ट चाऱ्यावर,
0: जो निकृष्ट दर्जाचा चारा आहे त्याच्यावर युरिया आणि मळीची प्रक्रिया करून तो साठवला जातो. किंवा हिरवं गवत जे आहे, ओलं गवत, त्या गवताला देखील आपण आंबवण्याच्या प्रक्रियेच्या माध्यमातून मुरघास तयार करू शकतो की जो जास्त मोठ्या कालावधीसाठी हिरवा चारा उपलब्ध करू शकतो. किंवा आता आधुनिक पद्धतीमध्ये हायड्रोपोनिक नावाचं एक तंत्रज्ञान विकसित झाले, ज्याच्यामध्ये आपण मातीविरहित एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये आपल्याला पाहिजे त्या मात्रात हा हिरवा चारा उपलब्ध जनावरांना आपण देऊ शकतो. या सगळ्या पद्धतीतून चारा व्यवस्थापन खूप चांगल्या
1: रीतीने
0: होऊ शकतं
1: करू शकतो.
0: आणि दुष्काळामध्ये या गोष्टी निश्चितच शेतकऱ्यांना पशुधनाच्या व्यवस्थापनासाठी खूप मोलाचा हातभार देऊ शकतो.
1: बरोबर. सर, आता तुम्ही उल्लेख केला नियोजन करू शकतो चार पद्धती, तर या पद्धतींचं नेमकं आपण जर विश्लेषण म्हणजे थोडक्यात काय सांगू शकाल?
0: तर शेतकऱ्यांसाठी या ज्या चार पद्धती मी बोललो ज्याच्यामध्ये चारा वाळवायची एक पद्धत आहे, साधारणतः जे तृणवर्गीय चारा आहे की जसं की बाजरी आहे, ज्वारी आहे, मका आहे, याचा प्रामुख्याने विचार केला जातो. कणस काढल्यानंतर हे जे उर्वरित जो भाग असतो एखाद्या पिकाचा, तर तो पूर्ण मुळासकट कापून हा शेत जमिनीवर 1 ते 2 दिवसासाठी उन्हात ठेवला जातो. त्याच्यातलं आर्द्रतेचं प्रमाण हे 10 ते 12% खाली आलं तर तो उचलून त्याच्या पेंड्या बनवल्या जातात आणि त्या पेंड्या सावलीमध्ये एकावर एक रचून हे साठवून ठेवले जातात. अशा पद्धतीचा चारा आपण साधारण पुढच्या म्हणजे 12 महिन्यापर्यंत हा कडबा म्हणून आपण वापरता येऊ शकतो. बऱ्याच वेळा याची कुट्टी केल्यानंतर जनावरांना जर धरली तर ते चांगल्या रीतीने खातात.
1: बरोबर.
0: परंतु ही परंपरागत पद्धत मध्ये जेव्हा आपण त्याची कुट्टी करतो कोरडा आणि वाळलेल्या चाऱ्याची, तो कुट्टी करत असताना त्याचे जे काही छोटे छोटे तुकडे होतात ते खूप तीक्ष्ण टोकाचे असतात आणि ते खाताना कडक असल्यामुळे जनावरांना त्रासही होतो आणि त्याची जास्त शक्ती वाया जाते. त्यामुळे त्याचं आपण काय करतो की अशा निकृष्ट दर्जाचा जो काही चारा आहे पोषक बनवण्यासाठी, पौष्टिक बनवण्यासाठी त्याच्यावर युरिया आणि मोलॅसिस याची ट्रीटमेंट करतात. आता युरिया जे खतासाठी वापरतो आपण शेतात तोच युरिया आपल्याला वापरायचा, मोलॅसिस म्हणजे जी ऊसाची जी काही मळी असते ती मळी आपल्याला वापरायची, सगळ्या ठिकाणी मळी मिळत नाही, म्हणून आपण त्याच्याऐवजी गुळ जरी वापरला तरी चालेल.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये सर्वसाधारण काय करायचं,

0: कोरड्या चाऱ्याची कुट्टी करून घ्यायची. 100 किलो चारा तुम्ही कुट्टी करून घेतला तर त्या 100 किलो चाऱ्याला या पद्धतीने जर आपल्याला ट्रीटमेंट करायची असेल, युरिया मळीची जी काही प्रक्रिया करायची असेल, तर त्यासाठी 30 ते 40 लिटर पाणी घ्या.
1: बर,
0: त्या पाण्यामध्ये साधारणतः 1 किलो युरिया मिश्र करा, त्याच्यामध्ये 3 किलो मळी किंवा 3 किलो गुळ हा टाकून द्या. त्याच्यामध्ये 1 किलो मीठ जरी टाकलं तरी चव वाढवण्यासाठी हा घटक कारणीभूत ठरेल. हे द्रावण एकत्र केल्यानंतर एक मोठा पॉलिथिन पेपर घ्यायचा, त्याच्यावरती जी कुट्टी आहे त्याचा एक थर अंथरायचा, झारीच्या साह्याने ते जे तयार केले द्रावण युरिया आणि गुळाचं ते त्याच्यावर समभाग प्रमाणात शिंपडून द्यायचं, पुन्हा त्याच्यावर दुसरा थर टाकायचा, पुन्हा पाणी शिंपडायचं, असं एका चरावर एक चर असं टाकत, एक चर कडबा कुट्टीचा दुसरा पाण्याचा असं करत त्याला पूर्ण मिश्र करून घ्यायचं. पूर्ण एकत्रीकरण केल्यानंतर त्याच पॉलिथिन पेपरमध्ये त्याला झाकून साधारणतः 3 आठवड्यापर्यंत हवाबंद परिस्थितीत ठेवून द्यायचं. त्या 3 आठवड्यामध्ये साधारणतः त्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि 3 आठवड्यानंतर मऊ लुसलुशीत चविष्ट आणि पौष्टिक अशा पद्धतीचा चारा आपल्याला जनावरांना
1: मिळतो,
0: उपलब्ध करून देता येतो. ही एक चांगली प्रक्रिया शेतकऱ्यांना घरच्या घरी करता येईल. निकृष्ट दर्जाचा जो चारा आहे त्याचं सकस पोषक आहारात निर्मिती करते. तसाच दुसरा पद्धती मुरघास निर्मिती. मुरघास हिरव्या चाऱ्यासाठी आहे, म्हणजे पावसाळ्यानंतर जे काही माल राहणार मोठं मोठं गवत आहे तर अशा पद्धतीचं गवताची कापणी करून घ्यावी. नंतर दुसरं काही पीक असेल की जसे चारा पिकं लावले आहेत, मका लावलेला आहे, असे मिश्र पिकं घेतल्यानंतर त्यांची कुट्टी करून घ्या. 1 किंवा 2 दिवस त्यांना सावलीत वाळवून ठेवा.
1: बरं,
0: तर सावलीत वाळवून ठेवल्यानंतर त्याच्यातील जे काही आर्द्रतेचं प्रमाण आहे साधारणतः 50 ते 60% त्याच्यात आर्द्रता राहील अशा अंदाजाने त्याला साठवणुकीसाठी घ्यायचं आहे. याला मुरघास का म्हणतात की हा पण मुरवतो, याला आंबवणे असं म्हणतात.
1: बरोबर,
0: हवाबंद परिस्थितीमध्ये त्याला साधारणतः आपल्याला 80 ते 90 दिवसासाठी बंद करून ठेवायचं आहे. हिरव्या चाऱ्याची कुट्टी केलेली आहे, ही अतिशय दाबून दाबून एखाद्या खड्ड्यामध्ये किंवा हवाबंद वातावरणामध्ये ठेवायची आहे. याच्यासाठी बऱ्याच वेळा विहिरीसारखा जमिनीत खोल खड्डा खोदलेला असतो, अशा खड्ड्यांचा वापर देखील करता येतो. त्याला बंकर सायलेज म्हणतात. म्हणून जमिनीपासून उंच मोठ्या आकाराचे टॉवर्स तुम्ही तयार करू शकतात, किंवा एखादी बंद खोली असेल तुमच्या घराची ज्याच्यामध्ये हवा प्रवेश करणार नाही अशा खोलीचा देखील वापर करता येईल. फक्त साठवण करताना जे काही आपण दाबून भरतो हा हिरवा चारा, याच्यामध्ये हवा ही मध्ये दाबली जायला नको, अडकायला नको, एवढी मात्र काळजी घ्या. त्याच्यासाठी बऱ्याच वेळा मोठ्या आकाराचं जर काही बंकर असेल त्याच्यावर ट्रॅक्टर फिरवून किंवा माणसं चालून त्याला दाबून दाबून ते भरतात आणि अशा पद्धतीने भरलेला हा जो काही बंकर आहे हा पुन्हा झाकून ठेवला जातो. 3 महिन्यानंतर मात्र जेव्हा उघडणार तेव्हा सोनेरी रंगाचा असा पिवळसर सोनेरी रंगाचा चारा अतिशय सुवासिक आणि पौष्टिक चारा हा जनावरांना उपलब्ध होतो. तर ही सायलेज किंवा मुरघास बनवण्याची पद्धत ही खूप लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी
1: आता वापर
0: प्लास्टिकच्या थैल्यामध्ये देखील बनवत आहेत. तर असा वापर जरी केला तरी चाऱ्याचं नियोजन आपल्याला
1: करता येईल.
0: आणि शेवटचा मुद्दा जो मी तुम्हाला म्हणत होतो हायड्रोपोनिकचा, ही एक आधुनिक पद्धत आहे. याच्यामध्ये साधारणतः एखाद्या बंद खोलीत छोटे प्लास्टिकचे ट्रे वापरून अंकुर फुटलेले बियाणे ठेवतो आणि फक्त पाण्याचा फवारा देऊन 7 ते 8 दिवसासाठी वाढवतो. याच्यामध्ये मका, गहू, बार्ली आहे अशा पद्धतीचे बियाणे आपण प्रामुख्याने वापरतो की ज्यांना लवकर अंकुर फुटतात.
1: बरोबर,
0: तर असे बियाणे घेऊन त्यांना 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवतात, पुढचे 2 दिवस त्याला ओल्या गोणपटामध्ये झाकून ठेवतात. त्याच्यामुळे या 3 दिवसांमध्ये त्याच्यावर छोटे छोटे अंकुर फुटतात आणि अंकुर फुटलेले हे बियाणे साधारणतः मार्केटमध्ये 1 फूट बाय 2 फूट आकाराचे जाळीदार ट्रे मिळतात प्लास्टिकचे, तर त्या जाळीदार ट्रेमध्ये रचून ठेवतो. तर अशा ट्रेवर दिवसातून 3 ते 4 वेळा पाण्याचे फवारे मारतो आणि बंद खोलीत ठेवल्यामुळे याची वाढ जोमाने होते, आर्द्रता तिथे व्यवस्थित प्रमाणात साठवल्या जाते आणि पुढील 8 दिवसांमध्ये हा ट्रे भरून पूर्ण एक चाऱ्याची लादी आपल्याला मिळते.
1: अच्छा,
0: जेवढे उपलब्ध पशुधन आहे त्यांना लागणारा चारा दररोज किती लागतो हे समजून घ्या. जनावराला दररोज 2 ट्रे तुम्हाला चारा द्यायचा आहे तर तुम्हाला साधारणतः 16 ट्रे बसतील अशी एक रचना करायची आहे.
1: अच्छा,
0: तर पहिल्या ट्रेमध्ये तुम्ही जेव्हा अंकुरित बियाणे टाकतात तर शेवटच्याच 8 नंबरचा जो काही लाईन आहे 2 ट्रेची त्याच्यामध्ये 8 दिवसाचा वाढलेला चारात मिळेल. असं एक चक्राकार पद्धतीने तुम्ही जर हे 16 ट्रेचं नियोजन केलं तर दररोज 2 ट्रे हिरवागार चारा जनावरांना देता येऊ शकतो. तर अशा पद्धतीचं हे नियोजन चारा व्यवस्थापनासाठी खूप महत्वाचं आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर, आता पाण्याचं जे व्यवस्थापन आहे तर त्या दृष्टीने काय सांगता येईल आपल्याला?
0: नक्कीच, पाणी व्यवस्थापनामध्ये आता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकडे फारसं गांभीर्याने बघितलं जात नाही. ते मिळेल ते पाणी आपण गोठ्यात त्यांना उपलब्ध करून देतो. त्या दृष्टीने जनावरांची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती देखील ही खूप चांगली असल्यामुळे सहसा आपल्याला जनावर पाण्यामुळे आजारी पडलेलं
1: असं
0: होत नाही. त्यामुळे आपण गांभीर्याने बघत नाही, परंतु शास्त्रोक्तदृष्ट्या पाण्याचा दर्जा हा उत्तम असला पाहिजे. जर विहिरीतून किंवा ट्यूबवेल मधून तुम्ही जर डायरेक्ट गोठ्यामध्ये पाणी देत असणार तर बऱ्याच वेळा गृहित धरू शकतो की हे चांगलं पाणी आहे. परंतु पाण्याचा स्रोत जेव्हा एखादा

0: तलाव असेल, एखादा नाला असेल किंवा उघड्या स्रोतामधून पाणी आपल्या गोठ्यामध्ये जेव्हा येत आहे, तेव्हा मात्र त्या पाण्याचा दर्जा काय आहे याची तपासणी करणे खूप गरजेचे आहे. बऱ्याच वेळा हे पाणी प्रदूषित असू शकतं रसायनांमुळे, औषधी मात्रा ज्या आपण शेतीत वापरतो फवारणीसाठी त्याच्यामुळे असू देत, किंवा काही परोपजीवी कीटक असू शकतात, काही रोग निर्माण करणारे रोगजंतू असू शकतात, अशांची संख्येने जर त्याच्यात प्रदूषित झालेलं पाणी आपल्या गोठ्यात येत असेल तर नक्कीच त्याची जनावराला दगडफटका होऊ शकतो.
1: बरोबर.
0: तर पाण्याचा दर्जा, त्याचा स्रोत कोणता आहे हे बघून निश्चित केला गेला पाहिजे.
1: अच्छा.
0: दुष्काळी परिस्थितीमध्ये काय होतं की एखादा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये आपण एक उदाहरणासाठी समजून घ्या की 100 जीवजंतू आहेत तलावामध्ये. दुष्काळामध्ये जेव्हा ते पाणी निम्म आटून जातं तर पूर्ण भरलेल्या तलावामध्ये तेवढे जंतू होते आणि अर्ध्या झालेल्या पाण्यामध्ये देखील तेवढे जवान होते, परंतु त्याची तीव्रता वाढली. तर दुष्काळामध्ये अशा पद्धतीने प्रदूषण निर्माण करणारे घटक असू देत किंवा रोग निर्माण करणारे जीवजंतू असू देत, याची तीव्रता पिण्याच्या पाण्यामध्ये वाढलेली असते आणि त्याच्यामुळे जनावरांना रोगाची बाधा किंवा लागण होण्याचं प्रमाण हे दुष्काळात वाढतं. तर अशा वेळेस प्रकर्षाने पाण्याचा दर्जा हा अतिशय उत्तम राखला कसा जाईल याकडे
1: लक्ष द्यायला पाहिजे.
0: जो हौद आहे पाण्याचा हौद, त्याला दर 4 ते 5 दिवसानंतर चुन्याच्या निवळीने त्याला रंगवून घ्या. सकाळी उठल्यानंतर रिकाम करा, त्याला धुवून टाका, त्याला चुन्याच्या निवळीने रंगवून द्या. 11-12 वाजेपर्यंत तो वाळेल आणि कोरड्या झालेल्या अशा हौदामध्ये जे काही बाहेरच्या स्रोतातून पाणी येत आहे ते सुती कापडाचे 4 ते 5 घड्या करून त्याच्यातून गाळून त्या हौदामध्ये भरा.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरीनची मात्रा आपल्याला त्या पाण्यामध्ये सोडावी लागते. तर तुमच्या जवळच्या पशुवैद्यक जे अधिकारी आहेत त्यांच्या सल्ल्याने किंवा महाराष्ट्रातील आमचे जे काही पशुवैद्यक महाविद्यालय येथील जर प्राध्यापक वर्ग यांच्या संपर्कात येऊन जर त्याची विचारणा केली तर तुम्हाला योग्य ते क्लोरीनच्या
1: मात्रेचा
0: सल्ला घेऊन त्याच्यात क्लोरीनची पावडर किंवा क्लोरीनच्या गोळ्या जर टाकल्या तर साधारणतः ती मात्रा सोडल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत ते पाणी प्यायला देऊ नये, त्याची प्रक्रिया होऊ द्यावी. तर 30 मिनिटांमध्ये तिथले रोगजंतू जे आहेत ते निष्क्रिय होतात आणि 30 मिनिटांनंतर मग जनावराला ते पाणी जर पिण्यास दिलं तर पाण्याच्या माध्यमातून होणारी बाधा याचा अटकाव मोठ्या प्रमाणावर आपल्याला करता येऊ शकतो. तर अशा सोप्या गोष्टींचा जर अवलंब केला शेतकऱ्यांनी तर जनावरांचं आरोग्य दुष्काळात देखील आपल्याला चांगल्या रीतीने राखता येईल आणि त्याची उत्पादन क्षमता देखील कायम ठेवून त्याच्या माध्यमाने जो काही अर्थप्राप्ती मिळणार आहे त्या अर्थप्राप्तीचा उपयोग तुमच्या शेतीत जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी निश्चितच करता येईल.
1: एकंदरीतच म्हणजे महाराष्ट्रात जो दुष्काळ परिस्थिती आहे आणि पशुधन व्यवस्थापन, खरंच तुम्ही जे सगळे मुद्दे सांगितलेत ते अतिशय महत्वपूर्ण असे मुद्दे आहेत. पाणी आहे, चारा व्यवस्थापन आहे, तसंच जे विविध घटक आहेत, तर या सगळ्याच गोष्टींचा थोडासा अभ्यास करून जर शेतकऱ्यांनी त्याचं नियोजन केलं तर या दुष्काळी परिस्थितीला सुद्धा चांगल्या प्रकारे त्यातनं तग धरून जे मिळणारं उत्पादन आहे आणि उत्पन्नाचा स्रोत आहे हे नक्कीच त्याला साधता येईल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.

0: जाय जोई शेवंती न सारा मळा सजविला मळा नटविला
1: देताना पाणी देताना हो पाणी जाताना देताना पाणी देताना हो पाणी जाताना
0: अर पुल भानशी वार आता बघून झुळझुळ जाई पाटान पाणी मधून

0: श्रोतेहो, किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारे नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
0: उमेद जीवनाची.

फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता राज्यस्तरीय वनिता

0: मंडळी, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला, आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
3: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
4: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
3: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
0: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
5: श्रोतेहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड। वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल। बदललेल्या परिस्थितीनुसार भारत आणि अमेरिका व्यापार कराराचा अंतिम मसुदा तयार होणार। आणि रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात 15 जण ठार। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या। दुष्काळी परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी शेतपीक नुकसान, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या संधी या बाबींचा एकत्रित विचार करावा। पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून आकडेवारीची प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत।

0: वर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. संरक्षण, एरोस्पेस आणि ऊर्जा या क्षेत्रांना महत्वाच्या खनिजांचा सुरळीत पुरवठा होत राहण्याच्या दृष्टीनं या खनिजांचा साठा करणाऱ्या संदर्भातलं धोरण सरकार जाहीर करणार असल्याची माहिती खाण सचिव केशव चंद्रा यांनी दिली आहे. बॅटरीसाठी लागणाऱ्या खनिजांचं मूल्यवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि ओदिशा इथं 4 प्रक्रिया केंद्रांचंही काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. तांबं, लिथियम, निकेल, कोबाल्ट आणि इतर दुर्मिळ खनिजं ही स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या वाढीसाठी अतिशय गरजेची असतात. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोघांना अटक केली. एका कथित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीशी त्यांचा संबंध आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर सलीम इस्लामी डोला आणि त्याचे साथीदार ही टोळी चालवतात. प्रवीण उर्फ नागेश शिंदे आणि ब्रिजेश मुराडिया अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतर इथं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलकांची धरपकड सुरूच आहे. विविध ठिकाणाहून सुमारे 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर या कारवाईत 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी नवी दिल्लीत विमानातूनच ताब्यात घेतलं. माणिक सरकार, पिनराई विजयन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या 4 माजी मुख्यमंत्र्यांसह इतर अनेक नेतेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा, युट्यूबर ध्रुव राठी यांच्यासह इतरांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 अधिक कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना सोडून देण्यात आलं. जंतरमंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतली 45 मेट्रो स्थानकं आज रात्री 10 बंद राहणार आहेत. दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा गस्त वाढवण्यात आली आहे. जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या साधारण 200 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी 50 जास्त जणांना ताब्यात घेतलं.
0: परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या मेट्रो आणि रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका आज दाखल करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फ्लाय दुबई कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर सहवैमानिकानं केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 30 सप्टेंबरला झालेल्या या प्रकाराबाबत अपहरण विषयक कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा UAPA अंतर्गत काल 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. स्मित मच्छार यांच्यावरचा हल्ला हा व्यापक कटाचा भाग असल्याचा सरकारी यंत्रणांना संशय आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या अंतरिम व्यापार कराराचा मसुदा यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तयार झाला होता, पण आता परिस्थिती बदलली आहे. त्याला अनुसरून या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल अशी भूमिका वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडली आहे. अमेरिकन बाजार

0: पेठेतल्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत भारतावरचे कर कमी करायचाही भारताचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. इस्रायल आखाती सहकार्य परिषद आणि रशियाच्या नेतृत्वातल्या युरेशियन आर्थिक संघटनेसह इतरही संस्थांशी व्यापार कराराबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची मागणी पुन्हा केली आहे. जागतिक निर्णय प्रक्रियेत भारत आणि आफ्रिकेचं प्रतिनिधित्व कमी पडू शकत नाही, असंही ते म्हणाले. इथिओपियातल्या अदिस अबाबा इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आफ्रिकेला कायमस्वरूपी आणि अस्थायी अशा दोन्ही प्रकारच्या सदस्यत्वामध्ये न्याय्य प्रतिनिधित्व मिळायला हवं, अशी मागणी जयशंकर यांनी केली. रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात किमान 15 जण ठार झाले आणि 16 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. युक्रेनच्या झापोरिझिया प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीसाठी कराराची काल घोषणा केली आणि आज दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल, असा इशारा युक्रेननं दिला होता. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 जण ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटाने हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीची आज नवी दिल्लीत घोषणा केली. सध्या कार्यरत समितीचा कार्यकाळ संपायच्या 5 दिवस आधी म्हणजेच 5 डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून संजय कुमार श्रीवास्तव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. श्रीवास्तव हे दिल्ली आणि चंदीगडचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांचा तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदोर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी NIA गुन्हा दाखल. बदललेल्या परिस्थितीनुसार भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराचा अंतिम मसुदा तयार होणार. आणि रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात 15 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमा सुरुवातीला आपण ऐकणार आहोत दामोदर शिरवाले आणि पार्टी यांच्या स्वरात हे गीत.

0: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका, सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
2: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया बाबुलनाथ आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया अलका सोवनी यांच्या स्वरात जे के दातार यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. ठीक 8:45 आपण समाचार संध्या हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

आम्ही बोलत आहोत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 नोंद झालेल्या नोंदीनुसार आज दिवसभरात मुंबई आणि उपनगरात मुख्यतः आकाश स्वच्छ होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 36 आणि सांताक्रूज इथं 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान कुलाबा इथं 27 आणि सांताक्रूज इथं 26 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 77 आणि सांताक्रूज इथं 29% होती. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात निरभ्र आकाशासह उष्ण आणि दमट हवामान असेल. कमाल तापमान 37 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी हवामानासंबंधी विशेष सूचना नाही. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत. गीतकार शांता शेळके आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं. यानंतर ऐकूया दशरथ पुजारी यांच्या स्वरातलं गीत. गीतकार आहेत सदानंद डबीर.

भावधारा या कार्यक्रमातलं हे अखेरचं गीत होतं माणिक वर्मा यांच्या स्वरातलं. गीतकार होते आत्माराम सावंत, संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया केतकी पोंक्षे यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मारुबिहाक. त्यांना तबला साथ केली आहे वैभव धुमाळ यांनी. विलंबित, झुमरा आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूया केतकी पोंक्षे यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मारुबिहाग.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारे नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
0: जगण्या

0: जीवनाच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया.
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
0: उमेद जीवनाची.

0: आता ऐकूया नभोनाट्य.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य सोबत. लेखक विजय साळवी. सादर करते गोविंद मोकाशी.
2: हॅलो मॅडम.
3: कोण?
2: नाही म्हटलं गावात येताय ना
3: तुम्ही? वा पुढं
2: पुढं काय आणि मागं काय, तुम्ही येताय ना?
3: माझी काळजी नको, तुम्ही चला.
2: हो असं काय करताय, गावातच येताय ना? बरं झालं, निदान चांगली सोबत तरी भेटली या विरान वाळवंटात तेवढीच.
3: हे मिस्टर, मी ओळखते तुम्हाला.
2: खरं की काय? अरे मग काय बरंच झालं, अनोळखी व्यक्तीपेक्षा ओळखीचं भेटलेलं जास्त चांगलं. ओळख करून घ्यायचे श्रम तरी वाचले.
3: चांगली म्हणजे चांगलीच ओळखते मी तुम्हाला. आदर्श नगर मधले आदर्श तुम्ही.
2: तुम्ही तिथल्याच ना?
3: म्हणूनच चांगली ओळखते मी तुम्हाला.
2: ओके मग निघूया ना, आधीच उशीर झालाय.
3: नाही ते ठीक आहे, पण तुमची सोबत नकोय मला. रस्ता समोर आहे तेव्हा तुम्ही पुढे व्हायला हरकत नाही.
2: असं काय करता मॅडम? अहो तुम्ही त्या एसटीतल्या कंडक्टरचा राग माझ्यावर काढू नका. अहो रस्ता आडबाजूचा आहे, शिवाय शिवायला तुम्हाला माहिती आहे काल थोडस वादळही येऊन गेलंय. हा आता आजूबाजूला तशी वस्ती नाहीये. एक काम काही थांबा ना, द्या द्या द्या द्या, इकडे द्या हात, माझा हात पकडा.
3: काही नको, मी बरोबर चालतीये.
2: ठीक आहे आपलं काय. हा तर काय सांगत होतो, गावात पोहोचायला कमीत कमी 3 तास तरी लागतील. अहो म्हणून एकमेकाच्या संगतीनं सोबतीनं बोलत चालत जाऊ, एवढंच म्हणणं आहे माझं, बाकी काही नाही.
3: म्हणजे मला भीती दाखवत आहे तुम्ही?
2: अजिबात नाही अजिबात नाही. बायकांना भीती दाखवायचं कारणच काय? तुम्ही फक्त माझ्या सोबत थोडा वेळ चला, तुमची सगळी भीती निघून जाईल. हो पुन्हा आना असा अनुभव मिळणार नाही तुम्हाला.
3: काहीतरी बाई हा माणूस, त्या मूर्खानं इथं मला एकटीला उतरवलं आणि हा दुसरा मूर्ख मला बनवायला बघतोय. पण आता याला चांगली ओळखू नये मी, याच्या जाळ्यात तशी फसणार नाही मी. तुम्ही चला. हो मी येते ना मागोमाग.
2: बॅग घेऊ का तुमची?
3: नको, मी सांगितलं ना तुम्हाला तुम्ही पुढे व्हा म्हणून.
2: ठीक आहे पण हे पहा, माझ्या बरोबर आलात तर मी काही खाणार नाही तुम्हाला.
3: ते परवडलं, प्राण्याला भूक लागली ना तरच तो खातो, पण माणसाचा कधी काही भरोसा नाही.
2: हा हा हा, सावकाश सावकाश सावकाश. हो हा ओढा आहे ना, हा ओढा, तू वाटतो लहान, पण एकदा का माणूस आत ओढला गेला की बाहेर येताना कठीण. नाहीतर थांबा, ती बॅग आहे ना, हा ती बॅग ठेवा बाजूला. आपण काय करूया, मी तुम्हाला उचलून घेतो, पलीकडे सोडतो, मग बॅग आणता येतील. नाही नाही अहो काळजी करू नका, आजपर्यंत मी कधीही कुणाच्या इच्छेविरुद्ध वागलेलो नाहीये.
3: हो का? पण काय हो, तुमचं खरोखरच या गावात काय काम आहे?
2: पुन्हा संशय, जाऊ द्या. हो माझं काय, पण हवामान वादळी आहे, रस्ता निर्मनुष्य आहे, इथं मोठ्यानं ओरडलं तरी कुणीही कुणालाही ते ऐकू येणार नाही.
3: म्हणजे तुम्ही मला पुन्हा भीती घालता आहात.
2: हे बघा, ही तिकीट पाहिलीत का? अहो ही याच गावापर्यंतची आहेत. आता तुमच्याकडल्या तिकीट निवडीच आहेत ना?
3: मला तसं म्हणायचं नव्हतं.
2: मग काय म्हणायचं होत? जाऊ द्या. ते स्त्रीच्या डोक्यातील संशय कधी गेलाय का? अ कलियुग असलं म्हणून काय झालं, ती कधी बदलली आहे का?
3: असं अजिबात नाही
2: बाई. नाही म्हणजे काय, अजून तुमचं नाव नाही कळलं, म्हणजे हे सारखं बाई बाई बाई बाई बरोबर वाटत नाही ना?
3: किरण, किरण सरदेसाई.
2: अरे वा, म्हणजे तुम्ही सरदेसाई आणि आम्ही आम्ही नुसतेच देसाई. या देहाला राजन देसाई म्हणतात. हा आता तुम्ही मला फक्त राजन म्हणालात तरी चालेल.
3: हो ना, पण म्हणून मी काही लगेच तुम्हाला अगदी मला किरण म्हणा म्हणून सांगणार नाहीये. तेव्हा तसा काहीतरी उगाच गैरसमज करून घेऊ नका.
2: गैरसमज करून अजिबात घेणार नाहीये. अहो आतापर्यंतच्या अनुभवावरून एवढंही कळू नये मला. बाय द वे, तुम्ही या अशा वेळी

0: या गावात काही काम आहे का?
1: या गावामध्ये एक नवीन आरोग्य केंद्र सुरू झालंय. इंटरव्ह्यूसाठी मला कॉल आलाय, उद्या मुलाखत ठेवली आहे.
0: असं होय, पण या एवढ्या आतल्या गावात नोकरीसाठी यायचं म्हणजे तुम्ही त्या मानाने बरंच धैर्य दाखवलं का? नाही म्हणजे तुमचं धैर्य मगाशी बघितलं मी बसमध्ये, म्हणजे कंडक्टर बरोबर बोलताना जाणवलं ते मला जाणवलं.
1: अहो त्या माणसाला काही मॅनर्सच नाही.
0: अहो म्हणूनच तर तो.
1: नाही तसं नाहीये म्हणजे, पण अहो मी एकटी बाई. या निर्जन स्टॉपवर कोणी सुद्धा प्रवासी नाही की आजूबाजूला वस्ती सुद्धा नाही. पुढे फाट्यावर स्टॉप असून सुद्धा हा थांबवायलाच मुळी तयार नाही. पण प्रवासी सुद्धा अगदी कसे असतात बघा, बाजू घ्यायचं तर दूरच, उलट त्यालाच आणि साथ देऊन मला उतरवायला लावलं त्यांनी. आपली एकी नसते ना, त्याचाच नेमका हे फायदा घेतात. म्हणजे स्त्री आहे म्हणून सवलत नको आहे मला. मी आबला तर नाहीच नाही आधीच सांगते, पण नियमानुसार काही वागाल की नाही? अहो कशाची सुद्धा चाट ठेवत नाहीत हे लोक. आणि आपण आपण सगळेजण आपले त्याला साथ देतो हो.
0: काय करणार, डुलकी लागली होती ना.
1: हो तुम्हाला नाही, प्रवाशांबद्दल बोलते मी.
0: हो मग मी त्या प्रवाशात मोडत नाही वाटत.
1: कमाल आहे बा, तुमच्याशी बोलायचं म्हणजे अगदी.
0: बोला की बोला, सोबती आहे मी तुमचा, सगळं बोलून टाका.
1: काय हो तुमचं काय काम आहे गावात?
0: एका व्यक्तीला भेटायचं आहे.
1: आणि एकटेच बरे आलात?
0: तुम्ही कशा एकट्या आलात? एवढ्या संसारी बाई तुम्ही, आणि या आडगावात इंटरव्ह्यू साठी एकट्याच आलात ना? आणि तेही काल इकडे वादळ येऊन गेलं असताना. अहो पुरुष माणसाला तरी बरोबर आणायचं.
1: काय हो तुम्ही म्हणजे तुम्ही स्टॉपवर उतरल्यावर का नाही बोललात हे? आणि आता अगदी इतके आत आल्यानंतर तुम्ही मला सांगताय असं आहे तसं आहे असं आहे तसं आहे?
0: म्हणजे काय, तुमच्या मते मी मूर्ख आहे? तुम्हाला मगाशी सांगितलं नाही, हा माझा गाढवपणा झाला नाही का?
1: नाही म्हणजे प्लीज रागावू नका.
0: नाही मुळीच नाही, मुळीच नाही. अहो मी कशाला रागवू, तुम्ही तुमच्या विश्वात होतात ना. कंडक्टर बरोबर मर्दुमकी गाजवून बाहेर पडला होता, ती हवा होती ना डोक्यात. मात्र मानलं पाहिजे ना तुम्हाला, या पाय वाटन एकट्या जायला निघाला होतात.
1: माझं डोकंच ठिकाणावर नव्हतं.
0: करेक्ट, मला देखील तेच म्हणायचंय. अहो तुम्ही एवढ्या एकट्या बाहेर पडलात आणि मी कशाला बायकोला बरोबर घेऊ? हा आता तेही तुम्हाला माहिती असेलच म्हणा, नाहीतरी बरीच माहिती जमवली आहे तुम्ही.
1: कशाबद्दल बोलताय?
0: बायको बद्दल? दुसऱ्या कशाबद्दल? माझी बायको तिकडे गावी असते आणि मी शहरात उन्हाळक्या करत फिरत असतो.
1: चिडू नका म्हणजे प्लीज. बर पण आता तुमचा काय इरादा आहे?
0: गावात जायचं ना, पण कसं जाणार?
1: तुम्हीच सांगा ना. अहो असं पाहताय काय म्हणजे प्लीज.
0: नाही नाही, कानावर विश्वासच बसत नाहीये.
1: काय करणार, इथे तुमच्या आणि माझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? मार्ग आपणच काढायला हवा ना.
0: आता कशा मार्गावर आलात, मीही मगापासून तेच सांगतोय. पण काय हो, नाही म्हणजे तुमचा हा असा स्वभाव घरी कसं काय पटत मिस्टरांशी?
1: सांगितलं ना मगाशी जरा डोकं ठिकाणावर नव्हतं म्हणून. तुम्ही मात्र अगदी उगाचच राईचा पर्वत करताय. हा
0: तो पर्वत किती छान दिसतो नाही, म्हणजे तो डोंगर डोंगर, त्या डोंगराच्या त्या बाजूला पाहिलं.
1: अहो निसर्गाचं वर्णन करत बसायची ही वेळ आहे का?
0: खरंच काय सौंदर्य अभिरुची आहे नाही बाईसाहेब. अहो मी त्या डोंगरामधून मावळणाऱ्या सूर्याला पाहतोय.
1: आता मात्र हद्द झाली.
0: नाही नाही अजून नाही, यापुढे मात्र होणार आहे, कारण लवकरच काळोख पडणार आहे. अहो मावळणारा सूर्य छान दिसतो म्हणून नाही दाखवला मी तुम्हाला.
1: बापरे, आणि आणि आता पुढं काय? गावात पोहोचू ना हो आपण.
0: कसं शक्य आहे, तुम्ही बायका म्हणजे ना कुठल्याही गोष्टीचा सखोल विचार कधीच करत नाही, चटकन भावनेच्या आहारी जाता.
1: नाही नाही मी त्यातली नाही.
0: तुम्हीही त्यातल्याच, आपण निम्म अंतरही कापलेलं नाहीये आणि पुढे तर नदीही ओलांडावी लागणार आहे.
1: खरंच की काय, छे छे चांगलीच फसले मी.
0: अहो मी आहे ना. हा आता नदीला पाणी जास्त असेल तर मला तुम्हाला उचलूनही घ्यावं लागेल, पण तेवढं करू आपण. अहो अशा वेळी उपयोगी नाही पडायचं तर केव्हा? शेवटी आपण सारी माणसंच आहोत, एकमेकांना मदत करायची, एकमेकांची गरज भागवायची. अहो हेच तर माणूस. पण
1: अहो पण काही उपाय सुचवाल की नाही? चालून चालून माझे पाय दुखायला लागलेत हो.
0: आपण थांबूया का? या मस्त पैकी ते बसूया. हा बसा बसा.
1: अहो ती सिगरेट विजवा हो, नाही तर तो धूर तरी तिकडे सोडा.
0: बरं बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. पण एक आहे हा, पिकनिक साठी बाकी मस्त स्पॉट आहे हा. बघा म्हणजे मनापासून बोला, पटलं तर पटलं म्हणायचं, उगाच मनाला फसवायचं नाही. अहो स्वतःच्या मनाला फसवण्यासारखं दुसरं पाप नाही जगात.
1: तुमचे

0: शी बोलायचं म्हणजे ना,
1: आता काय आहे, माझा स्वभावच बोलका आहे, त्याला मात्र मी काही करू शकत नाही आहे. आणि वेळ घालवायचा तर बोलून चालूनच घालवायला हवा ना, नाहीतरी जीवनात दुसरं काय आहे. पण तुम्ही घरात शतपावली घातल्यासारख्या चालायला लागलात ना, तर रस्ता कधी संपायचा नाही. तुम्हाला
0: अहो खरंच मी थकली आहे खूप.
1: काय वाटतं, मी थकलो नाही?
0: अजून आपल्याला किती चालावं लागणार आहे हो या जंगलातून? म्हणजे असं किती वेळ चालायचंय आपल्याला?
1: याला जीवन ऐसे नाव,
0: अरे
1: बाई साहेब, याला जीवन म्हणतात. चालत राहायचं,
0: बापरे,
1: चालत राहायचं, आपली सुख दुःख सांभाळून चालत राहायचं. जो थांबला तो संपला.
0: काय हो, येताना आपण इथूनच तर आलो होतो ना.
1: काय बाकी चेहरा झालाय. खरं सांगू, नाही तुम्ही ना, तुम्ही थोड्या
0: अरे
1: रडा. काय रडल्यामुळं कदाचित रस्ता मिळेलही आपल्याला.
0: तुम्हाला सगळी थट्टाच वाटते का?
1: बाई साहेब उठा, आता हे जंगल आहे जंगल, आणि कालच इथं वादळ येऊन गेलंय. पुढचा रस्ता कसा असेल काही सांगता येत नाही.
0: खरंच आहे, पुढं काय वाढून ठेवले देवाने.
1: तुम्ही मला काही म्हणालात का?
0: नाही नाही काही नाही, चला वाह पुढे. पण काय हो,
1: हा
0: इकडं वादळ कसं काय झालं?
1: आता काय माहिती, पण हा एक आहे मा, मी तर कारणीभूत नक्कीच नाही. अहो, वादळ उठवायची कामं तुम्हा लोकांची,
0: काय
1: उठवायची तुम्ही आणि शमवायची ही तुम्हीच.
0: इश काहीतरी
1: पण
0: चाल.
1: काल झालं म्हणून आज येणार नाही याचा मात्र भरोसा नाही. आणि पुन्हा झालं तर तुमच्या बरोबर माझी मुलंही अनाथ होतील, तेव्हा चला लवकर उपाय उचला.
0: हो पण तुम्ही,
1: बाई मला नाव आहे.
0: माहितीये
1: हा
0: काय हो देसाई,
1: हा
0: काळोख पडायला सुरुवात होतीये नाही का? आता काय करायचं? आणि इथे आजूबाजूला घरही नाहीये.
1: घर विसरा आता.
0: मला भीती वाटते हो.
1: तुम्हा बायकांना घाबरण्याशिवाय येत आहे काय दुसरं?
0: पण तुम्ही भडकता कशाला इतके?
1: तुम्ही बोलत्याच तशा. आता माझ्या जागी तुम्ही असतात तरी तेच केलं असतं. आता मला काय या जंगलात राहायची हौस नाहीये.
0: अहो असं काय करताय? मी तुम्हाला पुढं काय ते विचारते आणि तुम्ही.
1: मिस किरण सरदेसाई, मीही त्याचाच विचार करतोय. इथून 20-25 पावलांवर उजवीकडे एक फाटा फुटतो, तिथून जवळच हायवे भेटतो, तिकडे जायला हवं. अहो गावात जाण्यात आता काही अर्थ नाहीये, आणखी अर्ध्या पाऊण तासात पूर्ण अंधार होईल, मध्येच अडकून पडू. आणि पुढे वादळानं झाडं वगैरे पडली असतील तर मग पाहायलाच नको.
0: पण हायवेला जाऊन आपण काय करणार?
1: रात्र तरी सुखाची जाईल. हा आता नाहीतरी यावेळी इकडे येण्याची दुर्बुद्धी सुचलीच ना. हा आता मी स्वतःला तेवढा दुर्दैवी समजत नाही म्हणा, तुमची सोबत एवढा वेळ मिळणं साधी गोष्ट आहे का? तो भाग्यवानच असायला हवा.
0: अहो ते सगळं ठीक आहे, पण तिथं कशासाठी जायचं?
1: त्याचं काय आहे, आता हायवेला एखादं लॉज असेल,
0: काय
1: आपली रात्रीची सोय होईल.
0: ऐकू काय म्हणताय तुम्ही,
1: जंगलात रात्र काढणं तुम्हाला आवडणार असेल तर माझी काहीही हरकत नाही.
0: नाही नाही
1: अहो असं काय करताय, बघा मला माहिती आहे माझी सोबत तुम्हाला लवकरात लवकर सोडायची आहे, पण मॅडम सकाळ होईपर्यंत तरी तुम्ही मला टाळू शकत नाही, खरं ना?
0: आपण कुठं आहोत आता?
1: समोरासमोर.
0: तुम्हाला सारखी चेष्टा सुचते का हो?
1: आणि तुम्हाला तेही सुचत नाही, मनात म्हणत असाल अडला हरी. चला बाई साहेब चला, आता इकडे वळूया, या मार्गाने थोड्याच वेळात हायवे येईल.
0: म्हणजे लॉजवर राहायचं?
1: हा सकाळी उठल्यावर त्या बाजूचा कोणीतरी भेटेल, त्याच्यासोबत गावात जायचं. पुढे तुमचा मार्ग भिन्न आणि आमचा भिन्न. चला पाय उचला लवकर.
0: देसाई,
1: हा
0: तुमचं कसलं काम होतं हो गावात?
1: सांगितलं ना, एका व्यक्तीला भेटायचं आहे, खरंच सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावर.
0: नाही ते ठीक आहे, पण काम तरी बोलाल की नाही? मी माझं काम तुम्हाला सांगितलंय, आता तुम्ही.
1: बरोबर सांगतो ना, तुम्ही इंटरव्ह्यू साठी जाताय, म्हणजे नोकरीसाठी, पर्याय ना पैसे मिळवायला.
0: हो
1: आणि मी जातोय पैसे घालवायला.
0: मला कळलं नाही.
1: तसं नाहीच कळायचं, संवेदनशील मन लागतं त्याला.
0: हुँ?
1: तुम्हाला मी एक बहकलेला वाया गेलेला तरुण वाटतो ना, पण त्यालाही भावना आहेत, मन आहे. बऱ्याच गोष्टी थट्टेवारी नेतो, पण मला सांगा सगळ्याच नेता येतात का?
0: नाही रागावू नका, पण खरंच मला काही कळत नाहीये.
1: मी किती शिकलो असेल, नाही म्हणजे एक अंदाज.
0: काय सांगू, म्हणजे दिसत तसं नसतं.
1: पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी. आणि माझी बायको किती शिकले माहितीये? फक्त सातवी.
0: काय म्हणता?
1: हा पण कमी

0: टिकली म्हणून मी कधीही तिला कमी लेखलं नाही. मला पसंत पडली, लगेच लग्न केलं. चार बहिणीतील सर्वात मोठी, आर्थिक परिस्थितीही बेताचीच, तरीही लग्न केलं. पण काय झालं,
1: काय झालं,
0: काही दिवसांनी तिला वाटू लागलं यानं दया म्हणून, सहानुभूती म्हणून माझ्याशी लग्न केलं.
1: बापरे.
0: किंवा कुठंतरी पाणी मुरत असेल. शिवाय मी आणि माझे सहकारी आणि तिचं वातावरण, अहो कुठंच मेळ बसेना. गावाला जायचं ठरवून म्हणून निघून गेली, पण मला काही तेही शक्य नव्हतं. शिक्षण, नोकरी सगळ्यावरच पाणी सोडायला हवं होतं, आणि त्यापेक्षाही व्यवहारात तो मूर्खपणा ठरला असता. तेव्हा मी शहरातच राहिलो, कधीतरी गावी जातो. पण प्रेम, माया हे शब्द आता केवळ शब्दकोशातच आहेत. कर्तव्य म्हणून जातो आणि दुसऱ्या दिवशी परत येतो, 6 महिन्याचा खर्च देऊन येतो. अर्थात तेही तिला कमीच पडतात, तिच्याचकडे निघालं. म्हणजे तीच भेटायला हवी असं काही नाही. तिचे वडील भेटले म्हणजे आमचे सासरेबाव भेटले तरी चालतं.
1: तुम्हाला मुलं किती आहेत?
0: नाही, होऊ दिली नाहीत. काही झालं तरी ती आणि मी एकत्र येऊ शकत नाही. ती माझ्याकडे राहून त्यांना आईची माया संस्कार देऊ शकत नव्हती, आणि तिच्याकडे राहिली तर बापाच्या नावाशिवाय त्यांना काही मिळणार नव्हतं.
1: पण तिला म्हणजे तुमच्या पत्नीला नाही वाटत?
0: सुरुवातीला एक दोनदा विषय झाला, पण मी लक्ष देत नाही म्हटल्यावर तिनंही सोडून दिलं. ती मला समजून आहे आणि मीही तिला.
1: अहो पण यावर काहीतरी मार्ग नाही का?
0: प्रत्येक गोष्टीला मार्ग असतोच का? लांबचं राहू द्या, आता आपलंच पहा ना. आज रात्री लॉजवर राहण्याशिवाय आपल्याकडे काही मार्ग आहे का?
1: नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला.
0: बघा, तुम्हाला काय म्हणायचंय ते लक्षात आलंय माझ्या. बरं मला एक सांगा, तुम्ही दिसताय तर सुख वस्तू, हा आता फारशा समाधानी नाही दिसत. म्हणजे स्त्रीच्या बाबतीतलं माझं एक निरीक्षण, हा चुकीचंही असेल कदाचित, पण एक वाटलं म्हणून बोललो. तर ही नोकरीची आणि तीही अशा आडगावात जीवाचे हाल करून एका परक्या गावात राहायचं, तुम्हाला तुम्हाला खरंच गरज आहे? ओ बोलत का नाही? आता काय केलं, आता काय झालंय ते हल्लीचं फॅड, लक्झरियस जीवन जगण्याची संकल्पना असेल तर मग गोष्टच वेगळी. आणि मग ते सगळं उघडणं आलंच, दोघांचीही नोकरी, मुलांना शिकवायला वेळ नाही म्हणून ट्युशन्स, आपण करू शकत नाही म्हणून मग ते संस्कार वर्ग, रोजचा व्यायाम होत नाही म्हणून नाचाची क्लास, शिवाय आता कॉम्प्युटर क्लास हवाच, परत बिल्डिंग मध्ये आपणच कमी नको म्हणून ते उंची फर्निचर, सुसज्ज किचन, अटॅच बाथ मधल्या सगळ्या सुविधा, आहे सगळं सगळं सगळं आलंच. आणि यासाठी पैसा हवा म्हणून मग कुठं का असेना नोकरी धारायलाच हवी. नाहीतरी हल्ली नोकऱ्या आहेत कुठं म्हणा?
1: नाही हो, तसंच काही नाहीये. खरं तर मी या सगळ्याच्या विरुद्ध आहे. चांगलं शिक्षण, आवश्यक तितकाच पैसा, यामध्ये मी समाधानी आहे. आणि उगाचच गरजा वाढवायच्या हे सुद्धा मला पटत नाही.
0: मग हे सगळं हे कशासाठी?
1: काय सांगू,
0: आता सांगितल्याशिवाय कसं कळणार? मन मोकळं करून बोला, विश्वास ठेवा माझ्यावर, गैरफायदा नाही घेणार.
1: कसं सांगू तुम्हाला? नाही म्हणजे तुमची पत्नी सुद्धा तुमच्याजवळ नसते, आणि या अशा वेळी मी तुम्हाला माझं असं खाजगी सांगायचं म्हणजे
0: तिचं एवढंच ना. अहो मी काही लपवलं का? तुम्ही मला एकेरी हाक मारू द्यायला तयार नाही म्हटल्यावर मी कधी तसा प्रयत्न केला का? हो बाई, प्रत्येकाला वेदना असतेच. हा आता काही लपवतात, काही उघड बोलतात, पण लपवली म्हणून जखम व्हायची थांबते का? तुम्ही निसंकोचपणे बोला.
1: लग्न होऊन 5 वर्ष झाली. सुरुवातीला संसार सुखाचा होता, पण 5 वर्ष झाली तरी मूल होईना. काय घडलं कुणाश ठाऊक, पण त्यांचं प्रेम हळूहळू कमी होत गेलं. गेली 2 वर्ष तर मी एकाकी जीवन जगते. लोकांना दिसायला सुखी संसार दिसतोय, पण नाटकातली पात्र आपलं आपलं सोंग कसं उत्तम रीतीनं वठवतात ना, तसं जगतोय आम्ही.
0: बाई आपल्या व्यथा सारख्याच आहेत, मात्र मी ते निरस जीवन जगायचं केव्हाच सोडून दिलंय. हा आता आपला स्वभाव असा रांगडा आहे, आणि उगाच ते नीती नियमाखाली स्वतःला जखडून नाही ठेवत आपण. अहो मोकळेपणानं वागतो, ईश्वरानं जीवन दिलंय तर ते आनंदानं कहाणी घालवायचं. अहो जे नशिबात आहे ते घडणारच, पण म्हणून काय आयुष्यभर रडका चेहरा ठेवून जगायचं? छे, आपल्याला तर ते अजिबात परवडणार नाहीये.
1: या माणसाशी फार मोकळेपणानं तर नाही ना मी बोलत, उगाच त्याचा काहीतरी गैरसमज व्हायचा.

0: झालं.
1: मला तुम्ही काही म्हणालात का पुन्हा?
0: नाही, तुम्हाला नाही. कधी एकदा हा रस्ता संपतोय असं झालंय हो मला. आता फार नाही ना हो चालायचं.
1: तुम्हाला मी उचलून नाही नेऊ शकत.
0: हो तसं कुठे म्हटलंय मी.
1: नाही, तुम्ही थकलाय ते जाणवतंय मला, पण माझ्याकडे उपाय नाही हो. आपण शक्य तितक्या लवकर हायवेला पोचायला हवं. आता 5-1 मिनिटं लागतील. चला चला, लवकर चला.
0: तुम्हाला एक विचारू.
1: मी सांगितलं ना, 1 काय 10 विचारा, पण पावलांचा वेगही वाढवा.
0: हो ते तर झालंच, पण काय हो.
1: हा,
0: मगाशी तुम्ही म्हणालात की तुमच्याबरोबर माझी सुद्धा मुलं अनाथ होतील म्हणून, आणि तुम्हाला तर
1: मुलं नाहीत. अहो, एवढ्या सहवासानंतर तुम्ही मला ओळखलं नाही?
0: म्हणजे
1: आता काय, थोडी सैल जीभ आहे माझी.
0: तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे ना.
1: तरीही बोलत राहा, वेळ मस्त जातो. आणि तसा आवाजही गोड आहे हा तुमचा. हा, आता थोड्याशा चिडकोर आहात, पण ठीक आहे, तेवढा करारीपणा हवाच. स्त्री जेवढी जास्त करारी तेवढी मलाही जास्त आवडते.
0: म्हणजे काय बोलताय काय तुम्ही?
1: हो, मी माझ्या मनाचं सांगतोय. समोरच्या स्त्रीला ओळखण्यात हातखंडा आहे माझा.
0: चला, हायवे तर दिसायला लागला बाबा. गाडी भेटली तर परत तरी गेलो असतो.
1: या हायवेला गाडी आणि यावेळी ओ, तुम्ही समजताय तसा हायवे नाहीये हा. कच्ची सडक पक्क्या सडकीला मिळाली एवढंच.
0: अच्छा, पण मग
1: राहायची व्यवस्था होईल. हा, आता लहान आहे पण एक लॉज आहे.
0: बापरे,
1: फारशा खोल्या नाहीत, डाक बंगल्यासारख्या सोयी नाहीत, पण एक रूम देतील आपल्याला.
0: एक रूम
1: आणि तुमचं मंगळसूत्रही कामी येईल.
0: म्हणजे
1: हे बघा, चला चला, आज चला मग समजेल. फार आधी राहू नका. हे बघा, काही होत नाही, रात्र काढायची आहे ना. चला.
0: कधी एकदा पाठ टेकती असं झालंय हो.
1: हे बघा, तुम्ही इथंच थांबा बाहेर. आणि हे बघा, मध्ये काही बोलू नका.
0: अहो, पण
1: मी सांगतोय तसं करा, प्रश्न नको.
0: ठीक आहे.
1: हा, हे बघा, एक रूम हवी आहे. हो हो, आज रात्री पुरती. नाही, सकाळी मोकळी होईल. हा, यस, नाव लिहा. मिस्टर अँड मिसेस देसाई.
0: अहो,
1: हे घ्या पैसे.
0: पण
1: ठीक आहे. हा,
0: हो,
1: चला भाईसाहेब.
0: अहो, असं काय नाव सांगितलं तुम्ही?
1: मग हो, नाही तर रूम नसली मिळाली ना. इथं फक्त नवरा बायकोनाच ठेवतात. काय समजलं? चला, हात पाय धुवून घ्या, मी चहा आणि खायचं सांगून येतो.
0: काय विचित्र माणूस आहे हा. मी अडकले खरी, काय होणार आहे देव जाणे.
1: हा, हे घ्या, खाऊन घ्या अगोदर.
0: भूक फार लागली आहे मला.
1: म्हणूनच म्हणतो खाऊन घ्या, कारण भूक ही सगळ्यात वाईट. ती शमली नाही तर मग काही खरं नसतं. म्हणून तर पहिल्यांदा खायचं सांगून आलो. हा, आता जेवण काही यावेळी मिळायचं नाही आहे, त्यावरच समाधान मानायला हवं.
0: नाही हो, आहे इतकं पुरेसं आहे ना. म्हणजे कधी एकदा पाठ अंथरुणाला टेकती असं झालंय हो मला.
1: माझी नेमकी तीच स्थिती आहे. घ्या घ्या, खाऊन घ्या लवकर.
0: एक सांगू का हो?
1: हा,
0: म्हणजे तुम्ही दिसताय तसे नाही बरं का?
1: हा, नाही म्हणजे नक्की कसा आहे?
0: ते नाही सांगू शकत. फटकळ वाटलात, पण मनाचे चांगले आहात.
1: हा, तुमचा अभिप्राय खरा ना. नाही म्हणजे एवढ्या वेळातला हा पहिला कॉम्प्लिमेंट, तोही माझ्या फेवर मधला.
0: खरं सांगू, मलाही बोलायला खूप आवडायचं. अगदी भरभरून बोलायची हो मी. यांचा अगदी आबोल स्वभाव होता, तो सुद्धा मीच बदलला. पण आता काही नाही वाटत त्याचं. खूप बंधनं घातली, सवयी मोडल्या, एकलकोंडी बनले. तो मोकळेपणा, ते खळखळून हसणं, सगळं विसरून गेली आहे मी. खूप हळवी होते, कवी मनाची होते, आणि आता राजन कसं सांगू, माझी खूप कुचंबणा होते.
1: ओके ओके, हे बघा, शांत व्हा, शांत व्हा, या बसा. हा, घ्या चहा घ्या. आणि हे बघा किरण, आता तुम्ही म्हणजे तुम्ही वयानं लहान आहात माझ्यापेक्षा. किरण म्हटलं तर चालेल ना?
0: चालेल. मी नाही तुम्हाला मगाशी राजन म्हटलं? रागावला नाहीत ना?
1: नाही नाही, खरंच नाही, उलट बरं वाटलं.
0: राजन, मनाला जपणारं सांभाळणारं कोणी असेल ना तर किती बरं वाटतं. नाहीतर मग चिडचिडेपणा येतो. तुम्ही तर तो अनुभव घेतलाच आहात. तुम्हाला माझा राग आला असेल नाही?

0: करू शकत नाहीये मी।
1: शांत हो, शांत हो। हे बघ, परिस्थिती तितकीशी बिघडलेली नाही आहे।
2: राजन, खरं सांगू, मला मला खूप रडावंसं वाटतं।
1: तेच म्हणतोय मी, रडून घे, मोकळं वाटेल, निदान मन तरी स्वच्छ होईल। आणि असं केलंस ना तरच शांत झोप देखील लागेल, पटतंय ना?
2: हो।
1: हा, आणि एक सांगतो, हे बघ, पटलं तर तुझ्या नोकरीमुळं तुझं मन रमेल कदाचित, पण तुमच्यातला दुरावा वाढतच जाईल, आणि मग सगळंच हाताबाहेर जाईल। नाही म्हणजे बघ, विचार करून निर्णय तूच घ्यायचा आहेस। झोप आता, सकाळी लवकर उठायला हवं।
2: पण
1: सांगतो ना, तू झोप इथेच, मी बाहेर झोपतो।
2: ओके, गुड नाईट।
1: गुड नाईट।

0: गुड मॉर्निंग मिसेस किरण सरदेसाई, झोप चांगली लागली की नाही? अहो उठा, सकाळ झाली आहे, चहा घे आणि फ्रेश हो। हा हा,
1: अरे पण तुम्ही उठलात देखील आणि मला नाही का उठवायचं?
0: हा मगापासून तेच तर करतोय ना।
1: आणि चहा सुद्धा आणला?
0: आता वेळ नको, चहा घे आणि निघ।
1: म्हणजे?
0: बघ, गावात जाणारा एक गावकरी भेटलाय, त्याच्याबरोबर गावात जा। आता या रस्त्याला वर्दळ आहे, शिवाय वस्तीही आहे, तासाभरात पोहोचशील।
1: पण तुम्ही येणार होतात ना गावात?
0: नाही, माझं गावात जे काम होतं ते इथंच झालं। काय झालं, सिगारेटीसाठी बाहेर पडलो होतो तर आमचे सासरे बॉस भेटले, त्यांच्याकडे पैसे दिले आणि मोकळा झालो। गावात जायची खेप वाचली, मी आता परत शहराकडे चाललोय। आणि हो, रूमचे पैसे मी पेड केलेत, लवकर निघ, मलाही माझ्या गाडीची चौकशी करायला हवी आहे।
1: पण तू नाही, तुम्ही खरंच निघाला?
0: म्हणजे काय? हा डोंट वरी, हा तुझी व्यवस्था केली आहे मी। चल, त्या गावकऱ्याबरोबर तुझी ओळख करून देतो। आणि हो, काही कमी जास्त बोललो असेल तर विसरून जा।
1: खरं सांगू, तुम्ही खूप बोललात, पण नेमकं बोललात, बरंच काही शिकवलत, आयुष्याच्या या वळणावर सावरलत, चांगली सोबत दिलीत, फार फार आभारी आहे मी तुमची।
0: आभार कसले त्यात। चला, तुला उशीर होतोय, मीही निघतोय।
1: जस्ट अ मिनिट देसाई,
0: बोला।
1: मी गावात जायचा निर्णय बदललाय।
0: आर यू शुअर?
1: मीही शहराकडे परत येते, नव्यानं सुरुवात करायची आहे मला। चला लवकर चला, नाहीतर गाडी चुकेल आणि
0: मला पुन्हा एकदा सोबत करावी लागेल।

0: आत्ताच आपण सोबत हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते विजय साळवी. यातील सहभागी कलाकार उज्ज्वला कवठेकर आणि गोविंद मोकाशी. सादरकर्ते होते गोविंद मोकाशी.
1: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.
2: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात, ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका. काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात, ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची, भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
1: रात्रीचे 12:30 वाजत आहेत. आता वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची.

कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. गीतकार आहेत शांता शेळके. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. चित्रपट पवनाकाठचा धोबी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रमात यानंतर ऐकूया नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातलं गीत. देवक्की पंडित यांचा स्वर, गीतकार आहेत गजेंद्र आहिरे, संगीत आहे कौशल इनामदार यांचं.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे. आशा भोसले यांच्या स्वरातलं. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर. संगीतकार राम कदम. चित्रपट वऱ्हाडी आणि वाजंत्री.

परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा, तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: गीत बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे सुधीर फडके यांच्या स्वरातलं. सुधीर फडके आणि उषा अत्रे यांच्या स्वरातलं. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर. चित्रपट उमज पडेल तर.

0: सुधीर फडके यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकत होतात. गीतकार होते ग. दि. माडगुळकर आणि संगीत सुधीर फडके यांचं. चित्रपट झाला महार पंढरीनाथ.
1: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
2: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
3: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.
1: जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर

0: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून। तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30। एसटीडी कोड आहे 022। आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात। यानंतर ऐकूया मिलिंद इंगळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत। गीतकार प्रवीण दवणे, संगीतकार आहेत अनिल मोहिले, चित्रपट धुमाकूळ।

0: जगात साऱ्या नाही अशी जोडी दुसरी
1: अशी की मया
0: कशी घडली
1: अशी की मया
0: घडली
2: ला ला ला ला ला ला ला वन टू थ्री वन टू थ्री

मिलिंद इंगळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातल्या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. रात्रीचे 1 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात ऐकूया मंगला रानडे यांचं गायन. यांनी गायलेला राग कौशिक रंजनी, त्यांना तबला

केली आहे अनुतोष देगारिया यांनी आणि हार्मोनियम साथ आहे विनोद पडघे यांची. विलंबित गत एक तालात आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. ऐकूया मंगला रानडे यांनी गायलेला राग कौशिक रंजनी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंगला रानडे यांनी गायलेला कौशिक रंजनी हा राग आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ केली होती अनुतोष तेघारिया यांनी आणि हार्मोनियम साथ होती विनोद पडघे यांची. थोड्या वेळातच ऐकूया कार्यक्रम मालिका विशेष.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो, रामजोशी एका लावणीमध्ये नरदेहामध्ये येऊन गड्या त्या हित केले नाही अशी खंत व्यक्त करतात आणि दार धनाचा लोभ सोडशी तर साधेल तुझं काही असा उपदेशही करतात। नाना प्रकारचे विषय मनामध्ये येऊन घुसल्यामुळं मानव फसला आहे असं त्यांनी एका लावणीत म्हटलेलं आहे। त्यांची आणखीन एक

सुंदर अशी लावणी अशी आहे, यासाठी बा तुला सांगतो सावध मनी राही, रात्रंदिवस उदकाहुनी चंचळ आयु जात पाही, तू म्हणसी या संसारामध्ये सुख पाहिन मोठे, परंतु जितके पाहशील तितके दृश्य सर्व खोटे, विषय वासना धरशील परी हे नागवितील साही, तुझी इंद्रिये तुला बाधक होतील परिणामही दाही, बाळपणामध्ये तनु घालविली खेळुनी या सारी, तरुणपणामध्ये बहर माजला स्त्री झाली प्यारी, मग घालविसी बाहेर पैसा घरची झाली म्हातारी, विषय सुखाची गोडी लागिल हरिसी तू विसरशील, स्वतःच हित तू करून घेणार नाहीस, वयोमानानुसार तू म्हातार राहशील, आणि मग तुझ्या सुना तुझ म्हणती मेला म्हातारा हा बहुल बुरा, उगाच पडे खाटेवर तुझला कशास व्हाव्या घर खबरा, पण जे झाले ते बरेच झाले असे समजून अजूनही तू सावध हो, आणि नरजन्मामधी नरा करून घे नरनारायण गडी, तरीच हे सार्थक मानव कुडी, बा 84 लक्ष वेळ संसार पडला गळा, चिंतेचा पिकला मळा, दारधनाचा लोभ टाकूनी झटकर हो मोकळा, कारण या संसारात सुख नाहीये, हा संसार कसा आहे ते थोडक्यात रामजोशींनी एका लावणीत सांगितलेलं आहे, ते म्हणतात, या प्रपंचाची सौख्य तुला काय रे, देणे करी ओढती मुले बाळे तोडीती, कर्कशा ही स्त्री ती साऱ्या विळ भांडती, रांगे तनु पीडिती इंद्रिये ही सोडिती, म्हणून रामजोशी म्हणतात, बा काय घालिसी संस्कृतीचा पिंगा, या मानव देही भजरे श्रीरंगा, भला जन्म तुला लागला ही एक रामजोशींची प्रसिद्ध लावणी आहे, त्या लावणीमध्ये भक्तीचं ढोंग करणाऱ्या साधूवर परखड टीका त्यांनी केलेली आहे आणि त्यांचा त्यांनी चांगला समाचार घेतलेला आहे, ती लावणी कोणती ते जाणून घेऊया एका ढंगदार लावणीनंतर.

0: भक्तीचे ढोंग करणाऱ्या साधूवर परखड टीका करणारी लोकशाहीर रामजोशी यांची लावणी अशी आहे. हटातटाने पटारंग उनी जटाधरीशिका शिरी मठाची उठा ठेव का तरी. काय गळ्यात घालुनी तुळशीची लाकडे ही काय भवाला दूर करतील माकडे. बाहेर मिरविशी आत हरिशिवाकडे. अशा भक्तीच्या रसारहिता तू कसा म्हणविशी बुधा. हरिरस सोडून घेसी दुधा. कर्मकांड न करता परमेश्वराची भक्ती करता येते म्हणून भक्तिरसाचं लटक ढोंग करणाऱ्या साधूला ते म्हणतात. पिळ्या टोपीवर शिळा पडो या बिळात करीशी जपा. तथापि न होय हरीची कृपा. दंड कमंडलू बंड माजविशी मुंड मुडीशी तपा. न सार्थक लटक्या साऱ्या गपा. ही बार बार तलवार येईल काय पुन्हा. या दुर्लभ नरदेहात ठेविशी कुणा. भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा. भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा. मनामध्ये भक्ती असल्यानंतर परमेश्वराला इतर गोष्टींची गरज नाही. भगवी वस्त्र, मठ, तुळशीच्या माळा, दंड, कमंडलू, मुंडन या सर्व गोष्टी निरर्थक आहेत. हेच रामजोशींनी या लावणीमध्ये यथार्थपणे पटवून दिलेलं आहे. लोकशाहीर रामजोशी यांच्याकडून शाहीर होनाजी बाळा यांच्याकडे वळण्यापूर्वी लोकशाहीर रामजोशी या चित्रपटातली एक लावणी.
1: खडा मारून घरा फोडतो आणि दाखवतोच तुला.

होनाजी बाळा यांनी उपदेशपर अशा लावण्या लिहिलेल्या नाहीयेत, मात्र त्यांनी लिहिलेल्या लावण्यांमधून लोकहिताचा उपदेश आलेला आहे. तो त्यांनी जाणून बुजून केलेला नसून लावणीच्या ओघात तो आलेला आहे. या इश्काचे पायी बुडाले कैक लक्षापती या लावणीमध्ये स्त्रीपासून जो दूर राहिला तो महत्पदाला कसा पोहोचला याची उदाहरणं दिलेली आहेत. स्त्रीपासून जे दूर राहिले कीर्ती त्यांची वाणती पराक्रम तीन लोक जाणती. स्त्री व्रत लक्ष्मणाने बधिला इंद्रजीत दुर्मती बंदीचे सोडविले सुरपती. ब्रह्मचारीचे व्रत चालविले भीष्म विरे भारती.

धरविले शस्त्र हरिचे हती। एक पत्नी रघुनंदन म्हणून दशशिर मर्दन, शुक महात्म्य त्या कारण पराक्रमाचा सागर धन्य श्री विरहित मारुती। शाहीर होनाजी बाळा यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी अमर भूपाळी या चित्रपटातली होनाजी बाळा यांची रचना आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांच्या आवाजामध्ये।

0: ಡಿಯರೆ ಮನಮೋಹನ ಹಸುನಿ ಗುಣಿ ಜನ ದೇಖತಾನ ಪುರೇ.
1: त्यांच्याच दुसऱ्या एका लावणीत पत्नी पतीला उपदेश करते, जाई जुईच्या फुला राजसा तुला कुठे पाहू, होईल एखादी दृष्ट नकोरे तिंदा बाहेर जाऊ. इथल्या काही स्त्रिया चौचाल आहेत, त्यांना अब्रूची चाड नाही, तुला मात्र लोक हसतील, तू वाकड्या मार्गाने जाऊ नकोस, परस्त्रीच्या नादी लागू नकोस. हे सांगताना होनाजी बाळा यांनी अनेक वेगवेगळे दाखले देखील दिलेले आहेत. ते एका लावणीत म्हणतात, परस्त्री संग करिता कोण असा तरला, दशसंकर तो संपत्ती संतती सहित हरला, गुरुपत्नीशी व्यभिचारी सोमका ठरला, नाही सिंधू इंदूचा कलंक सरला, गांधारी सुत लोहचूर्ण भक्षुनी अतितव आचरिला, तैसे तप पै फेण धवल भिलनी सवे घसरला. तर अशा प्रकारच्या अनेक लावण्या शाहिरांनी केलेल्या आहेत आणि समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रोतेहो, आता होनाजी बाळा यांचीच आणखीन एक रचना आपण ऐकणार आहोत, अमर भूपाळी या चित्रपटातली. गायली आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केली आहे वसंत देसाई यांनी.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सांगता शाहीर हुनाजी बाळा यांच्याच एका रचनेनं आपण करणार आहोत. लता मंगेशकर यांनी गायलेली अतिशय दुर्मिळ अशी ही रचना अमर भूपाळी या चित्रपटातली आहे.

0: बरे दर्शोदे हो, याबरोबरच आजचा आपला लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही. उमेद जीवनाची.

फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:03 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

मालिका विशेष हा कार्यक्रम संपला. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारे नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही उमेद जीवनाची.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत होतं आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातलं. गीतकार होते पी के अत्रे आणि संगीत होतं वसंत देसाई यांचं. चित्रपट श्यामची आई. यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत एन रेळेकर, संगीत आहे प्रकाश मोदी यांचं. चित्रपट झुंज तुझी माझी.

0: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे. जगदीश खेबुडकर यांच्या स्वरातलं, माफ करा, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर, संगीत आहे राम कदम यांचं. चित्रपट पिंजरा.
1: अहो ऐका चतुरा, अध्यात्माची कहाणी.
2: बर,
1: किसनानं भुलवल्या.

श्रोते हो यानंतर जे गीत आहे सोनू निगम यांच्या स्वरातलं, गीतकार जितेंद्र कुलकर्णी आणि संगीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. चित्रपट नवरा माझा नवसाचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर. संगीत आहे अनिल अरुण यांचं. चित्रपट नाव मोठं लक्षण खोटं.

आशा भोसले आणि सहकारांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकत होतात. गीतकार आणि संगीतकार होते सुधीर फडके. चित्रपट उमस पडली तर.

कुणाल गांजावाला यांच्या स्वरात यांनी गायलेल्या स्वरातल्या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. पहाटेचे 3 वाजत आहेत. ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकत होतात सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत.

यानंतर ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातलं गीत. गीतकार आहेत शंकर वैद्य. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

देवकी पंडित यांच्या स्वरातलं हे गीत होतं. श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
2: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत राजा बढे, संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारे नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होते ते नभोनाट्याद्वारे।
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची।
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
1: उमेद जीवनाची।
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
0: उमेद जीवनाची।

पण ऐकत आहात ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे अरुण दाते यांच्या स्वरातलं. गीतकार आहेत सुरेश भट, संगीतकार आहेत यशवंत देव.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही. उमेद जीवनाची.

अभिजीत राणे आणि सुचित्रा भागवत यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आता वेळ झाली आहे मिश्र संगीत या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांच्या स्वरातलं गीत. गीतकार आहेत शरद गवांदे आणि संगीतबद्ध केलं आहे चंद्रशेखर गाडगीळ यांनी.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गीत. गीतकार आहेत शांता शेळके, संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: श्रुतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 12

रचना आणि योगेश खडीकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं, यांच्या स्वरातलं हे बालगीत होतं. गीतकार होते राजा मंगळ वेढेकर, संगीत होतं क्षमा खळे यांचं.

माधुरी शाह आणि चिंतामणी सोहनी यांच्या स्वरातलं हे गीत होतं. गीतकार होते शांतीलाल ननावरे, संगीत होतं बाळ चावरे यांचं. श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत आहात.

श्रोते हो रचना खडीकर, योगेश खडीकर, क्षमा खळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत आपण हे बालगीत आपण ऐकत होतात. गीतकार होते मंगेश पाडगावकर, संगीत होतं मीना खडीकर यांचं.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. पहाटेचे 4 वाजत आहेत. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची.

नादब्रह्म या कार्यक्रमात गजानन साळुंके यांनी शहनाईवर वाजवलेला राग अहिर भैरव ऐकूया. त्यांना तबला साथ केली आहे गिरीश नालावडे यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूया गजानन साळुंके यांनी शहनाईवर वाजवलेला राग अहिर भैरव.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गजानन साळुंके यांनी शहनाईवर वाजवलेला राग अहिर भैरव आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती गिरीश नलावडे यांनी.

पहाटेचे 4:30 वाजत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शरद गोखले यांनी गायलेला राग हिंडोल ऐकूया. त्यांना तबला साथ केली आहे दिलशाद खान यांनी, तर हार्मोनियम साथ आहे गुरुदत्त हेमळेकर यांची. सारंगी वादन आहे लियाकत अली खान यांचं. विलंबित गत झुमरा, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया शरद गोखले यांनी गायलेला राग हिंडोल.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शरद गोखले यांनी गायलेला राग हिंडोल आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ होती दिलशाद खान यांची, तर हार्मोनियम साथ होती गुरुदत्त हेंबळेकर यांची. सारंगी वादन केलं होतं लियाकत अली खान यांनी.

0: श्रुतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका, सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
2: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात, ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही. उमेद जीवनाची.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.
1: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
2: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका, उमेद जीवनाची.
1: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
2: उमेद जीवनाची.
1: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
2: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
0: हॅशटॅग नवदुर्गा.

0: Usal Prerenica.
1: मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. पहाटेचे 5 आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अजय अतुल यांच्या स्वरातलं सावरखेडे एक गाव या चित्रपटातलं हे गीत.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं. चित्रपट आई कुणा म्हणू मी.

अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातलं हे गीत होतं. गीतकार होत्या आनंदी जोशी आणि संगीत होतं श्रीरंग गोडबोले यांचं. चित्रपट वेड लावी जीवा.

श्रुते हो आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं. गीतकार होते गदी माडगुळकर, संगीत होतं राम कदम यांचं. चित्रपट वऱ्हाडी आणि वाजंत्री.

आदर्श शिंदे यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकत होता. गीतकार होते दत्ता पाटील, संगीतकार अमित राज, चित्रपट वंशवेल.

आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं. गीतकार होते ग दि माडगुळकर आणि संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. चित्रपट वाट पाहते पुनवेची. श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जय तुळजाभवानी चित्रपटातलं मल्लेश आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत मा दा देवकाते आणि संगीतकार आहेत राम किन्नर. माफ करा, संगीतकार आहेत राम किंकर.